आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 एफएम घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अमृता धोत्रे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. इतिहासावर बोलू काही हा आपला रविवार विशेष शो सुरू झाला आहे आणि या शो मध्ये पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी दिलेली किल्ल्यांची माहिती आपण ऐकणार आहोत.

इतिहासावर बोलू काही आजच्या या सदरामध्ये आपण जाणून घेणार आहोत किल्ले हर्षगड याविषयीची माहिती. मी आपला मित्र आर जे संजय. आपण त्र्यंबक रांगेतील त्र्यंबकगड उर्फ ब्रह्मगिरी पाहिला. याच रांगेत त्र्यंबकगडाच्या शेजारी आहे हरिहर उर्फ हर्षगड. काही जण त्याला हरीशगड असंही संबोधतात. मोठी आकर्षक अशी ठेवण असलेला हा किल्ला आहे. त्रिकोणी असलेल्या हर्षगडाच्या तिन्ही बाजू म्हणजे 400-450 फूट उंचीचे ताशीव कडे आहेत. तेथे रस्ता नाहीच असं वाटतं. कड्याच्या जवळ आलं की दगडात कोरलेल्या पायऱ्यांची वाट दिसते आणि पुढे छोटेसे दार. एवढे दार रोखले की रस्ता बंद. काय बिषादाने शत्रूची आत यायची. अगदी एखादा छोटा मुलगा अथवा एखादी म्हातारी बसली तरीही शत्रूला वर जायचं धारिष्ट होणार नाही. अर्थात म्हातारीबद्दल अशीच कथा या गडासंबंधी प्रसिद्ध आहे. हर्षगड म्हणजे खरं तर छोटेखानी किल्ला. जेमतेम 50-100 सैनिक येते असत. ही गोष्ट घडली त्यावेळी हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. एक दिवस अगदी अचानक या हर्षगडाला मोगलांचा वेढा पडला. गड मिळवणं तसं अवघडच, कारण गड फार कठीण. महिना गेला, गडावरचं धान्य संपत आलं, काळजी वाढली. त्यानंतर काही सैन्यानिशी मोगली वेढा फोडण्याचा प्रयत्न केला. सैन्याची निकराची लढाई झाली. हवालदार गेलेल्या सैन्याची वाट पाहत होता, पण सैन्य परत आलंच नाही. आणि त्यातच बातमी आली, शत्रू सैन्य सुलतान ढवा करणार, म्हणजे अचानक हल्ला करून किल्ला घेणं. किल्ल्यावर त्या बातमीनं काळजीचं वातावरण पसरलं. या गडावर त्यावेळी एक म्हातारी आजीबाई होती, हुशार आणि युक्तिबाज. अर्थात तिचा अनुभव दांडगा होता. म्हातारीच्या डोक्यात एक युक्ती आली. गडावर आता जेमतेम 25-30 जण होते. गडावर जेवणं झाली की उष्ट्या पत्रावळ्या गडावरून खाली टाकून देण्याची प्रथा होती. हे काम करणारा नेहमीचा माणूस जेवण झाल्यावर पत्रावळी गोळा करून टाकण्यास निघाला. या म्हातारीनं त्याला थांबवलं आणि कोठीतून आणखी 200 पत्रावळी आणायला सांगितल्या. म्हातारी काय करते कोणालाच कळेना. उष्ट्या 25-30 पत्रावळ्यात कोठीतून आणलेल्या 200 पत्रावळ्या मिसळल्या आणि त्याच वेळी तिनं सांगितलं की नगारे वाजवा, तोफा उडवा, दारुगाम करा. हे सांगितलेलं पाहून हवालदार भडकला. अखेर होय नाही करता करता आनंदोत्सवाचे नाटक तयार करण्यास हवालदार तयार झाला. नगारे ताशे वाजू लागले, दऱ्या खोऱ्या घुमून गेल्या, तोफा आग ओकू लागल्या, त्यांच्या आवाजांनी कांठळ्या बसू लागल्या. भर उन्हातही दारू कामाच्या आतषबाजीने गड उजळून निघाला आणि त्याच वेळी म्हातारी हळूहळू पत्रावळ्या खाली लोटत होती. जणू काही गडावर पंक्तीच्या पंक्ती जीवन उठत होत्या. इकडे खाली मुघल सैन्यात खळबळ माजली. किल्ल्यावर कसला आनंदोत्सव चाललाय हे त्यांना कळेना. त्यांनी तर्क केला, काहीतरी घडलंय. एकतर कोणत्या तरी मार्गानं मराठ्यांचं ताजेतवाने सैन्य आलंय, कारण वरून पडणाऱ्या पत्रावळ्यांची ढीग हाच मोठा पुरावा. म्हणजे वर नवीन खूप सैन्य आला असावं. याच वेळी वरून पत्रावळ्या पडतच होत्या. मुघल सैन्यात तशी बातमी सगळीकडे पसरली. पत्रावळ्यांच्या संख्येवरून मुघल सरदाराची मनोमन खात्री पटली. वेड्याने तो आधीच कंटाळलेला होता. आता तर हा किल्ला मिळवणे अशक्यच असा विचार त्याने केला आणि किल्ल्याचा वेढा उठवून निघून गेला. इकडे गडावर मुघली सैन्याने उठवलेला वेढा पाहून आनंदी आनंद झाला. एका युक्तिबाज म्हातारीनं मुघलांना फसवलेलं पाहून हास्य कल्लोळ उडाला आणि याच वेळी हरिहरचा हर्षगड झाला. मित्रांनो, बघा ना म्हातारीची युक्ती. असे होते आमचे पूर्वज, जेवढे शूर तेवढेच युक्तिबाजही. तर असा हा म्हातारीच्या युक्तीने भरलेला हर्षगड आपण पाहायलाच हवा. याची उंची 3,676 फूट आहे.
यातील वर बघण्यासारखा भाग म्हणजे कड्याला बोगदा पाडून तो वर नेला आहे. किल्ल्यावर एक तलाव आहे, पाण्याची टाकी आणि एक वृंदावन सुद्धा दिसते. पूर्वेस एक छोटीशी इमारत आहे, फारशा वास्तू नसल्या तरी आपल्या रूपानं हर्षगड आपल्याला निश्चितच हर्ष देतो. मग मित्रांनो, कधी बघताय हर्षगड? इतिहासावर बोलू काही या सदरामध्ये अशाच गडकोटांची माहिती जाणून घेण्यासाठी नक्की ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मंडळी, इतिहासावर बोलू काही या आपल्या रविवार विशेष शो मध्ये आपण पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी किल्ल्यांबद्दल सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरा

0: मात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: रसिक हो नमस्कार. स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 एफएम वरील चला भटकन दिला या ट्रॅव्हल शो मध्ये मी आरजे कोमल आपलं स्वागत करते. मंडई या शो मध्ये आपण दर रविवारी सकाळी 8 वाजता वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करतो. त्यामध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ठिकाणं किंवा जिल्ह्याबाहेरील ठिकाणांची भटकंती आपण करतो. आणि मंडई आपल्या अहिल्यानगर मध्ये अनेक ऐतिहासिक ठिकाणं आहेत. चांदबिबी महाल म्हणजेच सलाबत खानचा मकबरा, भुईकोट किल्ला, बागरोजा, फराह बक्ष महाल यांसारखे अनेक ठिकाणं आहेत. त्यामुळे या अहिल्यानगर शहराला खूप जुना इतिहास लाभलेला आहे. आणि याच बद्दल आपल्या अहिल्यानगरचे इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, ज्येष्ठ पत्रकार आणि अहिल्यानगर वर मनापासून प्रेम करणारे स्वर्गीय भूषण देशमुख यांचा वेगळाच अभ्यास होता. आणि त्याचमुळे त्यांनी हा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी हेरिटेज वॉक या उपक्रमाची सुरुवात केली. त्यामध्ये ते दर रविवारी वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तू, पर्यटन ठिकाणांना भेट द्यायचे आणि त्यांचा संपूर्ण इतिहास आलेल्या विद्यार्थ्यांना, पर्यटकांना सांगायचे. आणि नुकतंच 6 जून 2026 रोजी त्यांचं निधन झालं आणि अहिल्यानगरचा चालता बोलता इतिहास आपल्यातून हरपला. याचं दुःख सगळ्यांनाच आहे. त्यांनी दिलेली शिकवण, त्यांनी सांगितलेला इतिहास आणि त्यांनी लिहून ठेवलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल. मात्र जेव्हा ते हेरिटेज वॉक या उपक्रमाअंतर्गत हा इतिहास सांगायचे तेव्हा तो इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहायचा. आणि मंडई, मागील वर्षी आपल्या अहिल्यानगरचा म्हणजेच पूर्वीच्या अहमदनगरचा वर्धापन दिनानिमित्त चांदबिबी महल म्हणजेच सलाबत खानचा मकबरा आणि दमडी मस्जिद बघायला गेले होते तेव्हा त्यांनी या वास्तूंची सांगितलेली माहिती आपण ऐकूयात त्यांच्याच आवाजात.
2: हा जो बागरोजा आहे हा सिंह नदी काठी बांधलेला आहे. जेव्हा अहमदनगरची लढाई राजाने जिंकली तेव्हा हे सगळं राजाने बघितलं. जी जी चांगली ठिकाणं त्याला वाटली तिथे त्यांनी बगीचे केले आणि संध्याकाळी फिरण्यासाठी म्हणून तो सेनापती, वजीर, काझी या सगळ्यांना घेऊन, महत्वाचे जे त्याच्या दरबारातले लोक असायचे त्यांना घेऊन यायचा आणि त्यांच्याबरोबर फिरण्यासाठी, थांबण्यासाठी, काही क्षण विसावा घेण्यासाठी म्हणून त्यांनी ही इमारत बांधून ठेवली होती. हा काही त्याच्या कबरीसाठी बांधलेला काही मकबरा नव्हता, हे नंतर झालं. पण आधी हा छान किल्ल्यासारखा कोट असलेला एक गार्डन पॅव्हिलियन होता, उद्यानाच्या मध्यभागी बांधलेला महाल होता. त्याला 4 दरवाजे आहेत. हा मुख्य दरवाजा समोर, मागच्या बाजूला आणि 2 पूर्वेला आणि पश्चिमेला असे दरवाजे आहेत. आता एखाद्या मोठ्या ऑफिसमध्ये आपण जातो, कंपनीमध्ये जातो, तर एक सिक्युरिटीसाठी चेंबर असतं, तर इथे पण राजासाठी सुरक्षा व्यवस्था त्या काही असतात आणि म्हणून एक स्वतंत्र दालन तेव्हाच्या सुरक्षा रक्षकांसाठी त्यांनी केलेलं दिसतं. आणि बरंच बघा, हा जो चुना आहे इथून बघा, हे सगळं विटकाम आहे, खाली दगडी सगळं बांधकाम आहे आणि वरती विटांचं काम सुरू होतं. तर तिथे सगळी कुराणातली अक्षरं तुम्हाला दिसतील. खालची पट्टी बघितली, ही पांढरी जी दिसते ना, ही सगळी कुराणातल्या अक्षरांची आहे. आणि असंच अतिशय छान असं सोनेरी अक्षरांमध्ये सुवर्ण लेपानी मढवलेली डिझाईन वरती होती. पण नंतर इथे लोक शेकोटी करायला लागले, स्वयंपाक करायला लागले, इथं पार्ट्या व्हायला लागल्या आणि हे सगळं त्या धुराने काळवंडलं गेलं. मध्यंतरी पुरातत्व खात्याने काही कामं केली पण आता हे सगळं नीट करेपर्यंत किती वर्ष जातील माहीत नाही. दुसरं एक वैशिष्ट्य, इथून सरळ तुम्ही बघितलं तर मुख्य जी वास्तू ती सरळ रेषेत नाही आहे. तर दारातून कुणी थेट राजाला काही समजा हल्ल्याचा प्रयत्न झाला किंवा काही गैरकृत्य करायचा प्रयत्न झाला तर थेट राजापर्यंत इथून कुणी हल्ला करू नये हा एक उद्देश त्यामागे होता. त्यामुळे थोडासा दरवाजा मुख्य वास्तूपासून दूर आहे. आणि हे तुम्हाला जुन्या वाड्यांमध्ये बघायला मिळेल. तुम्ही जर कानूर पठारला गेला तर एक सरकारवाडा म्हणून आहे, तर पहिलं दार मग पुन्हा तुम्हाला थोडंसं उजवीकडे किंवा डावीकडे जावं लागतं आणि मग दुसरं दार. दुहेरी तटबंदी असते आणि 2 दरवाजे असतात. नगरच्या किल्ल्याचे दरवाजे पण बघा, एक दरवाजा आणि दुसरा दरवाजा सरळ रेषेत नाही, आत गेल्यावर परत 90 अंशामध्ये वळावं लागतं आणि मग दुसऱ्या दरवाज्यातून आत जावं लागतं. तर ही तेव्हा जी सगळी सिक्युरिटीची आणि संरक्षणाची व्यवस्था होती. अहमदनगरमध्ये कबरी अनेक आहेत, म्हणजे नगरचा एकही रस्ता नसेल की जिथे काही तुम्हाला थडगं नाही बघायला मिळते. विद घाटे नावाचे आपल्याकडे खूप मोठे लेखक होऊन गेले, शिक्षण तज्ज्ञ होऊन गेले, तर ते त्यांनी तर लिहिलं हे थडग्यांचं शहर आहे. इथे कुठेही उकरलं, म्हणजे खरंच सांगतो, म्हणजे आमच्या केडगावात तर जी अंबिका कॉलनी जी बांधली त्या प्रत्येकाच्या घराखाली 5-50 थडके तरी म्हणजे कबरी तरी सापडल्या. कुठेही केलं तरी सावेडी सावेडीचं नाव असते होतं. त्यामुळे नगर ही सगळी लढाईची भूमी होती. हजारो लोक मारले गेले असतील, त्यांना कुठे कुठे पुरलं असेल, त्यामुळे हे सगळं सापडणार यात काही वेगळं नाही. पण इथे काही ज्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत ज्यामुळे ही निजामशाही वैभवाच्या शिखरावर गेली, या सगळ्यांच्या स्मरणार्थ त्यांना त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण इथे आहोत. आत्ता ही जी वास्तू दिसते आहे त्या ती एका अतिशय मोठ्या व्यक्तीची कबर होती. तिचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे तिचं वरचं जे पिरॅमिडच्या आकाराचं छत आहे. बहुतेक ठिकाणी घुमट बघायला मिळतो, मिनार बघायला मिळतात, पण इथे इजिप्तमध्ये कैरोमध्ये जसे पिरॅमिड दिसतात तसा पिरॅमिडचा आकाराचा वरचा भाग आहे. शाह ताहिर जे मूळचे इराणचे होते, इराणमधून आले होते विजापूरला, तिथल्या राजांनी काही त्यांचा सन्मान व्यवस्थित केला नाही त्यामुळे ते परत निघून गेले होते. आणि नगरच्या बुरान निजामशाह जे 2 नंबरचे बादशाह होते त्यांना कळलं की एक अतिशय विद्वान माणूस इराणमधून आलेला आहे आणि तो परत चाललेला आहे. तर त्यांनी सन्मानपूर्वक शाह ताहिर यांना बोलवून घेतलं आणि त्यांच्या विद्वत्तेचा उपयोग अहमदनगर शहराला मोठं करण्यासाठी करून घेतला. अहमदनगरच्या राजाचे इतर राजांबरोबर इतर देशांबरोबरचे जे चांगले संबंध निर्माण झाले त्यामुळे सगळ्यात मोठं योगदान होतं शाह ताहिर यांचं. गुजरातचा राजा गुजरातचा सुलतान जो होता त्याचा आधी वितुष्ट होता, त्याने आपल्या नगरवर स्वारी केली होती आणि आपल्या राजाला किल्ला सोडून निघून जावं लागलं होतं. निघून का जावं लागलं तर किल्ल्यामध्ये जेव्हा त्याचा मुक्काम होता तेव्हा त्याला रात्री भूत दिसायला लागली. खरं खोटं माहीत नाही, पण त्याला बाकीच्यांनी सांगितलं का अहो इथे थांबू नका, इथे तुम्हाला काही जगू देणार नाही ती भूत. आणि मग तर राजा काही न करता पुन्हा आपल्या गुजरातमध्ये निघून गेला. शाह ताहिरला जेव्हा हे कळलं की या दोघांमध्ये वितुष्ट आहे तेव्हा त्यांनी इथल्या बुरान निजामशाहची आणि गुजरातच्या सुलतानाची भेट घडवून आणली आणि तेव्हापासून त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध निर्माण झाले. आणि तेव्हापासून नगरमध्ये तिथे व्यापारी यायला लागले, इथला माल तिथे जायला लागला, परदेशात माल जायला लागला आणि नगरचे इराणशी संबंध निर्माण झाले. इराणच्या सुलतानाचे देखील मैत्रीचे संबंध इथल्या राजाशी निर्माण करून देण्यामध्ये शाह ताहिर यांचा मोठा वाटा होता. अहमदनगरमध्ये जे विद्यापीठ सुरू झालं, मोठं शिक्षण केंद्र सुरू झालं जिथे कुठला आहे तिथे ते आजही मलग्या आणि सगळा परिसर तो बघायला मिळतो, तर ते सुरू करण्यामध्ये शाह ताहिर यांचा मोठा वाटा होता. शाह ताहिर यांनी नगरच्या राजाला एवढं प्रभावित केलं की मूळचा सुन्नी असलेला हा राजा शियापंथीय झाला. एक मोठं धार्मिक परिवर्तन, एक मोठी क्रांती, धार्मिक क्रांती. केवळ शाह ताहिरनी जी चांगली तत्व आहेत शियापंथामध्ये ती समजावून सांगितल्यामुळे राजाने तो पंथ स्वीकारला. आणि त्याच्याआधी सर्व धर्म परिषद बोलवली होती, असं नाही की ह्यांनी सांगितलं, सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि जे चांगलं आहे त्याची त्यांनी निवड केली. शाह ताहिर उत्तम कवी होते, उत्तम कविता, उत्तम त्यांच्या पद्यरचना आजही आपल्याला पाहायला मिळतात. इथे त्यांची कबर होती पण नंतर त्यांचं पार्थिव हे इराकमध्ये करबला म्हणून जे अतिशय पवित्र ठिकाण आहे, मोहम्मद पैगंबर आणि त्यांच्या कुटुंबियांची जी दफनाची जागा आहे त्याच्या शेजारीच निजामशाहीची राजे लोकांची दफनभूमी आहे. आणि तिथे या सगळ्यानंतरच्या राजांना, पहिला राजा पण इथे शेवटचा जो पहिला जो त्याचं दफन झालं तो शेवटचा ठरला, बाकी सगळ्यांना नेऊन मग करबलाला दफन केलं गेलं. तर ही जी जागा आहे तिथे आता काही नाही आहे, पण आतमध्ये तुम्ही बघा अतिशय सुंदर POP मध्ये जसं आज आपण करतो फॉल सिलिंग वगैरे तशा पद्धतीचं सिलिंग इथे केलेलं दिसतं. मोहम्मद पैगंबर आणि नंतर झालेले जे 12 इमाम होते, आपल्याकडे मोहरम प्रसिद्ध आहे, तर 12 इमामांची नावं इथे लिहिलेली आहेत. पश्चिम दिशा फार महत्त्वाची असते कारण पश्चिमेला तोंड केलं जातं, तर तशा पद्धतीने इथे शिलालेख लावलेले आहेत. इथे एक शिलालेख दिसतो आहे आणि पलीकडे एक आहे, आतमध्ये शिलालेख आहेत, तर तुम्ही आत जाऊन बघू शकता. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कसं काम त्या काळी चुन्यामध्ये केलं जात होतं याचा नमुना तिथे बघायला मिळेल. शेजारी 12 आहे, ही 12 महत्त्वाची आहे कारण हे जे उद्यान इथे फुलवलेलं होतं त्यासाठी पाणी जे वापरलं जात होतं ते या 12वेचं वापरलं जात होतं. आपल्याकडे अनेक प्रकारच्या 12 आहेत, हत्ती 12 एक मोठी आहे, आपल्याकडे बुऱ्हाणनगरला 12 आहे, इथे नालेगावात 12 आहे. तर हे सगळं जे नगरचं निजामशाहीतलं जे वास्तुवैभव आहे त्याच्यामध्ये पाण्याची सोय सगळ्यात महत्त्वाची होती. सगळीकडे तुम्ही पाणी बघाल, अगदी डोंगरावरचा कुठलाही महाल असेल, हमामखाना असेल, तिथे पाण्याची सोय केलेली आहे. फराबागेमध्ये तर तलावच होता, भिस्तबागेमध्ये तलाव होता, सलाबत खान मकबरा ज्याला चांदबिबी महाल म्हणतो तिथे पाण्याचे तलाव होते, बांजरसुंभ्याला डोंगराच्या पोटात पाण्याच्या टाक्यात. तर इथे पण ही 12 आहे, इथे पाणी लिफ्ट करण्यासाठी मोटेची व्यवस्था होती, पायऱ्या चढून पायऱ्या उतरून आपण खालपर्यंत जाऊ शकतो. पण या 12 सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय होतं, तर पलीकडे जी सिन्हा नदी वाहते त्या नदीचं पाणी जमिनी खालून वाळूच्या बेडमधून गाळून इथे आणण्याची व्यवस्था होती. म्हणजे नदीला जे पाणी यायचं तेवढी लेवल या 12 असायची पाण्याची, आणि त्याच्याखाली लाकडी सागवानाची एक फ्रेम वापरलेली आहे. सागवान एक पूर्ण प्लॅटफॉर्म खालचा हा सागवानी लाकडाचा आहे. आजही पाणी कमी झालं की ते लाकूड तुम्हाला बघायला मिळतं, इतक्या वर्षानंतर म्हणजे 500 जास्त वर्ष होऊन गेले पण ते लाकूड अजूनही बघायला मिळतं तुम्हाला. ताजमहलच्या खाली ताजमहल जेव्हा बांधला नदीच्या काठी तेव्हा पहिल्यांदा वाळूच्या बेडवर एक लाकडी प्लॅटफॉर्म तयार करून मग संगमरवराचं काम पुढे वर सुरू झालेलं आहे. तर ही जी गोष्ट ही नगरमध्ये ताजमहलाच्या आधी कितीतरी वर्ष नगरमध्ये ताजमहल सुरू झाला 1631 आणि हे बांधकाम झालं म्हणजे 1490 नंतर राजा आला, म्हणजे त्याच्या आधी जवळजवळ 1150-150 वर्ष हे सगळं काम इथे झालं होतं. ही 12 महत्त्वाची आहे. आता आपण मुख्य राजाचं जे चिरविश्रांतीचं स्थान आहे तिथे जाऊयात. तुम्हाला आतमध्ये बघायचं असेल, शिलालेख बघायचं असेल तर आतमध्ये आणि पलीकडे बघून या. आणि ही निजामशाहीची जी खूण आहे ती पण आता तुम्हाला सगळीकडे बघायला मिळेल. हे जे वरती तुम्हाला दिसते कमळाचं फूल मध्ये ते चिन्ह, तर हे तुम्हाला अनेक इमारतींवर बघायला मिळतं. बागरोजाच्या मुख्य इमारतीवर तर फारच छान त्या सगळ्या पॅनल्सची रचना आहे. आपण आता अहमदनगर शहराचे संस्थापक मलिक अहमद निजामशाह यांच्या स्मारकाच्या स्मृतीस्थळाच्या मकबऱ्याच्या समोर आहोत. आणि एक अतिशय उत्कृष्ट वास्तू जिला 500 जास्त वर्ष होऊन गेलेत. अहमद निजामशाहचा जन्म कधी झाला याची नोंद नाही आहे. 1486 नंतर त्यांचा महाराष्ट्रातला एक साधारण कार्यकाळ सुरू झालेला दिसतो. 1490 जी लढाई झाली त्यातून निजामशाहीची स्थापना झाली आणि पुढे 146 वर्ष निजामशाही टिकली. तर पहिल्या राजाच्या काळात अनेक सुंदर इमारती निर्माण झाल्या, त्यातली ही आहे, म्हणजे हिला नक्कीच 500 होऊन गेलेली आहेत. राजांनी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अतिशय सुंदर उद्यान इथे तयार केलं होतं आणि त्याच्या मध्यभागी विश्रांतीसाठी, बसण्यासाठी, हवा खाण्यासाठी, हवाखाने आपण जसं म्हणतो त्यासाठी ही चौरसाकृती वास्तू बांधली होती. खालचा भाग इथपर्यंत दगडाचा आहे. अनेक सुंदर नक्षीकामाचे नमुने तिथे बघायला मिळतील. समोरच्या दोन गोलांमध्ये कुराणातली वचनं आहेत आणि या दरवाजाच्या दोन्ही बाजूला वरती जे साखळीसारखं स्ट्रक्चर दिसत आहे आणि खाली फूल आहे, हे निजामशाहीचं तेव्हाचं राजचिन्ह होतं, बोधचिन्ह, लोगो आपण ज्याला म्हणतो, तर ते होतं. ते तुम्हाला इथे छान बघायला मिळतं. आणि वरती सगळं वीटकाम आहे, वरती मोठा घुमट आहे आणि पुन्हा या सगळ्या वीटकामाचा नमुना किंवा दर्जा किती चांगला होता हे तुम्हाला इथे बघायला मिळेल. अजूनही त्या विटा काटकोनात आहेत, म्हणजे कुठेही त्याचा थोडा जरी कॉर्नर निघालेला नाही. हे सगळं टेराकोटामध्ये करून वापरलेलं आहे. ही संपूर्ण वरची जी कॅनोपी आहे ही टेराकोटामधली आहे आणि ही जी छिद्र आहेत ना सगळी ही पक्ष्यांच्या घरांसाठी केलेली आहेत, ज्याला पिजन होल्स म्हणतात, ती तुम्हाला बघायला मिळेल. ते अतिशय मजबूत काम, त्याच्यावर चुन्याचा गिलावा आहे आणि त्याच्यामध्ये पण नक्षी, प्रत्येकाची नक्षी वेगवेगळी आहे, प्रत्येक पॅटर्न हा वेगवेगळा आहे. आता इथून तुम्हाला वीटकाम अधिक चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. तुमच्यापैकी अनेक जण इंजिनियर आहात, बांधकाम व्यावसायिक काही जण असतील, आर्किटेक्ट्स असतील, इंटेरियर काम करणारे आहेत, तर किती सुंदर नमुना. जसं दमडी मशीद अतिशय महत्वाची आहे, कमळाची फुलं किंवा कॅलिग्राफी, इतकं सुंदर मिनारांचं काम भारतामध्ये काय, आशियामध्ये पण फार कमी ठिकाणी बघायला मिळतं. तर इथे पण दमडी मशिदीच्या खालोखाल फार छान तुम्हाला हे सगळे पॅटर्न्स बघायला मिळतील. केवळ छन्नी आणि हातोडा वापरून हे सगळं काम केलेलं आहे आणि ते एकसारखं नाही. बघा हे पॅनल, हा जो गोल आहे तो बघा, त्याच्या शेजारचा गोल त्याच्यासारखा नाही आहे, त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन्स आहेत, बरोबर. तर हे सगळं जेवढं तेव्हाचे कुशल कारागीर जगभरातून आणलेले असतील या सगळ्यांकडून करून घेतलेलं आहे. कुठे मधमाशाच्या पोळ्यासारखं डिझाईन आहे, किंवा इकडे पण ते वेगळं आहे त्या स्वरूपाचं. वरचे तुम्ही बघितलं तर मिनार कडेला नाही, तर मध्ये मिनार आहेत, छोटेसे मिनार आहेत. आपण आता एका शाही कब्रस्तानामध्ये आलेलो आहोत. जी जी मोठी माणसं नगरमध्ये वारली त्यांचं दफन करण्याची जी पद्धत होती त्याचा एक नमुना इथे आपल्याला समोर दिसतो आहे. तेव्हा मुख्य जी कबर असायची मोठ्या व्यक्तीची ती तळघरात असायची. इथे दरवाजा दिसतोय, कमान दिसतंय, तर खाली एक खोली वजा एक जागा आहे. तर सगळा शाही इतमामानं अंत्यसंस्कार खाली केला जायचा आणि वरच्या बाजूला केवळ दर्शनासाठी तुरबत असायची. म्हणजे इथे काही कोणी पुरलेलं नाही, पुरलेली व्यक्ती खाली असायची. आणि काही वेळा त्या कबरी आधीच तयार केलेल्या असायच्या. जसं मेहरबाबांनी स्वतः सांगितलं होतं की ही माझी जागा आहे, इथेच माझा अंत्यविधी करायचा. तसं त्या काळी पण राजे लोक कदाचित ॲडव्हान्समध्ये आपल्या उपस्थितच ते सगळं करून घेत असतील. तशा कुठल्या तरी राजाने ही करून घेतली होती. पण नंतर कदाचित त्यांचा मग हे पंथ बदलल्यानंतर सगळे जे पहिला राजा सोडला तर बाकीचे सगळे बुरान निजाम शाह आणि बाकीचे हुसेन शाह असेल, मुर्तुजा असेल, ही सगळी कर्बलाला नेऊन दफन केली गेली. त्यामुळे ही कबर अर्धवट राहिलेली आहे. मग बाकीचे दगड पण लांबवलेले आहेत. पण अशा काही कबरी आपल्याला दमडी मशिदीच्या मागे पण बघायला मिळतात. दमडी मशिदीच्या मागे तर ह्याच्यापेक्षा दुप्पट आकाराची कबर आहे. म्हणजे तो तर फार मोठा माणूस असला पाहिजे, म्हणजे नगरचा कुठल्या तरी राजा असला पाहिजे. तर ती पण अशीच उद्ध्वस्त झालेली आहे. तुम्ही तळघरात जाऊन बसू शकता, अभ्यास करू शकता. नगरची मंडळी इथे प्रेमाने येऊन बसतात गप्पा मारत, त्यामुळे हे पात्रे सर जास्त चांगलं सांगू शकतील. नगरचे लोक अमरधाममध्ये जाऊन अभ्यास करतात इथे. आणि इथलं वैशिष्ट्य असं की इथे अभ्यास केला तर वाया जात नाही, तो त्याला तो पावतो. आणि आपल्यामध्ये पात्रे सर आहेत ज्यांनी आता छान एक प्रदर्शन नेहरू विद्यालयामध्ये किल्ल्याच्या समोर जे नेहरू विद्यालय तिथे पात्रे सर असतील, आपले गडप्रेमी ठाकूरदास परदेश असतील, ज्यांनी नगरची छान छान मॉडेल्स प्रतिकृती तयार केल्या, त्या बालाजी वल्लाळांच्या कलाकृती असतील, हे सगळ्या तिथे बघायला मिळतील. आणि ही सगळी पूर्वीची मंडळी म्हणजे नगरची जी पिढी होती स्वातंत्र्योत्तर काळातली, या सगळ्यांसाठी हे अतिशय छान फिरण्याचं ठिकाण होतं. इथे मोर होते, म्हणजे आत्तापर्यंत वस्ती नव्हती झाली तेव्हा मोरांचे आवाज सकाळी यायचे इथे. अगदी हे बा पोपट छान बघा, पोपट इथे दिसला सगळ्यांना. तर अनेक प्रकारचे पशुपक्षी ह्या कित्येक पिढ्या आता उलटून गेले असतील निजामशाहीला, पण यांच्या पिढ्या मात्र अजूनही आपल्याला बघायला मिळतात. इथून एक छान बघा, आता खरं म्हणजे हे सगळं आता ज्वारी बाजरी मका घास वगैरे आहे, पण इथे जर गुलाबांच्या बागा केल्या, निशिगंधाच्या रांगा लावल्या किंवा काय आणखीन फुलांसारखं काही पीक घेतलं तर मला वाटतं हे आजही उत्तम आहे. फक्त लाईट टाकले, बसण्याची बाकांची व्यवस्था केली, छान 15 मिनिटाची डॉक्युमेंटरी तयार करून ऑडिओ जरी माहिती दिली तर एक छान अतिशय जवळ असं पर्यटन स्थळ आहे नगरकरांसाठी. पण इथे आता रस्ता पण नाही, मला निदान 15 फोन आले असेल की आम्हाला रस्ता सापडत नाही. इथे हां पलीकडे सिन्हा नदी आहे. आणि एक कथा अशी आहे की किल्ल्याच्या जागी एक निजानंद भैरवी नावाचे साधू पुरुष राहत होते, ज्यांच्या नावावरून निजामशाही नाव पडलं असंही म्हटलं जातं. तर राजांनी त्यांना विनंती केली की तुमचा आश्रम इथे येतोय आणि मला तर इथे किल्ला बांधायचा आहे. तर ते म्हणे हरकत नाही, मी दुसरीकडे मला तू जागा दे, माझा आश्रम मी तिकडे देतो. आणि मग त्यांनी राजा त्यांचा भक्त बनला, त्यांनी आश्रम इथे आत्ता वारूळचा मारुती आहे तिथे नेला. आणि योगायोग असा की जिथे आश्रम गेला तिथेच राजालाही शेवटी त्याचा मृत्यू झाल्यानंतर इथेच द्यावा लागला. म्हणजे एका बाजूला बागरोजा आहे आणि पलीकडे वारुळाचा मारुती आहे. नगरमध्ये साधू संत अनेक होऊन गेले, पंचसाधूंच्या समाध्या नगरमध्ये आहेत. नाना महाराज देशमुख जे होऊन गेले ते पण त्यांची जी साधना त्यांनी केली ती याच परिसरात केली, एका झाडावर बसून त्यांनी तप केल्याचा एक उल्लेख सापडतो. आपण आता हत्तीची कबर, एका अनामिक राजाची कबर बघितली. आणि आता आपण शहराचे संस्थापक मलिक अहमद निजामशाह त्यांच्या मकबऱ्याकडे चाललेलो आहोत. जी नवीन मंडळी आहेत पहिल्यांदा आलेली आहेत त्यांच्यासाठी फक्त प्रश्न आहे, बाकीच्यांसाठी नाही. इथे कुठेतरी एका विमानासारखी आकृती तुम्हाला कोरलेली दिसेल या मकबऱ्याच्या बाहेरच्या बाजूला, ज्याला विमानाला असतो तसा पंख आहे. विमान उडताना कसा टेक ऑफ घेतो तसं ते दिसतं. आणि जेव्हा प्रभू रामचंद्र वगैरे पुष्पक विमानातून आकाशमार्गे जात होते तर ते पुष्पकचं भावबंध शोभेल असं ते विमान आहे. कुठे आहे ते तुम्ही शोधायचं, बाकी सांगितलं का त्यांना. आता इथे पण एक कोडा आहे, जसं मगाशी म्हणलं की प्रवेशद्वारासमोर ही वास्तू नाही किंवा थोडी बाजूला आहे, हा जो दरवाजा आहे मुख्य बागरोजाचा त्याच्या समोरही पायऱ्या नाहीत, कडेला आहेत हे दरवाजा इथे आहे.

0: हे सगळीकडे उत्तम दगड आहे, कुठेही वीट नाही दिसत, कुठेही माती दिसत नाही, कुठेही लाकूड दिसत नाही. बरोबर, निजामशाहीतल्या अन्य इमारतींमध्ये लाकडाचा वापर केलेला आहे, विटांचा वापर आहे. काल आपण फराबक्ष महाल बघितलं, उत्तम सागवानी लाकूड आहे. मंजर समोरचा महाल आहे, तिथे बागरोज आहे, तिथे विटकाम आहे, लाकूड काम आहे, पण इथे पूर्ण दगड आहे. आणि आता थोडीशी नजर वर फिरवा, असं सपाट छत दगडांमध्ये ज्याचं वजन 500 ते 1000 किलो आहे एका दगडाचं, हे दगड कुठलाही मध्ये बीम किंवा मध्ये कुठेही खांब न हे करता एकमेकात कसे अडकवले असतील, कुठलं फेविकॉल वापरलं असेल, कुठल्या इंजिनियरने हे त्यांना सांगितलं असेल माहीत नाही, पण कुठेही मध्ये एक दगड एक खाली आला आहे, थोडा वर गेला आहे. आपल्या हेमाडपती मंदिरांचं स्ट्रक्चर वेगळं असतं, ते असे लॉक किंवा एकावर एक असे ठेवले जातं. इथे तसं नाही आहे ना, इथे बरोबर असे फिट केले की एखादा पीओपीनी प्लेन्स आपलं हे करावं, तसं ते छत आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथे वर दगड बघा त्रिकोणी, आता खाली बघा
1: सिमेंट,
0: वर अष्टकोनी खाली अष्टकोनी, वर चौकोनी खाली चौकोनी, एखादं प्रतिबिंब बघावं पाण्यामध्ये किंवा आरशामध्ये, तशा प्रकारचं छताचं आणि जमिनीचं त्यांनी हे प्लॅनिंगशिवाय करता आलं नसतं. नुसतं बांधायचं पैसा आहे म्हणून करा, तर हे अतिशय विचारपूर्वक केलेलं आहे. आणि अतिशय जगातली तेव्हाची कुशल जी कारागीर मंडळी होती त्यांना इथे बोलवलं आणि त्यांच्याकडून हे सगळं केलं गेलं. तर इथे हे अतिशय महत्त्वाचं आहे. पुन्हा कंबाची फुलं आहेत आणि आता कॅलिग्राफी ज्याला म्हणलं, ही सगळी कॅलिग्राफी, हे लागून नक्षी दिसेल पण ही कुराणातली आयत आहे. हे जे दिसत आहे हे आतून नुसतं कोरलेलं नाही, हे बाहेर काढलेलं आहे, इथला सगळा भाग बाहेर काढल्यामुळे हा एक वेगळा नमुना आहे. आणि हे अतिशय अवघड बांधलं आहे. तर हे जे काम आहे आतमध्ये सगळा दगड काळापाषाण आहे, आतला एवढाच. आता काही जण म्हणतात हे संगमरवर आहे, काही म्हणतात हा समुद्रातला दगड आहे विशिष्ट प्रकारचा. आणि पुन्हा निजामशाहीचं चिन्ह इथे बघायला मिळतं, खाली छोटीशी कळी मग वर फुल झाले दिसलं. आणि ही सगळी नक्षी तुम्हाला, ही म्हटली ती द्राक्षवेलाची नक्षी म्हणतात, ही तुम्हाला ताजमहलच्या समोरच्या बाजूला पाहायला मिळेल. कोणाकडे आता इंटरनेटवर असेल तर ताजमहलचं पहिला सुरुवातीचा भाग बघा, हीच नक्षी तुम्हाला दिसत. आणि इथे जे मध्ये चांदणी किंवा हे जे मध्ये दिसतात आहेत, इथं अतिशय बहुमोल रत्न तेव्हा बसवलेली होती. नंतरच्या काळात काय झालं माहिती नाही, पण अतिशय दुर्मिळ असे खडे प्रेशियस स्टोन्स वगैरे हे सगळे इथे बघायला मिळतात. ते नक्षी बघा एक सलग वाटेल, दगड वेगळे, कुठे दगड कुठे सुरू झाला कुठे संपला काही कळत. ही नक्षी वेगळी आहे, ती नक्षी वेगळी आहे, हे फक्त नवीन एवढं बसवलेलं आहे. ला इलिल्ला इलिल्ला असा एक मजकूर आहे, या अली या फते असं एक आहे. इथे चाचाजी म्हणून इथे राहतात, ते अतिशय छान ही सगळी माहिती सांगू शकतात. इथे आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे पण काही अक्षरं, आता हे माहीत नाही मला की जुनी आहेत का नवी आहेत, पण इथे काही तुम्हाला दिसतं जिथे आता माझाही हात पोहोचत नाही. पण अशीच एक मशीद सोलापूरच्या आणि तुळजापूरच्या त्या रोडवर क्रॉसिंगच्या तिथे आहे. तिथं ओला पाण्याचा पोळा घेतला तुम्ही, कापड ओलक केलं आणि फिरवलं की त्या दगडातून मग ती अक्षरं तुम्हाला दिसायला लागतात. पण हे माहीत नाही नक्की जुनं आहे की नवीन कुणीतरी केलं आहे, पण अतिशय वेगळेपण आणि वैशिष्ट्यपूर्ण असं काम. मी जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा मला एक चमत्कार इथे दाखवला होता. नोट अशी घ्यायची, त्याच्याखाली छोटासा दगड लागायचा आणि असा टॉस करायचा. तुम्ही तिथे वरपर्यंत गेला तर नोट चिकटते आणि दगड खाली पडतो. तर हे तांत्रिक काहीतरी शास्त्रीय कारण आहे, त्याविषयी आपण नंतर बोलू. आत्ता कुणाला माहिती असेल तर सांगू नका. पण आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा सगळे अगदी चाट पडलो, अरे बा, मग कुणी 10 रुपये, कुणी 20 रुपये, कुणी 100 रुपये असं करत मग भरपूर पैसे वर. वरती पण प्लेन आहे, अनेकांना असं वाटतं की वर आर्च असेल, त्यांचं काय असं की खाली फ्लॅट आणि वर मग ते आर्चमुळे की स्टोन सह तो छताचा असं हे केलं असं. म्हणून वरती पण हौदासारखा फ्लॅट आहे, म्हणजे वरती पण सपाट आहे, काहीही वर नाही. तुम्ही एरियल फोटोग्राफीमध्ये हे सगळं बघू शकता. तर एक अतिशय सुंदर एखाद्या लोण्याच्या गोळ्यामध्ये सुरीनी असा काप घ्यावा एवढा छान तो खांब बघितला तुम्ही. इतकं सुबक छान काम, प्रत्येक काम गुण्यामध्ये केलेलं. नगरचं वैशिष्ट्य सांगितलं होतं की कोणाला गवंड्याला गुण्याचं माप घ्यायचं असेल नवीन तर चांदबीबीच्या महालाच्या कमानीच्या तिथे लावून घ्यायचा तो, बरोबर 90 शाळे की नाही. हे प्रत्येक काम हे ओळंब्यामध्ये ह्याच्यामध्ये जेवढं टेक्निकली करेक्ट करता येत असेल तेवढं त्यांनी केलेलं आहे. आणि आकाराने सगळ्यात छोटी, एवढ्या याच्यापेक्षा छोटी मशीद फार म्हणजे कमी ठिकाणी बघायला मिळते. अलिबाग जंग जे आले होते राज्यपाल असताना, त्यांच्या मिसेसनी हे सगळं सांगितलं होतं की तुम्हाला माहिती का तुमच्या मशिदीचं महत्त्व. मग तिने सांगितलं की आशियातल्या 10 मशिदींमध्ये तुमची ही मशीद आहे. एक अतिशय मोठे असे सूर्यकांत मांढरे, चंद्रकांत मांढरे आपल्या नावं माहिती असेल, तर चंद्रकांत मांढरे चित्रकार होते, अभिनेते होतेच, पण त्यांनी इथे येऊन बसून या मशिदीचं छान चित्र काढलं आणि कोल्हापूरच्या त्यांच्या गॅलरीत लावलेलं आहे. एक अमेरिकन बाई आली होती, तिला आम्ही घेऊन आलो होतो, तर ती म्हणाली मला 2 दिवस इथंच राहायचं आहे. म्हटलं कब्रस्तान इथे कुठे राहता? नाही नाही म्हणे, मला तुम्ही फक्त चहाची सोय करा. आणि प्रत्येक पॅनल ती शांतपणे, म्हणजे आत्ता आपण नुसते फिरलो ती तिथून हल्लीच नाही, म्हणजे ती 10-15 मिनटं एकेका पॅनलचं निरीक्षण करत होती. किती बारकाईने काय काय काम केलं आहे कुठे, एवढा सुंदर हे मला नाही वाटत कुठे नगरमध्ये तर अशी सुंदर वास्तू दुसरीकडे नाही, पण महाराष्ट्रात नाही, देशात नाही, फार कमी ठिकाणी इतक्या मोठ्या मशिदी खूप आहेत. सोन्याचा पत्रा लावलेल्या मशिदी आहेत, संगमरवर वापरलेल्या मशिदी आहेत, पण दगडामध्ये इतकं छान काम, कॅलिग्राफी ज्याला म्हणतात ते इथे बघायला मिळतं. इथे समोर बारव आहे ज्याला स्टेपवेल म्हणतात, तिथे पण एक छान आतमध्ये पाण्याच्या शेजारी थडग आहे. म्हणजे माणसाला शांती पाहिजे आणि थंडावा पाहिजे मेल्यानंतरही, त्याचं उत्तम उदाहरण तिथे बघायला मिळतं. याच्या मागच्या बाजूला 2-3 दफनभूमी आहेत. एक आहे ख्रिश्चन लोकांची, त्यामध्ये तुम्हाला पहिलं महायुद्ध, फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर आणि त्याच्या आधी झालेलं बोर युद्ध जे झालं होतं आफ्रिकेमध्ये, तर त्याचे कैदी ब्रिटिशांनी आणून आपल्या किल्ल्यामध्ये त्यांना बंद केलं होतं आणि मग इथे असतानाच त्यांचा मृत्यू झाला. मग त्यांना त्यांचं दफन झालं ते या कब्रस्तानात, म्हणून त्याला बोर युद्धाचं स्मारक असं म्हणतात. आणि तिथे छान असा स्तंभ उभा केलेला आहे, त्यांची सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत, शिलालेख आहेत आणि अतिशय सुंदर संगमरवरामधलं शिल्पकाम त्या सगळ्या कब्रस्तानामध्ये बघायला मिळतं. खूप मोठी माणसं ज्यांनी देशासाठी, जगासाठी, मानवजातीसाठी मोठं काम केलं अशी सगळी मंडळी तिथे आहेत. पण तिथे आता आपल्याला तेवढा वेळ नाही, पण जेव्हा एखादा दिवस असेल तर नक्की तिथे या तुम्ही. तिथून थोडंसं पुढे गेलं की मागच्या बाजूला फार जुने कबरी बघायला मिळतात. म्हणजे नगरमध्ये सगळ्यात मोठी कबर कुठे असेल तर इथे मागच्या बाजूला आहे. म्हणजे तो माणूस किती मोठा असेल, काही जण म्हणतात ती चांदबिबीची कबर असेल किंवा कुठल्या राजाची असेल, पण तिथे काही वरती आता नाही, फक्त खालचा बेस उरलेला आहे. पण पुढच्या सगळ्या राजांचे, पहिला राजा फक्त अहमदनगरच्या मातीत विसावला, बाकीचे सगळे राजे नंतर मग कर्बला जे आता इराकमध्ये तिथे त्यांचं दफन केलं गेलं. त्यामुळे ही कबर कोणासाठी बांधली होती हे कळायला मार्ग आहे. त्याच्या थोडंसं पुढे गेले की शाह शरीफ दर्गा आहे, जिथे गुजरातमधून आलेले शाह शरीफ त्यांचं राहण्याचं ठिकाण होतं, त्यांचं दर्गा आहे. आणि तिथे एरवी नाही दिसत अशी सूर्याची प्रतिमा त्या घुमटावर बघायला मिळते. तिथे पण 12 आहे, तिथे पण मलिक अंबरच्या काळात बांधली गेलेली मशीद आहे, बुरुज आहेत, तटबंदी आहे, अतिशय सुंदर ठिकाण ते आहे. इकडनं पुढे गेलात की कापूरवाडी तलाव आहे. अहमदनगर शहरामध्ये राजानी राजधानी इथे वसवली तेव्हा पहिल्यांदा पाणी कुठून आणलं असेल तर कापूरवाडीवर आणलं, मग 15 तलाव तयार झाले हळूहळू नंतरच्या काळामध्ये. आणि त्याला माहीत होतं की सिन्हा नदी काही वर्षभर आपल्याला पाणी नाही देऊ शकत, तर आपल्याला पाणी अडवावं लागेल, साठवावं लागेल, मग लिफ्ट करावं लागेल. तर ही सगळी सिस्टीम कापूरवाडीवर आजही बघायला मिळते. खालून जमिनीत खालून पाणी कसं आणलं, तुम्ही चालू शकता आतमध्ये, एवढी काही ठिकाणी मोठी बोगद्याची रचना आहे, खाली उतरू शकता. आणि पावसाळ्यात तर पाणी वाहताना दिसतं आजही काही ठिकाणी, तर एवढं पाणी वाहतं की ते वर येतं, म्हणजे कारंजासारखं उफाळून पाणी येतं त्या डक्ट्समधून. तर याला जगामध्ये करेज किंवा कदात या नावाने संबोधलं जातं आणि फार दुर्मिळ हा प्रकार आहे. अनेक ठिकाणी आजही त्याच्यावर शेती केली जाते, पिण्याचं पाणी आहे. औरंगाबादला पाणचक्की आहे, औरंगाबादला अंबर नगर म्हणून एक प्रसिद्ध आहे, मलिक अंबरनी बांधलेला, जो नगरचाच होता मूळचा. तर ते वैशिष्ट्य आपल्या तिथे बघायला मिळतं. मोठी विहीर आहे, ती विहीर पाणी साठवण्यासाठीची, हे शेततळं जसं असतं ना, मुळात त्याला काही झरा नसतो, तसं त्या विहिरीला झरा नाही आहे. फक्त एका बाजूने डोंगरावरचं पाणी आणून साठवायचं आणि एका बाजूने शहराला ते सप्लाय करायचं, म्हणजे डिस्ट्रीब्युशन आपण वेल म्हणतो तशी ती वेल आहे. त्याच्या अलीकडे गुगळेंचं शेत आहे. सुरेश गुगळेंनी नगरमध्ये पहिलं विमान कोणी आणलं असेल तर सुरेश गुगळेंनी आणलं, गुगळे फार्म म्हणून. त्यांनी 25 वर्षापूर्वी झाडावरचं घर बांधलेलं, आता ते थोडंसं हे झालं, पण 25 वर्षापूर्वी साधं निलगिरीचं गुलमोहराचं असं झाड आणि त्याच्यावर त्यांनी मचाण बांधून राहता येईल. आणि मला वाटतं तिथे साध्वी पण राहिल्या होत्या, एक मेडिटेशनचा कॅम्प झाला होता. नंतर बुराणनगरची देवी, नगरच्या दोन देव्या म्हणजे ग्रामदैवत मानल्या जातात, एक म्हणजे बुराणनगरची देवी जे तुळजापूरच्या देवीचं ठाणं आणि केळगावची देवी जी रेणुका माता. तर बुराणनगरच्या देवीचं वैशिष्ट्य असं की तुळजापूरला नंतर ते ठाणं गेलं, आधी ही देवी आपल्या इथे होती, ती पण तिकडनं आली होती, म्हणजे मुळात तो सगळा सुरक्षित स्थळी देवस्थान असावं, देवीची मूर्ती आक्रमणापासून वाचावी म्हणून ती हलवत हलवत नेली होती. आणि तुम्हाला माहिती आहे तुळजापूरची मूर्ती हलवता येते, तिकडे एका जागी फिट केलेली, त्यासाठीचा जो पलंग आणि पालखी जाते ती नगरून जाते, राहुरीत तयार होते. तर ती परंपरा आजही आहे. तिसऱ्या माळ्याला इथे यात्रा भरते, सातव्या माळ्याला केडगावला यात्रा भरते. तर हे एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं आहे. अनेक पक्षी तुम्हाला कापूरवाडीला बघायला मिळतात, अगदी फ्लेमिंगोपासनं सगळे पक्षी कधी ना कधी तिथे येत असतात. तिथला गाळ पण अतिशय महत्त्वाचा आहे, गाळ आयुर्वेदिक आहे आणि हे सगळं वनौषधी असलेल्या डोंगरातून पाणी वाहत येतं. तर पूर्वी खरूच जर झाली किंवा त्वचाविकार झाला तर आई मुलाला नेऊन त्या चिखलाने आंघोळ घालायची, नंतर आता त्याला मडबाथ वगैरे आपण म्हणतो आयुर्वेदात वगैरे त्या आता प्रकार आहे, पण त्या काळी चिखलाने रोग बरे व्हायचे. आणि तिथे एक बारव आहे की जी तलावाशी कनेक्ट केली, तलावातलं पाणी वाढलं की बारवेतलं पाणी वाढतं, म्हणजे खालून कुठून तरी वाळूचा बेट टाकून ते पाणी स्वच्छ करून मग लिफ्ट करण्यासाठी त्याची व्यवस्था केलेली. तिथे आजही खापरे नळ बघायला मिळतो, म्हणजे पूर्वी बघा किती तंत्रज्ञान होतं, तलावातून थेट काही तुम्ही बोट लावू शकत नाही ना, तलावातलं पाणी काही मोठे निघाळू शकत नाही, पण ते पाणी मग बारवेत घ्यायचं आणि मग तिथून ते स्वच्छ झालेलं पाणी लिफ्ट करून ते पाईपने सप्लाय करायचं. हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा हा सगळा परिसर आहे. या परिसरात आता तुम्ही जर सकाळी आला असता तर अतिशय छान असा सोनेरी प्रकाश 6 वाजता जर आला तर एक छान वेगळा माहोल असतो. एखाद्या पौर्णिमेच्या रात्री आला तर पौर्णिमेच्या रात्री पुन्हा वेगळं एक दृश्य बघायला मिळतं.

0: एक अतिशय सुंदर वैशिष्ट्यपूर्ण आणि नगरच्या स्थापत्यशैलीचं एक अतिशय अनोखं असं उदाहरण असलेल्या दमडी मशिदीच्या परिसरात आलेलो आहोत. खरं म्हणजे हे कब्रस्थान आहे. दमडी मशिदीचं स्ट्रक्चर उभं राहिलं तेव्हा हे काही कब्रस्थान नव्हतं, तेव्हा उत्तम बाग होती, सुंदर बगीचा होता आणि किल्ल्याचं बांधकाम तेव्हा सुरू होतं, पुनर्निर्माणाचं. म्हणजे पहिला किल्ला तर 1490 सुरू झाला, पण तो दगडमातीचा किल्ला होता आणि पुढे चिरेबंदी, आजचा जो भक्कम फोर्ट 22 बुरुज असलेला 2 किलोमीटर परिघाचा, तर हजारो मजूर या किल्ल्याच्या कामावर होते आणि ते सगळेजण इकडे बुराणनगर असेल, नागरदेवळा असेल, भिंगार असेल, आसपासच्या खेड्यांमध्ये राहत होते. तर आता लोक येतात म्हणले की बाकीची मंडळी पण येतात, दुकानदार असतील, तसंच एक फकीर पण इथे बसलेले असायचे आणि जाता येता ते कामगार शुक्रवारी असेल किंवा जेव्हा दानधर्म करण्याची पद्धत असते तेव्हा तेव्हाचा एक पैसा म्हणजे दमडी, तेव्हा सगळ्यात कमी मूल्याचं नाणं होतं दमडीचं. आजही आपण मराठी भाषेमध्ये 1.5 दमडीचा माणूस, दमडी तुझी किंमत नाही असं म्हणतो. याचा अर्थ काय? तर सगळ्यात कमी मूल्य आहे आणि या सगळ्या दमड्या त्या फकीराकडे इतक्या साठल्या की याचं करायचं काय, मग चांगलं काम करायचं म्हणून त्यांनी ठरवलं की आपण एक छान मशीद बांधूया. आणि मग ही दमडी मशीद उभी राहिली कामगारांच्या पैशातून आणि कामगारांच्या श्रमातून. नगरमध्ये राजांनी बांधलेल्या मशिदी आहेत, मोठ्या सरदारांनी बांधलेल्या मशिदी आहेत, पण कामगारांच्या पैशातून त्यांच्या घामातून बांधलेली मशिदी त्यांच्यापेक्षा सुंदर आहे. ही अहमदनगरमधली निजामशाहीच्या काळातली सगळ्यात सुंदर वास्तू, पण आशियातल्या 10 सुंदर मशिदींमध्ये देखील या मशिदीची गणना होते, म्हणून तिचं वैशिष्ट्य मोठं आहे. धार्मिकदृष्ट्या ज्या काही इस्लामिक आर्किटेक्चरच्या ज्या काही बेसिक गोष्टी असतात, नियम असतात, किंवा मशीद कशी असायला हवी, तिचं मोजमाप काय असायला हवं, तर हे सगळं तुम्हाला इथे बघायला मिळतं. एरवी मशिदीवर फारसं कोरीव काम बघायला मिळत नाही, ही मशीद अगदी साधी पांढऱ्या रंगाची असते, पण इथे मात्र तुम्हाला अपवाद आहे. इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कोरीव काम दिसेल, इतकं सुंदर कोरीव काम दगडांवर. त्या काळी कुठली फारशी यंत्र नसताना अहमदनगरसारख्या ठिकाणी, तर हे अतिशय अवघड होतं. तर एक अतिशय उत्तम असा आर्किटेक्चरचा नमुना, एक उत्तम असा कॅलिग्राफी म्हणजे दगडांवर केलेलं अक्षरलेखन, हे कागदावर देखील अक्षर काढणं आता अवघड झालेलं आहे. आपण सगळेजण आता कॉम्प्युटरवर बोटं चालवतो, पण दगडांवर कागदापेक्षाही सुंदर किती छान कोरीवकाम करता येतं, त्यातून अक्षरं निर्माण करतात. एखाद्या वेलबुट्टीसारखं डिझाईन, पण त्यात अक्षरं कशी बसवली जातात हे इथे बघायला मिळतं. सौंदर्यदृष्टी हे या मशिदीचं आणखीन एक वैशिष्ट्य, की प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळा सौंदर्याचा आविष्कार बघायला मिळतो. कमळाची फुलं असतील किंवा समोरची मेहरब असेल, हे सगळं इथे आहे. एरवी मशिदीवर बहुतेक ठिकाणी घुमट बघायला मिळतो, मोठा घुमट असतो, पण इथे घुमट नाही आहे. पण मी असंच एकदा एका अमेरिकन बाईला सांगितलं की इथे घुमट नाही दिसत, तर ती म्हणाली कोण म्हणतं नाही दिसत, ती म्हणाली हा समोरचा तुम्हाला दिसतो का कमानेसारखा भाग, त्यातून बघा म्हणाली. त्यातून आरपार बघितलं की तुम्हाला आकाशाचा घुमट तयार झालेला दिसेल. ज्याची जशी दृष्टी, ज्याचं जसं मन, तसं त्याला त्यातून त्या स्वतःच्या त्याच्या मनोभूमिकेप्रमाणे त्या घुमटाचा आकार पाहायला मिळतो. तर हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण काम आहे. 16व्या शतकात 1567 ही मशीद उभी राहिली आणि थोडीफार पडझड सोडली, तर जशी आहे तशीच आहे. ते तेव्हापासनं जुन्या अनेक चित्रांमध्ये, फोटोग्राफमध्ये, ब्रिटिशांनी काढलेल्या पुस्तकांमध्ये या मशिदीचं चित्र बघायला मिळतं, फोटो बघायला मिळतं. एक 1851 प्रसिद्ध झालेलं लाईफ इन बॉम्बे नावाचा मोठा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये याचं चित्र अतिशय सुंदर चित्र आहे. त्या चित्रामध्ये मशीद तर दिसतेच, पण मागे किल्ला पण दिसतो, म्हणजे मध्ये काही नसेल तेव्हा थेट इथून तर किल्लाच, पण 1 किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं पवित्र असं स्थान. पुन्हा एकदा आता आर्किओलॉजीनी थोडंसं स्वच्छ करून कंपाऊंड केलेलं आहे, बाहेर कंपाऊंड केलेलं आहे. आपण आता आज जाऊयात आणि बाकीच्या वैशिष्ट्यांचा परिचय करून घेऊ. पंचमहाभूतांचा, पर्यावरणाचा, वातावरणाचा, हवेचा, प्रकाशाचा, सगळ्यांचा विचार करून बांधलेलं आहे. कुठे कुठली वास्तू बांधलेली नाही, प्रत्येकाचं लोकेशन फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. हवेच्या दिशा विचारात घेतलेल्या आहेत, प्रकाश कुठून येईल,
1: आणि सकाळी अगदी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा प्रकाश कसा तुम्हाला वापरता येईल याचा विचार केलेला आहे. वायुविजन हवेचा अतिशय उत्तम विचार केलेला आहे. तापमान कसं कमी राहील, हिवाळ्यात कसं उबदार राहील, तर हे सगळं निजामशाहीतल्या प्रत्येक वास्तूत आहे. आणि प्रत्येक वास्तूचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे एका छापाचे वास्तू नाही, म्हणजे एका कॉलनी सगळे बंगल्यासारखे सगळे फ्लॅटसारखे असं नाही केलं. प्रत्येक वास्तूचं वेगळे पडे. सलाबत खान मकबरा वेगळा आहे, भिस्तबागेतला तो महाल वेगळा आहे, फराबक्ष महाल वेगळा आहे, मांजरसुंभाचा महाल वेगळा आहे. प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळेपण आहे आणि प्रत्येक ठिकाणी 4 चांगल्या गोष्टी नक्की सांगता येतील. काही कॉमन गोष्टी आहेत, म्हणजे सगळ्या ठिकाणी पाण्याची सोय निजामशाहीतल्या वास्तूमध्ये, मग मशीद असू द्या, महाल असू द्या, किल्ला असू द्या किंवा डोंगरावरचा हमाम खान असू द्या, पाणी सगळीकडे आहे. तलाव आहेत, बारवा आहेत, विहिरी आहेत, इथे पण शेजारी बारवा आहे. काल आपण फराबक्ष महाल बघितला तर तो तलावातच आहे, त्याच्याही बाहेर एक विहीर आहे. किंवा सलाबत खान मकबरा डोंगरावरचा, तिथे 3 तलाव केलेले आहेत, पायदेशी पुन्हा एक चौथा तलाव आहे. मांजरसुंभ्याला तर डोंगराच्या पोटात टाक्या खोदलेल्या आहेत, पावसाचं पाणी त्यात साठवलं जातं. म्हणजे किती बारकाईनी माणसांच्या गरजांचा, पर्यावरणाचा, जैवविविधतेचा सगळ्यांचा विचार केलेला आहे. तर हा सगळा मला असं वाटतं की केवळ इतिहासाचा ठेवा नाही आहे, तर हे सगळं अहमदनगरचं प्रगतिशील, ज्याला काय म्हणू आपण, एक वैचारिक वाटचाल आहे, त्या सगळ्यांचं हे द्योतक आहे. मला कुणीतरी विचारलं की कैरो बगदाद एवढं सुंदर शहर आपलं का म्हटलं जायचं, तर म्हणजे या सगळ्या कारणांमुळे. इथे कारंजी होती, भारतातली पहिली कारंजी आपल्याला इथे बघायला मिळतात. 55 टन वजनाच्या तोफा इथे तयार व्हायच्या, शिक्षणाचं केंद्र होतं, उत्तम कापड तयार होत होतं, अनेक देशांशी व्यापार होता, इथे चित्रकार होते, कवी होते, लेखक होते, धार्मिक पंडित होते, सगळ्या धर्मांचे होते, तेही जगातून इथे माणसं येत होती. मग कैरो बगदादपेक्षा का सुंदर नसेल हे शहर. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अधिकृत इतिहासामध्ये नोंदवलेल्या आहेत. आणि आत्ता आपण जी आता समोर वास्तू बघतो हिचं तर फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. एकतर मशिदी खूप मोठमोठ्या आत्ता किंवा त्या काळातही खूप मोठ्या मशिदी होत्या, पण ही सगळ्यात छोट्या मापाची, म्हणजे मशीद कशी असायला हवी तर त्याचं एक माप आहे की 2:3 त्याचं प्रमाण असलं पाहिजे. म्हणजे 1-2-3 या ज्या कमानी आहेत आणि आडव्या बघितल्या तर 2 कमानी आहेत, तर आदर्श मशीद कशी असायला पाहिजे तर तिचं प्रमाण 2:3 असलं पाहिजे. जसं झेंड्याचं प्रमाण, आपला झेंडा जो असतो तो 2:3 प्रमाणात असतो, तर हे प्रमाण इथे अचूक साधलेलं आहे. त्यानंतर इथे अहमदनगरचं निजामशाहीचं एक जे महत्त्वाचं राजचिन्ह आहे ते बघायला मिळतं. आता हा जो मिनार आहे त्याच्या खालचा आणि त्याच्यावरचा 2 पॅनल जे आहेत ते तुम्हाला जे खाली असं लोमता दिवा किंवा फुलासारखा भाग दिसतोय, लोलकासारखा भाग दिसतो, आणि वरती एक छोटी कळी आहे आणि तिचं हळूहळू फुलात रूपांतर झालेलं आहे. बघितलं घंटेसारखा आकार जो आहे ना, त्याच्या आतमध्ये कळी आहे आणि कळीचं फूल होत मग तो मोठा फुलासारखा आकार झालेला आहे. त्याच्यानंतर हे कमळाचं फूल आहे, ते कमळाचं फूल नीट बघितलं तर जवळजवळ 12 इंच एवढा त्याचा पाकळ्यांचा भाग बाहेर काढलेला आहे. एवढं सुंदर कमळाची फुलं बहुतेक ठिकाणी नगरचं ते वैशिष्ट्य आहे. आनंदधाम कमळाच्या आकाराचं आहे, मेहराबादला तुम्ही बघितलं असेल तिथे वरती कमळाचं फूल आहे, शाह शरीफ दर्गा बघितलं असेल तर तिथे कमळाचं फूल आहे, दिल्ली गेटच्या बाहेर नाना महाराज देशमुखांचा मठ आहे तिथे असंच दगडाचं कमळाचं फूल बघायला मिळतं, युहम चर्च खिस्तगल्लीतलं तिथे पण कमळाची फुलं काचेवर रेखाटलेली आहेत. म्हणजे कमळाचं फुलं हे अतिशय पवित्र, शांत, चिखलात असूनही अंगाला चिखल लावून घेत नाही,
0: असं एक निर्लेप निरलस व्यक्तिमत्वाचं प्रतीक म्हणून कमळ आहे. त्याच्यानंतर वरती थोडंसं गेलात की तुम्हाला एक छिद्र दिसेल. ते छिद्र कशासाठी आहे तर पक्ष्यांचं पण दिसत नाही तुम्हाला की कुठे कोरीकाम केलेलं नाही. आणि दगडं वेगळेत पण सलगता इतकी आहे की कुठे दगड संपतो आणि दुसरा दगड कुठे सुरू होतोय, कुठे ब्रेक दिसत नाही, कुठेही तुम्हाला विद्रूप नाही दिसत, कुठेही असमान दिसत नाही, सगळीकडे बॅलन्स आहे, एकरूपता आहे. आणि हे कागदावरही आपल्याला आजही शक्य होत नाही, आता कॉम्प्युटर आहे पण तुम्ही बघता किती चुका होतात, पण इथे मात्र दगडावर केवळ छन्नी हातोडा वापरून हे करणं ही अतिशय अवघड गोष्ट होती. आता मधला हा दगड वगैरे 1-2 ठिकाणी फक्त पडझड झाली आहे, बाकी सगळं बहुतेक चांगलं आहे. अनेक कमळांच्या फुलांची मालिका बाहेर बघायला मिळते, आत दिसते आहे. एक एक पॅनल असं नुसतं बघायचं म्हणलं त्याची नक्षी वेगवेगळी आहे, एकसारखा छाप कुठेच बघायला मिळत नाही. आणि इथे पण बघा छोटा वरची ही कॅनोपी दिसते ना, पाणी घंटेसारखं आकार आहे छोटं छोटं,
1: किती सौंदर्य तिथे प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे. तिथे हत्ती आहे, हत्तीची सोंड आहे बघा, आधार ज्याने दिलेला आहे ना, त्या हत्तीच्या सोंडेचा आकार तिथे बघायला.

हिल्लानगर साथ चालता बोलता इतिहास आपल्यातून निघून गेला. सर जेव्हा हा इतिहास आपल्याला सांगायचे तेव्हा तो इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहायचा, एवढा गाढा अभ्यास त्यांचा होता. त्यांनी मागील वर्षी हेरिटेज वॉक या उपक्रमा दरम्यान आपल्या अहिल्यानगरच्या वर्धापन दिनानिमित्त बागरोजा चांद बीबी महल म्हणजेच सलाबत खानचा मकबरा आणि दमडी मस्जिदला भेट दिली. आणि तेव्हा त्यांनी जी माहिती सांगितली ती आपण चला पटकन दिला या ट्रॅव्हल शो मध्ये आत्ताच ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भूषण सरांना मी अभिवादन करते. मंगळवारी म्हणजे 7 तारखेला सरांचा जन्मदिन आहे, त्यानिमित्त देखील मी सरांना अभिवादन करते. जाता जाता एवढंच म्हणेल की सर तुम्ही नेहमी आमच्या सोबत असाल. मंडळी भेटूया पुढच्या रविवारी चला भटकंतीला या ट्रॅव्हल शो मध्ये. तोपर्यंत आजूबाजूच्या पर्यटन ठिकाणांना भेट द्या, स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या.

0: नमस्कार बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा ऐस पैस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, हा कार्यक्रम म्हणजे धमाल, मज्जा, आनंद आणि त्याचबरोबर काहीतरी नवीन शिकण्याची सुंदर संधी. आज आपल्या सोबत आहेत कैलासवासी बाळासाहेब ठाकरे गांधीनगर मनपा शाळेचे चिमुकले विद्यार्थी. आता आपल्या सोबत असणार आहे या शाळेतील विद्यार्थिनी शरण्या माळवदे. ही आता पहिलीतील विद्यार्थिनी आहे. तिच्या गोड आवाजातील ती एक सुंदर गवळण आपल्याला ऐकवत आहे. चला तर मग तिच्या सुरेल आवाजातील ही मनमोहक गवळण ऐकूया.
1: राधे तुला पुसत गोंगडी वाला ग, राधे तुला पुसत गोंगडी वाला ग, राधे तुला पुसत गोंगडी वाला ग, राधे तुला पुसत.

0: शरण्याने आपल्या गोड आवाजातून ही गवळण अतिशय छान ऐकवली आहे. शरण्याचे मनापासून अभिनंदन आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बालमित्रांनो, अशीच नवनवीन गाणी, कविता, गोष्टी आणि धमाल आपण करणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत गांधीनगर मनपा शाळेचे विद्यार्थी. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा आईस पाईस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आत्ताच आपण ऐकलं आहे शरण्या माळवदे ह्या इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनीने गायलेली गवळण, ती आपण ऐकली आहे. तर बालमित्रांनो, आपल्या सर्वांना बडबड करायला खूप आवडते. कोणीही जरी म्हटलं की शांत बस तरी आपल्याला बसवत नाही. तर आपल्याला ऐकवणार आहे इयत्ता चौथीतील विद्यार्थी, आपल्याला ऐकवत आहे बडबड गीत, हे आपल्या सर्वांच्या आवडीचं आहे. तर आपण ऐकूया.

बालमित्रांनो, आताच आपल्या सोबत होते गांधीनगर मनपा शाळेतील इयत्ता चौथीतील विद्यार्थी. त्यांनी आपल्याला अतिशय सुंदर बडबड गीत ऐकवलं आहे आणि यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा स्पाइस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आताच आपण ऐकले आहे इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी गायलेले बडबड गीत. बालमित्रांनो, आपल्या सर्वांना इडली ढोसा वगैरे खायला खूप आवडतं ना? इडली ढोसा तर मलाही खूप आवडतं खायला, परंतु आता आपण एक छोटीशी इडलीची कविता ऐकूया. पहिलीतील विद्यार्थिनी अनन्या आपल्याला ऐकवत आहे, तर ती आपण ऐकूया.
1: एक होती इडली, ती खूप चिडली, धावत धावत आली साम्राट बुडाली. कामर होते गरम गरम, इडली झाली नरम नरम. चमचा आला खुशीत, जाऊन बसला बशीत. चमच्याने पाहिले इकडे तिकडे, इडलीचे केले तुकडे तुकडे. इडली होती फारच मस्त आणि मुलांनी केली पस्त.
0: बालमित्रांनो, आत्ताच अनन्याने खूप छान एक होती इडली ती कशी होती ती आपल्याला ऐकवली आहे. तर आज संडे स्पेशल या शो मध्ये आपण इडली कशी आहे ते सुद्धा ऐकले आहे आणि आपल्याला खायला सुद्धा खूप आवडते बर का. तर बालमित्रांनो, आय होप तुम्ही खूप सारा एन्जॉय केला असेल आणि आपल्या गांधीनगरच्या मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचं मनपूर्वक आभार की त्यांनीही आपला हा रविवार खूप छानपणे घालवला आहे. तर इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया. नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा आईस पाईस हा शो सुरू आहे. कैलासवासी बाळासाहेब ठाकरे मनपा शाळेतील गांधीनगर येथील विद्यार्थी. आताच आपण ऐकली आहे अनन्याने सांगितलेली इडलीची गोष्ट. यानंतर आपण ऐकणार आहोत एक छानस बडबड गीत. तर आपल्याला ऐकवत आहे देविका लाट आणि जान्हवी पोपट, इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी.
1: एक होत झुरळ, ते चालत नव्हतं सरळ. एकदा काय झालं, बस मध्ये चढलं, तिकीट नाही काढलं, कंडक्टरने पाहिलं, उचलून फेकून दिलं, उचलून फेकून दिलं.
0: बालमित्रांनो, आताच आपण ऐकलं आहे देविका लाट आणि जान्हवी पोपट ह्या विद्यार्थिनींनी छानस बडबड गीत आपल्याला ऐकवलं आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग ध्यान संगीत रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 0.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: हाय हॅलो नमस्कार मंडळी, फरमाईशे गानो की या आपल्या संडे स्पेशल शो मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आणि मी आहे तुमचे लाडके मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. सकाळच्या वाफाळत्या चहा सोबत भरपूर अशा फरमाईशे घेऊन मी आली आहे तुम्हाला भेटायला. तर आजची आपली पहिली फरमाईश आली आहे जामगाव येथून दिनेश चव्हाण यांची. त्यांनी गीताराम गोडसे, अदिती चव्हाण, मनीषा चव्हाण आणि उमेश चव्हाण या त्यांच्या खास व्यक्तींसाठी पत्ते

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

नमस्कार, माझे नाव विधी गोसावी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मित्रांनो, माझी गाण्याची चॉईस अशी काही खास नाहीये, पण मी माझ्या घरापासून खूप दूर राहते, मला माझ्या आई वडिलांची खूप आठवण येते आणि त्यासाठी मी माझ्या वडिलांना हे गाणं डेडिकेट करेन, दमलेल्या बाबाची कहाणी. मिस यू मम्मी, मिस यू पप्पा.

ले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत

बोले गोष्ट सांगायचे काल राहून या गेले जमलेच नाही काल येणे मला जरी आज परी येणार मी वेळेवर घरी स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी।

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हलूच विजून। अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान घेवावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

अजून आठवत बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरच पाहत राहिलो फक्त जवळ पाहायच राहिलं.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
1: नमस्कार, माझे नाव ठोकर पूजा आनी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि मला हे गाणं माझ्या आई वडिलांबरोबर, स्पेशली माझ्या वडिलांबरोबर ऐकायला खूप आवडेल. उरा मध्ये माया त्याची काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू सं

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार. माझे नाव सायली राजेंद्र आढाव आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी एक सुविचार किंवा संदेश म्हणा असं सांगू इच्छिते, ज्यांनी आजपर्यंत मला प्रोत्साहित केलं. आजपर्यंत माझ्या सोबत आहेत ते म्हणजे माझे शिक्षक, आई वडील आणि माझे सोबती मित्रमैत्रिणी. झाडासारखे उंच व्हा, झाडासारखे जगा, उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला कधीही विसरू नका.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार, माझे नाव शीतल सूरज कुणजिया आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. माझे पसंतीदा गाणे आहे बहना मेरी आणि हे गाणं मी माझ्या दोघी बहिणींसोबत ऐकायला पसंत करेन.

नमस्कार, मी प्रतीक्षा आव्हाड. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुला मुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांची आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: नमस्कार, माझे नाव सुहानी सूरज कनोजा, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम। मी तुम्हाला एवढा संदेश देऊ इच्छितो की मुलगी वाचवा मुलगी शिकवा, आणि माझे आवडती गाणे आहे काली बिंदी।
2: लगाना टिकली काळी काळी हिरोणी कत तू चाली खेते मजारी की पाणी नजारी खरो।

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Bye-bye.

0: नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अ.ए. सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.
1: नमस्कार, माझे नाव क्षीरसागर भाग्यश्री संतोष. मी आज एवढा संदेश देऊ इच्छिते की स्त्री मृणत्या ही थांबलीच पाहिजे. आणि माझं आवडतं गाणं आहे लव्ह यू जिंदगी.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव सिद्धी संदीप खेडकर आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 19.4 FM, आवाज तुमचा. मी तुम्हाला हा संदेश देऊ इच्छिते की स्त्रियांवरील अत्याचार हा थांबलाच पाहिजे. मी माझे आवडते गीत तुम्हाला ऐकू इच्छिते, हृदयात वाजे समथिंग.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार, माझं नाव श्रावणी ज्ञानेश्वर जोशी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मला माझ्या आई वडिलांसोबत हे गाणं ऐकायला खूप आवडेल। सारी जिंदगी माझी मी तुला जपणार आहे। कधी

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

वेलकम बॅक मंडळी, फरमाईश गानो की यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आता फरमाईश आलेली आहे नाशिकहून प्रिया यांच्याकडून. त्या म्हणतात की माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे, आईशिवाय माझं पानही हलत नाही. त्यामुळं आईची आरती हे सुंदर असं गाणं माझ्या आईसाठी प्ले करा. तर नक्कीच मंडळी, आईची भूमिका ही आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची असते आणि तिच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे सुंदर असं गाणं आपल्या सर्वांसाठी आईची आरती.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आरजे कोमल तुमचं स्वागत करते. पुस्तकाच्या पानांतून या शो मध्ये आज ऐकूया अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापिका सविता काळे यांनी लिहिलेल्या बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाच्या अभिवाचनाचा पुढचा भाग. या पुस्तकातील अभिमानाचे क्षण या प्रकरणाचं अभिवाचन ऐकूया श्रीमती उषा देशमुख यांच्या आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी.
1: अभिमानाचे क्षण. रंगभूमीवर वावर, साहित्य संमेलनात सहभाग. काल कळ्या, आज फुले झाल्या सगळ्या. कशा उमलल्या, कुणी हसवल्या, हसत बसल्या. वाटचाल चालूच असते, त्यामध्ये कोणी साथीला आलं की तेवढा वेळ बरं वाटतं. चालण्याचे कष्ट हलके होतात, उद्दिष्ट जवळ येऊ लागतं. दुःख, कष्ट आणि व्यथा विसरल्या जातात आणि आनंद कथा होतात. आकांक्षा पुनर्वसन केंद्राच्या वाटचालीत असे खूप प्रसंग आले. काही आम्ही पुढाकार घेतल्याने झाले, तर काहींनी आम्हाला सन्मानपूर्वक त्यांच्या साथीने घेतलं. स्वरानंदवन कार्यक्रमाचं 3 वेळा आयोजन, दिव्यांगांचं साहित्य संमेलन, नगरमध्ये झालेलं अखिल भारतीय नाट्य संमेलन, राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धा, AWWA म्हणजे सैन्य दलातील जवान आणि अधिकारी यांच्या पत्नींची संघटना यांनी दिलेलं खास आमंत्रण, या सगळ्या क्षणांनी व्यक्तिशः मला, केंद्रातल्या दिव्यांगांना अपूर्व आनंद दिला. तो शब्दात पकडण्यापलीकडचा, चित्राच्या चौकटीत न मावणारा आणि रंगाच्या उधळणीपुढेही फिक्का पडणारा. प्रवास सुखकर करणारे टप्पे होते हे सगळे आमच्या वाटचालीतले. थोर समाजसेवक बाबा आमटे हे माझं श्रद्धास्थान. कॉलेजमध्ये शिकत असतानाच श्रमसंस्कार शिबिराच्या निमित्ताने त्यांच्या सहवासात आले. त्यांचे विचार, त्यांची तळमळ आणि त्यांच्या कविता या सगळ्यांचं गारूड अजूनही दूर झालेलं नाही. दिव्यांगांसाठी आकांक्षा पुनर्वसन केंद्रासारखा उपक्रम सुरू करण्यासाठी बाबांच्या असामान्य कार्यातून आणि सहवासातून मिळालेली प्रेरणाच उपयुक्त ठरली. ते ऋण मी मनापासून मानते. म्हणूनच डॉक्टर विकास आमटे यांच्या कल्पनेतून आकाराला आलेल्या स्वरानंदवन या कार्यक्रमाचं नगरमध्ये 3 वेळा आयोजन केलं. हा कार्यक्रम एकदमच वेगळा. आनंदवनातल्या 125 दिव्यांग कलाकारांचा अनोखा आविष्कार त्यामध्ये दिसतो, खिळवून ठेवतो तो श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना. त्याच्या आयोजनाच्या माध्यमातून मिळालेलं सर्व उत्पन्न आनंदवन संस्थेला सुपूर्त केलं. माझ्यासाठी ती होती फक्त कृतज्ञता. खुद्द बाबा त्यामुळे किती भारावून गेले म्हणून सांगू. गदगद होऊन त्यांनी मला खास पत्र लिहिलं. त्यात ते लिहितात, एका दुःखाने दुसऱ्या दुःखाला अतिथी म्हणून बोलावलं आनंद गीत गाण्यासाठी. बाबांसारख्या महान समाजसेवकाचं हे म्हणणं म्हणजे आकांक्षा केंद्राच्या शिरपेचातला तुरा असं मी मानते. आनंदवनात गेले होते तेव्हा बाबांच्या तोंडून त्यांच्या कविता सहज ऐकायला मिळायच्या. त्या ऐकताना एक वेगळी अनुभूती, प्रचिती येत असे. त्यातली या सीमांना मरण नाही ही तर माझी फार आवडती कविता. बाबांनी लिहिलंय, येथे नांदतात श्रमर्षी या भूमीला क्षरण नाही, येथे ज्ञान गाळते घाम विज्ञान दानव शरण नाही, येथे कला जीवनमय अर्थाला अपहरण नाही, येथे भविष्य जन्मता आहे या सीमांना मरण नाही, या सीमांना मरण नाही. खरंच बाबांना अपेक्षित असलेले श्रमर्षीच आम्ही आकांक्षा केंद्राच्या माध्यमातून घडवत होतो, सुंदर भविष्य जन्म घेत होतो. नगर इथे 2003 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. ज्येष्ठ लेखक व रंगकर्मी मधुकर तोरडमल प्रसिद्ध नाट्य व सिने अभिनेते सदाशिव अमरापूरकर आणि रंगकर्मी सुधाकर निसळ यांच्यासारखे दिग्गज संमेलनाची धुरा सांभाळत होते. रंगभूमीचा लळा लागलेली आणि नाटकावर मनापासून प्रेम करणारी एक कलाकार म्हणून मी संमेलनाच्या व्यवस्थापन समितीत सहभागी झाले. नगरमध्ये खूप वर्षानंतर संमेलन होत असल्याने नगरकर नाट्य कलावंतांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. एक दिवस मनात कल्पना चमकून गेली, आकांक्षा पुनर्वसन केंद्रातल्या दिव्यांगांना या संमेलनाच्या रंगमंचावर एवढ्या नाट्यरसिकांसमोर आणि दिग्गज कलाकारांसमोर काही सादर करण्याची संधी मिळाली तर मनात आलं ते लगेच संयोजन समितीतल्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांशी बोलले. दैवयोग असा की तशी संधी मिळाली मला. संमेलनात दुसऱ्या दिवशी एका सत्रातली 30 मिनिटं आकांक्षा केंद्रासाठी देण्यात आली. त्यात एकांकिका सादर करायचं ठरवलं. केंद्राच्या माध्यमातून काम करताना अनेकांची दुःख वेदना समस्या जाणून घेत होते, तेच एकांकिकेतून मांडायचा निश्चय केला. त्याबाबत श्री सुधाकर निसळ यांच्याशी चर्चा केली. एकांकिकेचं स्क्रिप्ट मीच लिहावं असं ठरलं. आकांक्षा केंद्राचं ब्रीद आहे हात ना पसरू कधी, त्यावरच आधारित ही एकांकिका आणि तिचं नावही तेच. एकांकिकेची कल्पना सुचली खरी, पण ती प्रत्यक्षात आणताना खूप कष्ट घ्यावे लागले. कर्णबधीर, अंध, अस्थिव्यंग असे दिव्यांग कलाकार पहिल्यांदाच रंगभूमीवर येणार होते. पदार्पण एवढ्या मोठ्या रंगमंचावर एकांकिका बसवताना या सगळ्यांची सांगड घालणं अवघड वाटलं आधी, पण प्रत्यक्ष सादर करताना व्यवस्थित जमून आलं. कारण त्या सगळ्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कितीही मेहनत घेण्याची तयारी, त्यामुळे स्क्रिप्ट बऱ्यापैकी आकाराला आलं. यात काम करणाऱ्यांमध्ये महेश अंध, अजय अस्थिव्यंग, सोनिया रेशमा आणि अंबिका कर्णबधीर होत्या. या पाचही कलाकारांनी अपार कष्ट घेतले. संमेलनात दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 मेला सकाळच्या सत्रात एकांकिका सादर केली. अंध गायक गुरु, कर्णबधीर असलेली त्याची सुंदर पत्नी, तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा उठवत अतिप्रसंग करणारा शिष्य, हा शिष्य मात्र सर्वसामान्य. त्याच्या तावडीतून गुरुपत्नीची सुटका करणारे अस्थिव्यंग शिष्य, अशी ह्या एकांकिकेची सर्वसाधारण कथा होती. आपल्या पत्नीवर शिष्याकडूनच काय प्रसंग गुदरला हे कळल्यावर गायन शिक्षक दुःखाने टाहो फोडतो. ही भूमिका महेश करत होता. त्याला गाण्याचं अंग चांगल्यापैकी होतच. त्याने आपल्या टिपेच्या आवाजातून हे दुःख व्यक्त करताना असा काही टाहो फोडला की सारे प्रेक्षक सुन्न झाले. त्याचा आक्रोश जिवंत वाटला. कला आणि वास्तव जीवन याचा मेळ घालणारी ही एकांकिका मंत्रमुग्ध करती झाली. उपस्थित हजारो रसिकांनी उभं राहून आमच्या ह्या कलावंतांना मानवंदना दिली. ती आठवण आजही रोमांचित करते. आकांक्षा केंद्रातील बबलू बल्ला आणि गोरख यांनी चार्ली चॅपलिनच्या शोमधील धमाल विनोदी प्रसंग नाट्यरूपात सादर केले. हे दोघं कर्णबधीर, पण प्रेक्षकांना ते जाणवलं सुद्धा नाही. त्यांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवलं. आशिष क्षीरसागर अंध, पण सिंथेसायझरवर त्याची बोटं लिलया फिरत राहिली. त्यांनी सुंदर गाणी वाजवून रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आकांक्षाची सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदाच दिव्यांगांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली होती, तेही थेट अखिल भारतीय नाट्य संमेलनात. त्यांनी त्या संधीचं सोनं करून दाखवलं. एंट्रीमध्येच सर्वांना जिंकून घेतलं. असंख्य रसिकांनी ह्या कलाकारांचं कौतुक करत शाबासकीची थाप दिली. सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यासपीठावरून या सगळ्यांचं भरभरून कौतुक केलं. त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. हा खरंच भाग्ययोग. या नाट्यसंमेलनातून आम्हा सर्वांना उमेद मिळाली. आमचा उत्साह कितीतरी पटीने वाढला. त्यातून आम्हाला एक गोष्ट साधता आली आणि ती म्हणजे दिव्यांगांना रोजच्या जगण्यात काय किती आणि कशा समस्या येतात हे सर्वसामान्य लोकांपर्यंत कलेच्या माध्यमातून पोचवता आलं. एवढ्या मोठ्या संमेलनातून हा सामाजिक संदेश देण्यात दिव्यांग कलाकारांना यश मिळालं. वाचक आणि लेखक यांना एकत्र आणणारा उपक्रम म्हणजे साहित्य संमेलन. साहित्याच्या माध्यमातून दिव्यांगांविषयी जनजागृती करण्याच्या हेतूने अपंग साहित्य चळवळ 1990 या वर्षापासून सुरू करण्यात आली. दिव्यांगांच्या समस्या साहित्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने मांडत राहिलं तर समाजाचा दिव्यांगांकडे उपेक्षेने बघण्याचा दृष्टिकोन बदलायला वेळ लागणार नाही असा विचार त्यामागे होता. पुनर्वसन आणि रोजगार या त्यांच्या महत्वाच्या समस्या. त्याच्या मुळाशी कारण आहे ते जनजागृतीचा अभाव असणं. या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन हे जनजागृती करण्याचं एक उत्तम प्रभावी माध्यम आहे. त्यात आपण सहभागी व्हायला हवं असं मला मनापासून वाटलं आणि तशी संधी पण मिळाली. आकांक्षा केंद्राने सन्मानित केलेले दिव्यांग गिरीश व भाग्यश्री मोरे संमेलनाच्या संयोजन समितीत होते. त्यांनी आम्हाला पुण्यात होणाऱ्या संमेलनाचं निमंत्रण पाठवलं. पुण्यात 22 आणि 23 फेब्रुवारी 2019 रोजी दिव्यांग साहित्य संमेलन झालं. त्यात आकांक्षा केंद्रातल्या दिव्यांग व्यक्ती उत्साहाने सहभागी झाल्या. इतर साहित्य संमेलनाप्रमाणेच या संमेलनाची सुरुवातही ग्रंथदिंडीने झाली. उद्घाटन मात्र वेगळ्या पद्धतीने झालं. साखळदंडाने बांधलेल्या खुर्चीचं कुलूप तोडण्यात आलं. दिव्यांगांच्या आकांक्षांनी नव्या क्षितिजाला आवाहन करावं हाच त्यामागचा हेतू. उद्घाटनाच्या समारंभानंतर संमेलनाच्या स्मरणिकेचं आणि दिव्यांग लेखकांच्या पुस्तकांचं प्रकाशन झालं. मला आणि केंद्रातल्या सगळ्यांना अभिमान वाटणारी गोष्ट म्हणजे त्यातले 2 कवी आमचे होते. अंध कवयित्री अश्विनी कुलट आणि अंध कवी महेश भागवत. सृष्टीच्या जीवनात हा अश्विनीचा कविता संग्रह. तिच्या कविता खूप काही सांगून जातात. प्रकाशाशिवाय अंधारातही जगण्यासारखं भरपूर काही असतं, खूप काही शोधता येतं हे तिच्या कविता वाचल्यावर समजतं. अंधारातील कितीतरी गोष्टी स्पर्शानी, सुवासानी आणि मनाला असलेल्या डोळ्यांनी ओळखता येतात असं तिची कविता सांगते. महेश भागवत यांनी जणू आत्मकथाच लिहिलेली. त्याच्या पुस्तकाचं नाव पांढरी काठी. खरं तर एरवी आत्मकथांमधून आत्मा गायब होतो आणि नुसताच मी दिसत राहतो. महेशची पांढरी काठी त्याला अपवाद ठरणारी. जीवनातली वेदना, करावा लागलेला संघर्ष त्यांनी कवितेतून रसाळपणे मांडलाय. अशा आमच्या 2 कवींच्या संग्रहाचं प्रकाशन साहित्य संमेलनात झालं ही आमच्यासाठी खूपच सन्मानाची गोष्ट झाली. या निमित्ताने भारताच्या अनेक प्रांतांमधील सुप्रसिद्ध दिव्यांग कवी आणि लेखक यांचा परिचय झाला, त्यांचे विचार ऐकता आले. खरं तर कल्पनाही केली नव्हती कधी, पण वी आर नॉट डिसेबल्ड यामुळे आकांक्षा पुनर्वसन केंद्रातल्या दिव्यांगांना एक वेगळाच अनुभव मिळाला. त्यातून सैन्य दलाशी आमचं नातं जुळून आलं. त्याला कारणीभूत ठरली नित्या ही दाक्षिणात्य तरुणी. तिचे पती अमोल देवर सैन्यात अधिकारी म्हणून काम करतात. त्यांची नगर इथं बदली झाली. हे दाम्पत्य मुंबईहून इथे आलं. नित्याला सामाजिक कामाची आवड, काही करायची अगदी मनापासून इच्छा, त्यामुळेच नगरमध्ये आल्यावर इथे असं काम कुठे चालतं याचा तिने शोध घेतला. त्याच नादात एके दिवशी ती जानकीबाई आपटे कर्णबधीर शाळेत आली. तिथे तिला आकांक्षा पुनर्वसन केंद्राची माहिती मिळाली. आपला शोध पूर्ण झाला म्हणून खुश झाली ती. मग काय, एके दिवशी भर दुपारी नित्या पत्ता शोधत शोधत आकांक्षा केंद्रात पोहोचली सुद्धा. आल्यावर तिने केंद्रात चाललेलं काम पाहिलं. फार खुश झाली ती आणि आपल्याशी कायमचीच जोडली गेली. वेळ मिळेल तेव्हा ती इथे येऊन बसत असे, चालू असलेल्या कामात मदत करत असे. नित्या एकदा आमच्याबरोबर नॉट डिसेबल्ड बट डिफरंटली एबल्ड या कार्यक्रमासाठी शाळेत आली. तिला ही संकल्पना फारच आवडली. तिने ठरवलं AWWA संघटनेसाठी हा कार्यक्रम करायचा. ही संघटना म्हणजे आर्मी वाईव्ज वेलफेअर असोसिएशन. हुतात्मा वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी सतत कार्यरत असलेली ही संघटना. AWWA म्हणजे आशा, विश्वास आणि आस्था. संघटनेमध्ये सर्व जवान आणि अधिकारी यांच्या पत्नी सहभागी असतात. हुतात्मा सैनिकांच्या पत्नी आणि त्यांची मुलं यांना मदत करणं हाच संघटनेचा मूळ उद्देश. वीर जवानांच्या पत्नीला भावनिक आणि आर्थिक पाठबळ देणं हे मुख्य काम. त्या महिलांना पुन्हा समाजात वावरता यावं, आपल्यावरच्या जबाबदाऱ्या पूर्ण करता याव्यात, यासाठी संघटना अनेक छोटे मोठे प्रकल्प आखते. नित्याने एकदा मनावर घेतलं आणि पाठपुरावा सुरू केला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तिने आकांक्षा केंद्र, त्यामार्फत चालणारं काम याची सविस्तर माहिती दिली. आपल्या छोट्याशा कार्यक्रमाबद्दलही ती भरभरून बोलली. कार्यक्रमाला परवानगी मिळायची होती त्याआधी कर्नल सुब्रमण्यम व त्यांच्या पत्नी आकांक्षा पुनर्वसन केंद्राला भेट देण्यासाठी आले. केंद्रातलं सगळं कामकाज पाहिलं आणि ते दोघंही भारावून गेले. एक दिवस आकांक्षा केंद्राला नॉट डिसेबल्ड डिफरेंटली एबल्ड हा कार्यक्रम सादर करायसाठी AWWA संघटनेचं रितसर आणि शानदार निमंत्रण आलं. आम्हाला नेण्यासाठी खास सैन्य दलाची बस आली. नेमका त्या दिवशी तुफान पाऊस चालू होता. अशा भर पावसात आम्ही त्या खास आराम बसमधून कार्यक्रमस्थळी गेलो. एवढा धोधो पाऊस कोसळत असूनही तिथे कार्यक्रमासाठी सर्व जवान, अनेक वरिष्ठ अधिकारी, त्यांच्या पत्नी हे सारे उपस्थित होते. नित्याही त्यात होतीच. आमच्या स्वागतासाठी म्हणून सारे उभे राहिले होते. कुणीही खुर्चीवर बसलेलं नव्हतं. आम्ही भिजू नये म्हणून खास छत्र्यांची आणि व्हील चेअरची सोय त्यांनी केली होती. आमच्यापैकी काही दिव्यांग तर काही अंध होते. जवान मदतीसाठी पुढे सरसावले. ज्यांना चालता येत नव्हतं त्यांना त्यांनी उचलून आणून खुर्चीवर बसवलं, अंधांना हात धरून नेलं. हे असं स्वागत, ही आस्था आणि ही आपुलकी. आम्ही सगळे भारावून गेलो. स्वाभाविकच होतं ना ते. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात आमचं स्वागत झालं. कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदर स्वागतगीताने झाली. दिव्यांग समाजाचाच घटक आहेत. त्यांच्या अडीअडचणींबद्दल, त्यांच्या अपेक्षांबद्दल समाजात जनजागृती व्हायलाच हवी हे मांडणं ह्या कार्यक्रमाचा उद्देश होता. AWWA संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी अपंगत्व कशामुळे येतं, त्याचे प्रकार किती आणि कोणते, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना आहेत, ह्या आणि अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर माहितीपूर्ण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केलं होतं. उपस्थितांना त्यातून अतिशय तपशीलवार सुंदर माहिती देण्यात आली. त्यानंतर संस्थेतल्या सर्व दिव्यांगांनी नॉट डिसेबल्ड बट डिफरंटली एबल्ड हा कार्यक्रम सादर केला. उपस्थित अधिकारी, जवान आणि त्यांचे कुटुंबीय यांना तो एवढा आवडला की सर्वांनी उभं राहून दाद दिली. स्टँडिंग ओवेशन. आपल्या टीममधल्या काहींनी सर्वांच्या मनोरंजनासाठी देशभक्तीपर गाणी सादर केली. बासरीवादन, सिंथेसायझरवर गाणी वाजवणं, कविता, हे सगळं जवानांना फार आवडलं. त्यांनी अतिशय मनापासून कौतुक केलं. सगळ्यात शेवटी आकांक्षा पुनर्वसन केंद्राच्या कामाची ओळख करून देणारी एक ध्वनिचित्रफीत दाखवली. सर्व दिव्यांगांची ओळख करून दिली. आपल्या सादरीकरणानंतर AWWA संघटनेतर्फे आकांक्षा केंद्राला 20 डेस्क भेट देण्यात आले. दिव्यांगांना काम करताना सोयीचे होतील अशा पद्धतीचे हे टिकाऊ डेस्क म्हणजे आपल्या केंद्रातल्या दिव्यांगांसाठीची कायमस्वरूपी आणि उपयुक्त भेट होती. सैनिकांसमोर जायचं म्हणून आधी काहींना थोडी भीती वाटत होती, पण तिथल्या आपलेपणाच्या वातावरणामुळे सगळ्याच दिव्यांगांनी कार्यक्रमाचा आनंद अगदी मनापासून घेतला. हा कार्यक्रम अविस्मरणीय असाच होता. हा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा संघटनेनी आकांक्षा केंद्राशी स्नेहबंध कायम ठेवले. आपल्या केंद्रात उत्पादित झालेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी त्यांनी स्टॉल उपलब्ध करून दिला. त्या स्टॉलवर अतिशय उत्तम विक्री झाली. तोही अनुभव लक्षात राहण्यासारखाच. नित्याचे पती श्री अमोल देवर यांची काही काळाने बदली झाली. त्यांचा निरोप समारंभ झाला. त्या कार्यक्रमालाही आम्हाला खास निमंत्रण आलं. ह्यावेळी तर केंद्रातल्या सगळ्यांनी फारच मजा केली. सैनिकांची वेगवेगळी शस्त्र आम्ही हातात घेऊन पाहिली. सगळ्यांना रणगाड्यातून चक्कर मारून आणण्यात आली. हे सगळंच अद्भुत होतं. कधी विचारही केला नव्हता ते सगळं खास आमच्यासाठी झालं. असे आनंदाचे अनेक प्रसंग आले. त्यांनी कामाचा शिणवटा पळवून लावला. विविध क्षेत्रातली माणसं अगदी जोडली गेली. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ मुंबई आणि जागतिक बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने अंधांसाठी राष्ट्रीय स्तरावरच्या बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन नगरमध्ये करण्यात आलं होतं. आकांक्षा पुनर्वसन केंद्रांनी सर्व विश्वस्तांच्या सहकार्यांनी या स्पर्धेचं प्रायोजकत्व स्वीकारलं. अंधत्वावर मात करत बुद्धिबळासारख्या खेळात प्रावीण्य मिळवणं सोपं नाही. त्यांच्यासाठी वेगळे बोर्ड आणि प्यादी असतात. कॉम्प्युटराइज्ड सेन्सर असतात. मूल्यमापन करणारी आधुनिक यंत्रणाही असते. या सगळ्याचं भान ठेवत शांत चित्तानी बुद्धिबळाच्या पटावर लीलया चाली चालणारे खेळाडू आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांची जिद्द वाखाणण्याजोगीच आहे असं स्पर्धा पाहताना जाणवलं. या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं याच उद्देशाने आकांक्षा केंद्राने राष्ट्रीय स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य केलं. भारतातील विविध राज्यातून 200 अंध खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धा 2 दिवस चालली. त्यासाठी आलेले जागतिक बुद्धिबळ संघटनेचे मुंबईचे आणि दिल्लीचे प्रतिनिधी शिस्तबद्ध काटेकोरपणाने पण तरीही आपुलकीने सर्व स्पर्धकांना सूचना देत जातीने व्यवस्था पाहत होते. एकूण 30 टेबलांवर रंगलेले डाव आणि त्यात रममाण झालेले बुद्धिबळपटू पाहणं हा अविस्मरणीय अनुभव होता. विजेत्यांना भरघोस रकमेची पारितोषिकं देण्यात आली. याचा परिणाम असा झाला की नगरमधले अनेक दिव्यांग खेळाडू बुद्धिबळ शिकण्यासाठी पुढे आले. त्यांच्यासाठी दर रविवारी आकांक्षा केंद्रामध्ये प्रशिक्षणाची सोय करण्यात आली. नगरमधील राष्ट्रीय कीर्तीचे बुद्धिबळपटू श्री सतीश शाह यांनी स्वयंस्फूर्तीने आणि आनंदाने अंधांना शिकवण्याची जबाबदारी घेतली. समाजाचा दिव्यांगांकडे पाहण्याचा उपेक्षित दृष्टिकोन बदलणं, दिव्यांगांना आत्मविश्वास देणं यासाठी आकांक्षा केंद्राने राबवलेला यशस्वी उपक्रम म्हणजे नॉट डिसेबल्ड डिफरेंटली एबल्ड. प्राथमिक शाळा, हायस्कूल, महाविद्यालयं, इंजिनिअरिंग व मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर आम्ही अशा 300 कार्यक्रमांचं सादरीकरण केलं. प्रत्येक ठिकाणी हरेक वेळी मिळालेली दाद आणि प्रतिसाद ऊर्जा देणारा, आम्हा सगळ्यांचा आत्मविश्वास उंचावणारा ठरला. काय होता हा कार्यक्रम नेमका? कर्णबधीर अंध अस्थिव्यंग व्यक्ती स्वतःच स्वतःची ओळख करून देत, उपस्थित प्रेक्षकांशी श्रोत्यांशी संवाद साधत, आम्ही कसं शिकतो, कोणची साधनं वापरतो याचं प्रात्यक्षिक ते दाखवत, अंध राजू याचं बासरीवादन, कर्णबधिरांची नाटुकली, आकांक्षा केंद्रात तयार होणाऱ्या कागदी वस्तूंची चित्रकार सोनिया ज्वाला हिने दाखवलेली प्रात्यक्षिकं, अंध अश्विनी हिचं सुंदर कविता वाचन, सिंथेसायझरवर गाणी इत्यादी बघताना आणि ऐकताना विद्यार्थी आणि शिक्षक मंत्रमुग्ध होत, टाळ्यांचा गजर करून दाद देत. देवाने आपल्याला डोळे, कान, हात, पाय आणि धडधाकट शरीर दिलंय हे भाग्य आहे याची त्यांना जाणीव होई. नगरमधल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये आकांक्षा केंद्रांनी असे बरेच कार्यक्रम घेतले. व्यंग असूनही ह्या व्यक्ती चालतात कसं, शिकतात कसं याची प्रात्यक्षिकं त्यात आमचे दिव्यांग दाखवत असत. कर्णबधीर खाणाखुणांच्या भाषेतून संवाद कसा साधतात हेही मुलांपुढे सादर केलं जात असे. अंधांसाठी असलेली ब्रेल लिपी कशी आहे, तिच्यामुळे त्यांना कसं वाचता येतं याचीही सप्रयोग माहिती दिली जायची. आपण मोबाईलवर बोलतो पण अंधांसाठी खुद्द मोबाईलच बोलू लागतो. आधुनिक तंत्रज्ञानाची ही किमया पाहून विद्यार्थ्यांनाही नवल वाटायचं. नवनव्या सोयींच्या आधारे दिव्यांग व्यक्ती पुढे जाण्यासाठी किती जिद्दीने प्रयत्न करतात याचं चित्र या कार्यक्रमांमधून स्पष्ट दिसायचं. माणसाने माणसाशी माणसासम वागणे या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता होत असे. आकांक्षा केंद्रातील ग्रीटिंग्स, आकर्षक कागदी पिशव्या, आहेराची पाकिटं, डायऱ्या, मोबाईल कव्हर याचा तिथे छोटासा स्टॉल लावला जाईल. त्यातील प्रत्येक वस्तूची किंमत फक्त 10 रुपये. मुलं आनंदाने खरेदी करत. या छोट्या ग्राहकांमुळे आकांक्षा केंद्राची चांगलीच विक्री व्हायची. कितीतरी शाळांमध्ये आम्ही जाऊन आलो. प्रत्येक कार्यक्रम झाल्यानंतर त्यातून आम्हाला नव्याने ऊर्जा मिळायची. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून आपण योग्य वाटेने चालतो याची पुन्हा एकदा खात्री पटायची. अनेक विद्यार्थ्यांपर्यंत आकांक्षा पुनर्वसन केंद्र या माध्यमातून पोचलं. त्यातून केंद्राच्या कामाची वेगळी ओळख निर्माण झाली. या कार्यक्रमाचं हे मोठं यश होतं असं मला वाटतं. ही प्रात्यक्षिकं सादर करण्यातून दिव्यांग व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवण्यासही मदत झाली. महत्वाचं म्हणजे शाळकरी वयातील मुलांवर वेगळा संस्कार झाला. हे दिव्यांग आपल्यासारखेच आहेत आणि परिस्थितीला हरवून आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्याबद्दल आपल्या मनात आपलेपणा असला पाहिजे हा संस्कार त्यांच्यामध्ये रुजणं मला फार महत्वाचं वाटतं.
0: श्रोते हो, पुस्तकाच्या पानांतून या शोमध्ये आपण ऐकलत बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकातील अभिमानाचे क्षण या प्रकरणाचं अभिवाचन. अभिवाचक स्वर होता श्रीमती उषा देशमुख यांचा. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापिका सविता काळे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचं शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी पुस्तकाच्या पानांतून या शोमध्ये. तोपर्यंत नमस्कार.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. लेखक अपुल्या भेटीला या रविवार विशेष कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आजच्या लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत इतिहास संशोधक लेखक आणि वक्ते प्राध्यापक डॉक्टर नवनाथ काशीनाथ भावळ सर. आपल्या अहिल्यानगर शहरातील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय अहिल्यानगर या ठिकाणी ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर इतिहासात सेट आणि विद्यावाचस्पती या विषयामध्ये त्यांनी PhD सुद्धा केली आहे. संशोधनात्मक ऐतिहासिक लेख ते लिहितात. आत्तापर्यंत 7 शोध निबंध मान्यताप्राप्त रिसर्च जनरलमधून प्रकाशित सुद्धा झालेले आहेत. त्यांचे प्रकाशित ग्रंथ म्हणाल तर अहिल्यानगरचे मानबिंदू, डिस्कवरी ऑफ अहमदनगर, अहमदनगरच्या पाऊलखुणा, त्याचबरोबर 8,000 पर्यटकांना रायगड आणि अहमदनगर दर्शन, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या माध्यमातून ऐतिहासिक वस्तू, वास्तू, स्थळं याविषयी सुद्धा जनजागृती करतात. आज लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये सरांचं मी खूप मनापासून स्वागत करते या शोमध्ये आणि स्टुडिओमध्ये सुद्धा. सर, खूप खूप स्वागत तुमचं. सर, तुम्ही मूळचे कुठले आहात किंवा तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
2: माझं बालपण करंजी म्हणून आहे, नगर पाथर्डी रोडवरती करंजी आहे. तिथून 3 किलोमीटरवरती गर्भगिरी डोंगररांगाच्या पायथ्याशी खंडोबाची वाडी म्हणून 1,000 लोकवस्तीचं गाव आहे. त्या ठिकाणी बालपण गेलं, ज्याला प्राथमिक शिक्षण तिथेच झालं.
1: नक्कीच. आता तुम्ही म्हणाले की प्राथमिक शिक्षण सुद्धा तुमचं तिथेच झालं, तर तुमचे तुम्हाला शाळेचे दिवस आठवतात का? शिक्षक आजही स्मरणात आहेत का?
2: होय, आपण म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं बोलतो. तर आज या जिल्ह्यातील एक नामवंत इतिहास संशोधक, लेखक, वक्ता, जे काही घडलो ते याचं श्रेय, याचे संस्कार मला वाटतं त्या काळामध्ये जे माझे गुरुजन होते, म्हणजे पाठक गुरुजी म्हणून प्रसिद्ध होते तिथे, आणि विनायक अकोलकर सर, ह्या दोघांनी मला माध्यम प्राथमिक शिक्षणाचे चांगले धडे दिले, संस्कार केले. आणि त्या अगदी प्राथमिक शाळेपासून बोलण्याची सवय असली पाहिजे, त्यासाठी मला ते उत्स्फूर्तरित्या स्पर्धेमध्ये उतरवायचे आणि तू एक चांगला वक्ता होऊ शकतोस त्यासाठी स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावायची. म्हणजे लिखाणाची आवड, बोलण्याची आवड, आणि तुझ्याकडे मोठा शब्द संग्रह असेल तर तू प्रभावी वक्ता होऊ शकतो, लेखक होऊ शकतो, अशा प्रकारचे संस्कार त्यांनी त्या काळात मला दिलेले होते. म्हणून आज काही जे जिल्हाभर जे नाव आहे तर कदाचित त्या शिक्षकांचं मला वाटतं देणगी आहे.
1: नक्कीच. सर, तुमचं माध्यमिक शिक्षण गावातच झालं का?
2: माझं माध्यमिक शिक्षण ज्याला सहकाराची पंढरी म्हटलं जातं, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांची लोणी, तिथं लोणी खुर्द आणि लोणी बुद्रुक असे दोन गावं आहेत. तिथं रयत शिक्षण संस्था आहे. त्या काळी मी जेव्हा शिकत होतो तेव्हा न्यू इंग्लिश स्कूल आणि नंतर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय, तर तिथे रयतचं बोर्डिंग होतं. आता तो काळ 87-88 आहे, शिक्षणाचं एवढं ग्रामीण भागामध्ये प्रसार झालेला नव्हता. आणि मग घरची परिस्थिती गरिबीची, आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या आईवडील यांना असं वाटत होतं की आपण जे काबड कष्ट करायचो, कारण ग्रामीण भागामध्ये नाला ब्रेडिंगचे कामं करा, तलावाची कामं करा, विहिरीचे कामं करा, अत्यंत हार्डवर्क आईवडील करायचे. आणि मग त्यांना वाटायचं आपल्यासारखं कष्ट मुलाच्या वाट्याला येऊ नये, म्हणून भयानक गरिबी असताना सुद्धा आम्हा तिघाही भावांना, म्म्हणजे मी नवनाथ, 2 नंबरचा आदिनाथ आणि 3 नंबरचा बद्रीनाथ, आता या नावामध्ये सुद्धा नाथ आहे, याचं एक वेगळं कारण आहे, ते आपण बोलण्याच्या ओघात येईलच. तर या मुलांना आपल्यासारखं हार्डवर्क करू नये, त्यांनी त्यांचं जीवन सुखासमाधानी जावं म्हणून प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी आम्हाला तिघालाही शिकवलं. मी लोणीमध्ये माध्यमिक शिक्षण झालं माझं तिथे, नंतर तिथंच विखे पाटील महाविद्यालयामध्ये काही वर्ष, आणि नंतर नगर कॉलेज, आणि नंतर न्यू आर्ट्स कॉलेज, असा हा शिक्षणाचा प्रवास माझं जीवन समृद्ध आणि भविष्य समृद्ध करणारा होता.
1: नक्कीच. त्या काळामध्ये ज्या काळामध्ये तुमची दहावी झाली, दहावी नंतर पुढे काय करायचं यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा घरातलं कुणी नसायचं, किंवा आई वडिलांना या क्षेत्रासंबंधी काही फारसं माहीत नसल्यामुळे घरातून सुद्धा या संबंधी काही ज्ञान मिळत नसायचं, तर दहावी नंतर पुढे काय करायचं असं ठरवलं तुम्ही?
2: तर मी सांगितलं लोणीमध्ये मी शिकलो, तिथे माझ्या सुदैवानं मला खूप चांगली माणसं मिळाली. माणसं इतकी सुंदर मिळाली, चांगली मिळाली, की माझा जो काही पुढचा प्रवास आहे ते लोक तिथे भेटली म्हणून माझा हा प्रवास होऊ शकला चांगल्या पद्धतीने. त्याचं कारण असं होतं, मी गरिबीतून शिकलेलो, रयत शिक्षण संस्थेमध्ये बोर्डिंग होती माझी 5वी ते 10वीची, आणि आपल्याला माहीत आहे रयत शिक्षण संस्थेचं ब्रीदवाक्य आहे स्वावलंबी शिक्षण. तर त्याचं असं झालं की काम करून शिकावं लागायचं, आणि मग मी त्या काळात 6वीपासून, अगदी लहान वयात 6वीपासून, तेव्हा मी लोणी खुर्दमध्ये दैनिक वर्तमानपत्र टाकायचो अकोलकर आपल्यांची सॉरी. तर तिथे भालेराव नावाचे ग्रस्त होते, ते बोर्डिंगमध्ये आले म्हणजे तुमच्या त्या बोर्डिंगमध्ये असा प्रामाणिक विद्यार्थी आहे का जो माझं काम करू शकेल? तर आमचे जे रेक्टर होते साळुंके साहेब, तर ते म्हटले हा आहे तो, हा प्रामाणिक आहे, तुम्ही सांगाल ते काम व्यवस्थित करेल. आणि मग मी 6वीपासून वर्तमानपत्र टाकायचो. तुमचा जो प्रश्न आहे की पुढचं काय करायचं, तर मी त्या लोणी खुर्दमध्ये 6 वर्ष पेपर टाकले, आणि मग ते यशवंतनगर या भागा कॉलेज आणि कॉलेजच्या बॅकसाईडचा भाग आहे, असे इथे सगळे प्राध्यापक मंडळी राहायची, त्यांच्याकडे वर्तमानपत्र टाकायचो मी. वेळेवर माझं 5 वाजता काम सुरू व्हायचं, 6:30 काम संपायचं. हा मुलगा वेळेवर येतो, वेळेवर जातो, मग तर ते मला मदत करायची, तुझ्याकडे एक्झाम फी भरायला नाही आम्ही पैसे द्यायची, मी म्हणायचो मला तुम्ही मदत करा, पण माझ्याकडून त्या बदल्यात काहीतरी काम करून घ्या. मग ते लोक आता 10वी पास झालायच, अभिनंदन तुझं, आता काय करणार तू? मग आम्ही विचारायचो काय केलं पाहिजे, मी त्यांना विचारलो, मग ते लोक मला मार्गदर्शन करायचे. ॲक्च्युली मी 5वी ते 10वीचा विद्यार्थी, परंतु मला भावी जीवनामध्ये काय केलं पाहिजे हे महाविद्यालयात शिकवणारे जे डॉक्टर असायचे, डॉक्टरेट पदवी मिळवलेले असायचे, ते प्रोफेसर मला पुढची माझा जीवनमार्ग सुकर करण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन मिळालं, आणि ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही. त्यामुळे आज मी असा येऊ शकलो इथपर्यंत.
1: नक्कीच, कॉलेजमुळे तुम्ही नगरमध्ये आलात, नगर शहरामध्ये आलात, तेव्हाचे नगरचे दिवस कसे होते, कॉलेजचे दिवस कसे होते?
2: वा, तर खरं तर मी 94 मध्ये लोणी सोडलं, आणि ती एक गंमत आहे. पहा, म्हणजे ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने अशिक्षितपणा असतो, माहीत नसतं. आमच्या गावातील त्यावेळेस 94 मध्ये 4-5 विद्यार्थी किंवा तरुण ज्यांचं शिक्षण संपलेलं होतं, आणि अशा परिस्थितीत नगरला आलेली होती. आईला कळलं की 4-5 तरुण नगरमध्ये गेलेत आणि त्यांना नोकरी लागली. मग ती लोणीला आली ती, विशेषतः करंजीवरून. त्यावेळेस प्रामुख्यानं सोमठाणे कोपरगाव नावाची गाडी होती करंजीवरून यायची, आणि ती डायरेक्ट बाबळेश्वरला यायची, आणि तिथून लोणीला ती त्या एसटीने आली. आणि मला सांगितलं, तू आता माझं त्यावेळेस FY कम्प्लीट झालेलं होतं, या वयात आमच्याकडं त्या काळात लग्न केलं जायचे, म्हणजे घराला हातभार लागेल, मुलगा आता मोठा झाला आहे, त्यानं घर हे करायला पाहिजे. म्हणून ती म्हटली की गावातले 4-5 तरुण नगरला गेलेत आणि त्यांना नोकरी लागली, आणि ते चांगले पैसे कमवतात, आता तू हे शिक्षण तुला करायचं तर काम करून शिक पुढे, पण तू माझ्याबरोबर नगरला आला पाहिजेस, म्हणजे जिथं ते मुलं गेले ते मी त्यांचा पत्ता देईन, तिथं जातो. आणि मग मी आलो आणि गावाकडे आलो, जे काही मित्र जोडीदार गेले होते, कुठे गेले म्हटलं नेमकं, तर मग चौकशी केली तर मला असं कळलं की या सोलापूर रोडला डिसोजा बंगला होता, त्या काळात खूप फार प्रसिद्ध होता, ते कोंबडी मळा असं म्हटलं जायचं त्याला, कारण तिथं कोंबडीचे खूप पोल्ट्री फार्म होते म्हणून कोंबडीवाला मळा असं संबोधलं जायचं. तिथं ते तरुण आले होते, आणि मग मी पत्ता मिळवला, तिथं गेलो आणि चौकशी केली तर त्या तरुणांना वॉचमनची नोकरी लागलेली होती, आणि त्यावेळेस 1000 रुपये पगार असायचा, 8 घंटे ड्युटी केली की 1000 रुपये मिळायची. आणि मग मी पाहिलं, अरे आईनं यासाठी मला ती मी माझं शिक्षण तिथं थांबव आणि तू इकडं काम करू शिक, अशा पद्धतीने नगरला स्थलांतर झालं. आणि त्यावेळेचं नगर म्हणजे 95 आज ती विचार केला गेला तर 30-32 वर्षाचा हा सगळा जुना काळ पाहिला गेला. तर त्यावेळेस या नगरमध्ये आलो, पाहिलं प्रवेश घेतला नगर कॉलेजला. नगर कॉलेज ह्या सगळ्या प्रवासामधलं या शहरामधलं शिक्षण देणारं या नगरमधल्या किंवा जिल्ह्यामधल्या पिढीला, म्हणजे सध्याच्या अहिल्यानगर आहे या पिढीला शिक्षण देणारं, पहिली पिढी घडवणारं जी आजची रिटायर झालेली आहे त्या पिढीला उच्च शिक्षण देणारं पहिलं महाविद्यालय. म्हणजे अगदी 1936 पासून तो प्रवास सुरू होतो, 47 ते अगदी निमित्त सुरू झालं. अशा महाविद्यालयामध्ये मला शिकता आलं हा, आणि त्या परिस तिथूनच मला आवड निर्माण झाली, एका मोठा वारसा असणाऱ्या महाविद्यालयामध्ये शिकता आलं. आता मला माहित नाही, आपल्याकडे बऱ्याच जणांनी सांगितलं असेल की डॉक्टर भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षणाची प्रचंड आवड असणारा माणूस, आणि माझ्या ग्रामीण भागातील या जिल्ह्यातील तरुणांना शिक्षण मिळालं पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभे राहिले पाहिजे. तर मला आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगायला आवडेल की या माणसानं अमेरिकेत गेला, तिथे कष्ट केले, तिथून पैसे मिळवले, नंतर कॉलेज सुरू केलं. म्हणजे या ग्रामीण भागामध्ये कॉलेज सुरू झालं पाहिजे एवढी आत्मीयता या शिक्षणाबद्दल, या येथील लोकांबद्दल असणारे डॉक्टर भास्कर पांडुरंग हिवाळे मला त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे वाटतात. तसं त्या काळातलं नगर, आणि मग तिथूनच मला या शहराच्या जिल्ह्याच्या इतिहासाबद्दल संस्कृतीबद्दल प्रचंड या ठिकाणी जागृती माझ्या मनात निर्माण झाली, आणि त्याविषयी आस्था निर्माण झाली, आणि तिथून खऱ्या अर्थाने माझ्या पुढच्या इतिहास संशोधनाच्या दृष्टिकोनात वाटचाल झाली.
3: नक्कीच, तुमचा इतिहास हाच विषय होता सेट आणि विद्या वाचस्पती पीएचडी करण्यासाठीचा, तर त्यासाठी तुम्ही 200 संशोधनात्मक ऐतिहासिक लेख लिहिले. हे लिहित असताना यामध्ये रिसर्च फार महत्वाचा असतो, तो सोर्स म्हणा किंवा हे सगळं करण्यासाठी कोणाची मदत तुम्हाला झाली, कसं केलं हे सगळं?
2: मी बोलण्याच्या वगामध्ये नाव आलं की प्राध्यापक अशोक नेवासकर, म्हणजे या जिल्ह्याच्या इतिहासावरती आणि या शहराच्या इतिहासावरती प्रचंड मोठं हार्डवर्क करणारा, आणि प्रत्यक्ष स्थळावर जाऊन त्याची मोजमापे घेणं, एखादी वास्तू एखादा इतिहास कसा अभ्यासावा या दृष्टीनं अत्यंत चिकित्सक असे प्राध्यापक आणि इतिहासाचे शिक्षक, त्यांनी आमच्या मनामध्ये या शहराविषयी या जिल्ह्याविषयी येथील असणारा समृद्ध वारसा, येथील असणारं प्रामुख्यानं वारसास्थळं, इतिहास याविषयी मनामध्ये जागृती निर्माण केली आणि ते सांगायचे. त्यांच्या तासाला मला आठवतं की या शहराच्या आणि जिल्ह्याच्या इतिहासावरती काम करणारं प्रामुख्यानं नगर कॉलेज म्हणजे PM गद्रे होते, त्यांचं कल्चरल हिस्ट्री ऑफ अहमदनगर नावाचं संशोधन ग्रंथ आहे, तो पण PhD आणि त्याच्यावरती पुढे त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्या नंतर हयात नसताना असं दुर्मिळ उदाहरण आपल्याला या जगाच्या इतिहासामध्ये दिसेल. एखादा PhD संशोधक विद्यार्थी येतो, तो त्या PhD मार्गदर्शकाकडे शिकतो, आणि तो PhD मार्गदर्शक आपल्या विद्यार्थ्याचा संशोधन प्रबंध पुस्तक रूपाने प्रकाशित करतो, असं घटना अलीकडच्या काळात दुर्मिळ झालेली आहे. त्यांनी तो कल्चरल हिस्ट्री ऑफ अहमदनगर हा ग्रंथ त्या गाईडने प्रकाशित केला. म्हणजे आजचा काळ पाहिलं गेलं स्वार्थ पायापुरती पाहणारी माणसं आणि त्या संशोधकाला किती मोठ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्षाला सामोरं जावं लागतं हे आजच्या संशोधनामध्ये वेगळं सांगायची गरज नाही, पण असं दुर्मिळ उदाहरण तिथे पाहायला मिळतं. PM गद्रे नंतर नेवासकर सर यांनी इतिहासाचे संशोधनासंबंधी बेसिक रिसर्च कसा केला गेला पाहिजे ह्या गोष्टी शिकवल्या, आणि त्यामुळंच मला जे काही इतिहासासंबंधी काम करता आलं तर त्यांचं मी नाव घेऊ शकतो की जसं की PM गद्रे सर असतील, हे त्या काळात नव्हते परंतु त्यांनी केलेलं काम खऱ्या अर्थाने पुढे नेवासकर सरांनी नेलं, आणि नेवासकर सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना या जिल्ह्याच्या इतिहासाची ओळख करून दिली.
3: नक्कीच, आपल्या शहराबाबतचा इतिहास किंवा काही ऐतिहासिक माहिती याची सत्यता पडताळण्यासाठी काही स्रोत फार महत्वाचे असतात किंवा ती सत्यता काळजीपूर्वक हाताळणं फार महत्वाचं असतं, कारण शेवटी आपल्या शहराचा प्रश्न असतो, ऐतिहासिक वास्तूंचा प्रश्न असतो. तर हे स्रोत कुठले होते तुमच्यासाठी?
2: खूप छान प्रश्न आहे. खरं तर एक संशोधक ज्यावेळेस रिसर्च करतो, इथं रिसर्च हा शब्द आलेला आहे, ते जे मुळामध्ये अस्तित्वात आहे परंतु आपल्या दृष्टी आड आहे, त्याचा रिसर्च केला जातो, संशोधन केलं जातं त्याचं. आता यामध्ये प्रामुख्यानं इतिहास संशोधन करताना संशोधनामध्ये प्रथम दर्जाची केलं, आपण ज्याला बोली भाषेमध्ये अव्वल दर्जाची साधनं आणि दुय्यम दर्जाची साधनं, मौखिक साधनं, ताम्रपट, शिलालेख, ग्रंथ या सगळ्यांचा समावेश होतो. आणि विशेषतः ग्रंथासंदर्भात जर आपण म्हणाल तर आपल्याला आश्चर्य वाटेल, या शहरावरती वेगवेगळ्या राजवटी आल्या किंवा या जिल्ह्याच्या संबंधी भूभाग अनेक राजवटींच्या नियंत्रणाखाली होता. अगदी मी मध्ययुगापासून सुरुवात करील, प्राचीन काळामध्ये अगदी तो खूप गहन विषय आहे. इथे अहमद मलिक निजामशहा याची निजामशाही होती, नंतरच्या काळामध्ये मुघल साम्राज्याच्या नियंत्रणाखाली हा भाग होता, नंतरच्या काळामध्ये हैदराबादचा निजाम होता, त्याच्या नंतरच्या काळामध्ये प्रामुख्यानं पेशव्यांकडे हे गाव होतं, नंतर पेशव्यांचे सरदार शिंद्यांकडे गाव होतं, नंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे होतं, ब्रिटिश शासनाकडे होतं. मी ही सगळी नावं सांगण्याचं प्रयोजन असं आहे, या प्रत्येक काळामध्ये या जिल्ह्यावरती नियंत्रण असताना या राजवटींनी हा शहर समृद्ध करण्यासाठी इथे अनेक प्रकारच्या वास्तू निर्माण केल्या. इथे या काळामध्ये अनेक परकीय इतिहासकार आले, परकीय प्रवासी आले, ऐतदेशी आणि परदेशी इथे लेखक आले. या सगळ्यांनी या शहराच्या संबंधी लिखित पुरावे, प्रवास वर्णन असतील, ऐतिहासिक ग्रंथ असतील, अशा स्वरूपाचं समृद्ध वाङ्मय निर्माण केलेलं आहे. आणि संशोधनासाठी हे लिखित पुरावे अत्यंत महत्वाचे मानले जातात. किती महत्वाचे मानले जातात असं म्हटलं जातं इतिहासामध्ये, नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. जर तुमच्याकडे असल कागदपत्र असतील तर इतिहास मांडता येतो, अशा प्रकारचे आहेत. आताच मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हटलं की इथे प्रामुख्याने पश्चिम बंगालचे कोलकाता विद्यापीठातील एक शिक्षक होते, विद्यापीठामध्ये एचओडी होते, विभाग प्रमुख होते, आणि त्यांच्या मुलानं या शहरावरती संशोधन केलं आणि ग्रंथ किंगडम ऑफ अहमदनगर हा ग्रंथ लिहिला गेला. आणि त्याला माहीत नाही नगर कुठे आहे, ते नगर पाहिलेलं नाही, परंतु मोठा ग्रंथ त्याने निर्माण केला. अशा प्रकारचं संशोधन मला वाटतं की हे चुकीचं आहे. जर तुम्हाला एखाद्या भागावर संशोधन करायचं आहे, तिथं स्थळ भेट अत्यंत महत्वाची असते. मला सांगायचा मुद्दा असा आहे की लिखित पुरावे असे अनेक ग्रंथ या शहरावरती आणि जिल्ह्यावरती, विशेषतः शहरावरती 25 ग्रंथ, अस्सल ग्रंथ इथे लिहिले गेलेले आहेत. त्या ग्रंथाचा संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणावरती वापर होतो. या शहरामध्ये प्राचीन काळामध्ये राष्ट्रकूट घराणं आहे, त्यांचे ताम्रपट इथे आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक ताम्रपट पाहायला मिळतात. ताम्रपट हे अस्सल साधन आहे जे कोणी बदलू शकत नाही. म्हणजे तुम्हाला जसं त्या काळातल्या विशेषतः हे ताम्रपट दानपत्रासाठी वापरले गेलेले आहेत, म्हणजे त्यातली माहिती अस्सल दर्जाची आहे. शिलालेख आहेत, मूर्ती आहेत, त्याशिवाय पुरातत्वीय अवशेष आहेत, जसं की वास्तू आहे, वस्तू आहेत. ह्या सगळ्यांचा इतिहास संशोधनामध्ये प्रायमरी रिसर्च जे काही आहेत, स्रोत आहेत, त्यात त्यामध्ये समाविष्ट होतो. दुय्यम दर्जामध्ये ग्रंथ आणि काही बखरी आहेत. तर इतिहासाचार्य विकास राजवाडे असं इतिहास संशोधनामध्ये असं म्हणतात की बखर या वाङ्मयाला ते दुय्यम मानतात. ते असं म्हणतात की 100 बखरीपेक्षा एक अस्सल कागदाचा चिटोरा त्या बखरीला सरस ठरतो. म्हणजे अशी लिखित अलिखित साधनं, लिखित साधनं, ताम्रपट, शिलालेख अशा प्रकारच्या साधनांमधून इतिहास संशोधक हा त्यामधून इंटरप्रिटेशन करतो, विश्लेषण करत असतो. आता हा हे काम लेखकच करतो, हा तो संकलक करत नाही, कारण संकलक फक्त तो त्या ग्रंथातून माहिती घेतो आणि ती मांडतो. इथं इतिहास संशोधक हा ज्ञान रचनावाद मांडतो आहे की मी असं अभ्यासलेलं आहे. तो प्रत्यक्ष त्या ती माहिती वाचतो, त्याच्यावर विचार करतो, स्वतःचं मत मांडतो आणि तो इतिहासाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून इतिहास संशोधकाला या सर्व स्रोतांचा अभ्यास करून त्या ठिकाणी तथ्य मांडावं लागतं, एक विधान करावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या या अनुषंगाने इतिहासामध्ये अंतिम सत्य आढळत नाही, कारण ते सोशल सायन्सचं आहे. म्हणजे कसं, सामाजिक शास्त्रामध्ये संशोधन केलं तर ते संशोधन, सामाजिक शास्त्रामधलं संशोधन काही काळानंतर पुढच्या संशोधकाला जर नवीन पुरावे मिळाले तर पूर्वीच्या केलेल्या संशोधकांनी जे संशोधन केलं ते कालबाह्य होतं. असं प्युअर हिस्ट्री प्युअर सायन्समध्ये होत नाही. समजा एखाद्या संशोधकाने शोध लावला H2O बरोबर पाणी, बरोबर आहे. जगामध्ये त्रिकालबाधी सत्य आहे, ते कालही ते हायड्रोजनचे दोन ऑक्सिजनचे ते एकत्र केले पाणीच निर्माण होणार आहे. आणि जगाच्या पाठीवर कुठेही केलं प्युअर सायन्समध्ये जे शोध लागले ते बदलत नाहीत. परंतु सोशल सायन्समध्ये, सामाजिक शास्त्रामध्ये, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतर मायनर सब्जेक्ट जे आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं जे संशोधन होतं हे एका संशोधकांनी, जर मी समजा मी माझ्या PhD संशोधनामध्ये प्रबंध मांडला गेला पण मी काही तथ्य अनुमान निष्कर्ष काढलेले आहेत, मी केलेल्या संशोधनाच्या किंवा मी लिहिलेल्या पुस्तकाच्या शेवटी मी संदर्भ पुस्तकांची यादी दिलेली आहे. एखाद्या संशोधकांनी ती यादी अभ्यासली आणि त्याच्या वेगळ्या दृष्टिकोनातून त्यानं ती त्या मूळ संदर्भ पाहिले आणि त्यांनी संशोधन केलं तर त्याचं सत्य वेगळं येऊ शकतं. तुमचा जो प्रश्न होता, या सगळ्यामधून आपल्याला इतिहास संशोधन करताना ही साधनं उपयोगी पडतात.
3: नक्कीच. त्याचबरोबर सर, तुम्ही अनेक लेख म्हणा, अनेक ग्रंथ जे आहेत ते लिहिले, जसं की अहिल्यानगरचं मानबिंदू, डिस्कवरी ऑफ अहमदनगर आणि अहमदनगरच्या पाऊलखुणा, तर हे सगळे तुमचे प्रकाशित ग्रंथ आहेत. हे लिहिण्याची जी काही प्रेरणा आहे ती कुठून मिळाली आणि केव्हापासून या ग्रंथांना लिहायला तुम्ही सुरुवात केली होती?
2: वा, खूप सुंदर प्रश्न आला. खरं तर महाविद्यालयामध्ये शिकत असताना माझ्या वाचनात आपल्या जिल्ह्याचं भूषण दासगणू महाराज, संत दासगणू महाराज यांचे संत चरित्र प्रसिद्ध आहेत. तर महाविद्यालयात शिकत असताना आम्ही ग्रंथालयात बसायचो आणि खूप संदर्भ ग्रंथ, अहमदनगर महाविद्यालयाचं खूप समृद्ध ग्रंथालय आहे, आपल्या न्यूआर्ट्स कॉलेजचं पण आहे, हजारो ग्रंथ तिथे वाचकांच्या प्रतीक्षेत असतात. तर त्या ग्रंथालयामध्ये जात गेल्यानंतर माझं वैशिष्ट्य असं होतं, मला याची काय आवड लागली सगळ्यांची, मी आमचं 7:45 कॉलेज सुरू व्हायचं आणि 12 संपायचं, 12:15 शेवटचा तास असायचा, त्यानंतर 12 मी त्या ग्रंथालयामध्ये जायचो आणि ज्यावेळेस जोपर्यंत तो ग्रंथपाल म्हणत नाही आता बंद करायचं चल बाहेर तोपर्यंत मी बसायचो. त्यामुळे झालं काय, मला खूप खूप वाचन झालं, माझं प्रचंड मोठं वाचन झालं. आणि वाचन झाल्यामुळे झालं काय की मला चांगलं लिहिता आलं. जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात शब्दसंपत्ती असेल, तुम्ही चांगलं बोलू शकता, चांगलं लिहू शकता, तुमचं मत मांडू शकता, त्या पद्धतीने मला तिथं खूप काही वाचायला मिळालं. त्यातच संत दासगणू महाराजांचं या ठिकाणी माहिती वाचायला मिळाली आणि त्यांच्या काही काव्यपंक्ती मला खूप भावल्या आणि त्या काव्यपंक्ती माझ्या पुढच्या ह्या सगळ्या प्रवासाला कारणीभूत ठरल्या. त्या काव्यपंक्ती अशा होत्या, इतिहास प्रसिद्ध अहमदनगर राजधानीचे होते शहर, पूर्वकाली भूमीवर नाव ज्याचे गाजले, छत्रपतींचे मूळ येथे उदयाला आले, माय बाप हो या शहराला विसरून पापी होऊ नका. किती मोठा संदेश दिलाय. खरं तर हे 19व्या शतकातले संत चरित्रकार आहेत. त्या काळात त्यांनी, आजपासून 200 वर्षापूर्वी त्यांनी सांगून ठेवलं या शहरावरती शहराला विसरू नका. आणि मला वाटतं आपले आदरणीय स्वर्गीय भूषणजी देशमुख सर त्यांनी या शहराबद्दल जे काही अफाट अचाट काम करून ठेवलं, तर कदाचित मला असं वाटतं की त्यांनी त्या संत दासगणू महाराजांचं संत चरित्र वाचलं असलं पाहिजे. आणि त्यांना जसं मला त्या ओळी त्याला मला प्रेरणा देऊन गेल्या तसं त्यांनाही देऊन गेल्या असल्या पाहिजेत, कारण हा मोठा समृद्ध वारसा त्यांनी सुद्धा अनेक जे इतिहास संशोधक आम्ही सांगितलं PM गद्रे, अशोक नेवासकर, त्यामध्ये देशमुख सरांचं सुद्धा नाव येतं आणि मी बराच काळ आम्ही एकत्र काम केलेलं आहे याच्यामध्ये, तर तिथून त्या ती प्रेरणा मिळाली. हा आपला किती मोठा समृद्ध वारसा या जिल्ह्यामध्ये लाभलेला आहे, म्हणून त्याच्यावरती तर अनेक भाग होतील. तर त्याचं कारण ते आहे, मी जेव्हा ज्यावेळेस त्या काळातल्या ज्या काळामध्ये कोणतीही साधनं नव्हती त्या काळात दासगणू महाराज म्हणतात आपल्या अकोल्यारीचेच आणि ते पण इतिहास प्रसिद्ध गाव आहे, त्या ते म्हणतात कदाचित त्या गावात त्यांनी तिथे मोठमोठे वाडे आहेत मॅडम तिथे, त्या ऐतिहासिक वाड्यांकडे पाहून प्रेरणा घेतली असेल आणि त्यांनी पुढे ते काम केलं असेल तर ती प्रेरणा मिळते तिथून. या या शहराची भ्रमंती केली पाहिजे, हा संपूर्ण जिल्हा फिरला पाहिजे. तुम्हाला मला सांगायला आवडेल आपल्या सगळ्या श्रोत्यांना की इतिहास संशोधन करताना हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा एवढंच आपण सांगतो. पण मी ज्यावेळेस इतिहास संशोधन करायला लागलो त्यावेळेस हा उभा आडवा अहमदनगर जिल्हा, सध्याचा अहिल्यानगर जिल्हा, मी स्वतःच्या दुचाकी वाहनावरून स्वयंचलित दुचाकी वाहनावरून हा 55,000 किलोमीटर एवढं या जिल्ह्यामध्ये फिरलेलो आहोत. म्हणजे एवढं मोठं याला क्षेत्र आहे का? तर उभा आडवा जेव्हा आपण फिरतो, जेव्हा आपण परिघात प्रवास करतो तेव्हा ते किलोमीटर वाढत आहेत. आणि ज्यावेळेस मी या जिल्ह्यामध्ये हा प्रवास केला तर मी माझे ज्ञान इंद्रिय उघडे ठेवून प्रवास केला. म्हणजे येथील शेतकरी पाहिला, येथील आदिवासी पाहिला, येथील कष्टकरी पाहिला, येथील साधू संन्यासी पाहिला आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आणि त्यांनी मला मला त्यांचे हे सगळे गुरु आहेत. भगवान दत्तात्रयांना अनेक गुरु होते. तसं मी एखाद्या किल्ल्या समजा पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी गेलो तर मी सुरुवातीला तिचे परिभ्रमण करतो, प्रदर्शना घालतो आणि मग त्या प्रदर्शनेमध्ये मला मिळणारा शेतकरी, शेतात राबणारा शेतकरी त्याच्या दृष्टिकोनातून हा किल्ला काय आहे, त्याच्या दृष्टिकोनातून या या सह्याद्रीच्या डोंगररांगेला काय महत्व आहे असं मी जाणून घेतलं आणि त्यामुळे हा प्रवास सगळा झाला. त्यामुळे मला हा जिल्ह्याचा इतिहासही कळला आणि भूगोलही कळला आणि त्यामुळे मला हे सगळं करता आलं असं या संदर्भात सांगता येतं.
3: नक्कीच. आता तुम्ही जवळून नगर काय पाहिलं, कसं पाहिलं हे सांगितलं, याचं वर्णन केलं, तर आजही आपल्या नगरच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जिल्ह्याच्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की लोकांना अजूनही त्याबद्दल फारशी माहिती नाही?
2: वा वा छान. एक उदाहरण देईल मी, असे खूप उदाहरणं आहेत या जिल्ह्याच्या पर्यटनाच्या आणि इतिहासासंबंधी संस्कृतीसंबंधी. मी ज्यावेळेस हा संपूर्ण जिल्हा फिरतो त्यावेळेस मी या जिल्ह्यातील वारसास्थळं, स्थापत्य, पर्यटनस्थळं या सगळ्यांचं 3 भागात वर्गीकरण करतो. ते कोणतं? ऐतिहासिक पर्यटनस्थळं किंवा ऐतिहासिक दृष्टिकोनातून, नंतर धार्मिक दृष्टिकोनातून. आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये जी नंबर 2 जे धार्मिक पर्यटनस्थळ आहे ते शिर्डी आहे. म्हणजे तिरुपती बालाजी नंतर जर मोठ्या प्रमाणामध्ये जिथं देशी परदेशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वावर असतो ते शिर्डी हे धार्मिक पर्यटनस्थळ आहे म्हणून ते वर्गीकरण तसं केलेलं आहे. आणि तिसरं सांस्कृतिक पर्यटनस्थळ, जसं की जिल्हा वस्तू संग्रहालय असेल, टँक म्युझियम असेल. आशिया खंडातलं जगातलं 2 नंबरचं टँक म्युझियम आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे हे अनेकांना माहीत नाही आहे. तिथं प्रामुख्यानं असे टँक आहेत की जे युद्ध भूमीवर वापरले जातात, जे युद्धापूर्वी आणि युद्धानंतर वापरले जातात, जे पाण्यावर तरंगणारे अवाढव्य कितीतरी वजनाचा, टन किलो वजनाचा रणगाडा पाण्यावर तरंगतो कसं हे प्रत्यक्ष जेव्हा रणगाडा जाऊन पाहतो आपण, तिथं विश्लेषण करतो, आवेशपूर्ण भाषेत मी सांगतो ते लोक चाट पडतात. ज्यावेळेस तुम्ही सांगितलं 28,000 लोकांना या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या हे नगर दर्शन घडवलं, त्यावेळेस ते म्हटले की आतापर्यंत आम्हाला माहीत नव्हतं की आश्चर्याने तोंडात बोट घालावीत अशी युनिक पर्यटनस्थळं या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये आहेत, असं मी तुम्हाला टँक म्युझियमचं उदाहरण दिलं गेलं. तसं या जिल्ह्यामध्ये फोपसंडी नावाचं गाव आहे, त्याच्या नावावरून ती ब्रिटिश नाव वाटतं ना, आहे ब्रिटिश असतं ते. म्हणजे तिथे पोप नावाचा जो फादर होता, ख्रिश्चन धर्मगुरू होता, तो धर्मगुरू तिथे ब्रिटिश काळामध्ये, ब्रिटिश आमदानीमध्ये साधारणपणे आपल्याकडं 12 ऑगस्ट 1803 ब्रिटिशांचा वावर इथे आला, त्यांच्या अंकित हे शहर आलं आणि नंतर हळूहळू 1817 इथं कलेक्टरची स्थापना झाली आणि 1824 नियमित कलेक्टर आले. मग साहजिकच इथे ब्रिटिश कलेक्टर असल्यामुळे ख्रिश्चन होते ते आणि त्यांना ते गाव आवडलं आणि मग ते त्या गावामध्ये जाऊ लागले आणि ते दर रविवारी जाऊ लागले. त्याचा अपभ्रंश किंवा अपभ्रष्ट रूप म्हणजे पोप संडी किंवा पोप संडी. तो पोप नावाचा ब्रिटिश लष्करी अधिकारी आणि धर्म अधिकारी त्या गावात यायचा आणि दर रविवारी यायचा, रविवारीला संडे म्हटलं जायचं. तो पोप नावाचा अधिकारी तिथे येतो आणि म्हणून त्या गावाला लोकांनी पोप संडी. आता या शहराचं वैशिष्ट्य काय आहे? अहो तुम्हाला जायला आवडेल तिथे, अगदी कधी संधी मिळेल नक्की जा. आणि आपल्या माध्यमातून हा नगरचा आवाज आहे, आवाज आपला आहे, तुमचा आहे. त्या माध्यमातून मी सगळ्यांना अगदी नम्र निवेदन करेल की हे शहर, हे गाव कधीतरी पहा. निसर्गानं मुक्त हस्त उधळण केलेलं हे गाव आहे. आपले आदिवासी बांधव आहेत, ते आदिवासी बांधव आजही 21st century मध्ये आजच्या तारखेला ते आदिमानवासारखे जीवन जगतायत. आपण एका बाजूला म्हणतो की आपण चंद्रावरती गेलो, आज आपण खूप प्रचंड मोठी प्रगती केली, पण आजही त्या गावामध्ये आदिमानव जसा त्या गुहेमध्ये राहायचा तसं नैसर्गिक गुहा तयार झाल्या डोंगरामध्ये त्या. आणि त्या डोंगरामधल्या गुहेमध्ये तेथील आदिवासी बांधव तिथे राहतात. मी त्यांचं जीवन समजून घेण्यासाठी त्यांच्याबरोबर ती राहिलो. तर एका डोंगराच्या अशा कपारीमध्ये अशा अनेक कपारी आहेत तिथे. तर त्या ठिकाणी अर्ध्या भागामध्ये पार्टिशन टाकले. आता हे पार्टिशन बघा किती सुंदर आहे, किंवा आपण प्लायवूडचं पार्टिशन असं भिंतीचं पार्टिशन असतं, तिथं पोते, आपण जे साखरेचे पोते आहेत, धान्याचे पोते आहेत, ते असे फाडायचे आणि त्याच्यात तळवट तयार करायचं आणि तो डोंगराच्या त्याच्यामध्ये बांधायचा. अर्ध्या भागामध्ये त्यांचे गुरंढोरं आणि अर्ध्या भागामध्ये त्यांचं जीवन. तिथं राहिलो आणि भर पावसामध्ये, तुम्हाला माहिती अकोल्यामध्ये प्रचंड पाऊस पडतो, खूप पाऊस पडतो, म्हणून भात तिथं जास्त पिकतो. आणि तिथे त्या डोंगर परीतून पाणी पाज राहतं आणि ते अर्ध्या भागामध्ये ते पाणी टिपणारं पाणी त्यांच्या संसारावरती आणि त्या गुराढोरावरती तिथं शेणामुताचा आवास आणि अर्ध्या भागामध्ये त्यांचं ते स्वतः राहत आहेत इतक्या दुर्गम परिस्थितीमध्ये. आणि तिथं इतका निसर्ग सुंदर निसर्ग आहे, जर आपण पाहिला तर आपण म्हणतो बाहेर जायची गरज काय. इतकं सुंदर आपल्यातून अगदी आपण ज्याला महाबळेश्वर म्हणूया, जी ब्रिटिशांनी निर्माण केलेली ही थंड हवेची ठिकाणं, लोणावळा वगैरे, विहंगम दृश्य त्या तिथे पाहायला मिळतं. तिथं आपल्यापेक्षा 1.5 तास सूर्योदय लवकर होतो आणि सूर्योदय मावळताना सुद्धा खूप लवकर मावळतो. तिथला हा निसर्ग अत्यंत विलोभनीय विहंगम दृश्य, तुम्ही त्या गेला तर त्या निसर्गाच्या प्रेमात पडाल एवढं तो निसर्ग आहे. त्या सगळ्याच त्या परिसरात संगमनेर अकोले या भागामधला जो निसर्ग आणि आपल्या नगरच्या आसपासचा गर्भगिरी डोंगर रांगेवरचा, सह्याद्रीच्या डोंगर रांगेवरून दिसणारं विहंगम दृश्य, तर यासंबंधी मला एक आठवतं, बहुत सी ऐसी बाते है जो मेरे दिल में रहती है, बहुत सी ऐसी बातें है जो मेरे दिल में रहती है जब उसे मिलता हूं. उसे म्हणजे की त्या निसर्गाला, त्या पर्यटन स्थळाला, त्या ऐतिहासिक स्थळाला, त्या निसर्ग सौंदर्यानं भरलेल्या गावांना कुछ सुनानाही भूल जाता हूं, सुनानाही भूल जाता हूं, अशी माझी अवस्था त्या ती सगळं पाहिल्यानंतर. तर तिथील अशी दुर्गम भाग, अति दुर्गम, जिथे दळणवळणाची कोणतीही साधनं नाहीत, अशा दुर्गम भागावरती असणारी गावं आहेत, युनिक आहेत, मी त्याला शब्द वापरतो अद्वितीय, अशी अनेक ठिकाणं आहेत, अनेक ठिकाणं आहेत आपल्या शहरामध्ये असं ठिकाण आहे. आज आपण आपल्या रेडिओ नगरच्या माध्यमातून, या यंत्राच्या माध्यमातून आवाज लोकांपर्यंत पोहोचतो. तिथे कसल्याही प्रकारची अत्याधुनिक शस्त्र साधनं सुसज्ज नसताना, उपकरणं, तिथे अशी यंत्रणा होती तिथे, म्हणजे कुठे, भुईकोट किल्ल्यामध्ये. भुईकोट किल्ला हेच आश्चर्य आहे, त्याच्यावरती आपण कधीतरी निवांत गप्पा मारूया. तिथे महाद्वार आहे, ज्याला हत्ती दरवाजा म्हटलं जातं. ते महाद्वारातून आपण आत आले की दुसरा एक द्वार आहे, तिथेही मोठं लाकडी दरवाजा आहे, त्याला लांब लांब खिळे लागलेले आहेत. तिथे त्या असा डोम आहे, त्या डोमच्या बरोबर खाली, म्हणजे महाद्वारातून आपण आत आलो की दुसरा एक दरवाजा लागतो. दुहेरी तटबंदी होती, कारण ती संरक्षणाची केलेली योजना होती मध्ययुगामध्ये, म्हणजे निजामशाही काळामध्ये. साधारणपणे याचा कालखंड सांगता येतो 1490 ते 1636 या काळामध्ये ती यंत्रणा अशी केली होती. काय यंत्रणा होती, युनिक कसं आहे ते, त्या डोमच्या खाली उभं राहिल्यानंतर आपण 3 टाळ्या वाजल्यानंतर तिथून साधारणपणे 500 फुटावरती दिवाणे खास आणि दिवाणे आम हे शब्द रायगड संबंधित, मी रायगड पाहिला असेल तर तिथेही दिवाणे आम आणि दिवाणे खास आहे, छत्रपती शिवरायांचा तो किल्ला, तिथेही दिवाणे आम आणि दिवाणे खास आहे. इथेही त्या काळामध्ये 1563 ते 1563 या काळामध्ये त्या किल्ल्याची निर्मिती झाली.

0: पटलंच नाही त्या लोकांचं, ते लोक कशाला आपल्याला मदत करतील या किल्ल्याच्या निर्मितीमध्ये. असं स्थापत्य निर्माण केलं की टाळही वाजवल्यानंतर तिथून इतक्या दूर अंतरावरती त्या निजामशाला कळतं की काहीतरी संकट आलंय आणि आपण या शहरातून भुयारी मार्गातून, तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल आपल्या श्रोत्यांना सुद्धा, या किल्ल्यामधून बाहेर तिथून इनलेट आणि बाहेर अनेक आउटलेट आहेत. जसं की एक इनलेट किल्ल्यामध्ये, दुसरं चांदबिबी महालावरती, एक इनलेट किल्ल्यामध्ये, दुसरं जामखेड रोडला मिलिटरीचा जो भाग आहे तिथे आहे, तिसरं फराबागमध्ये, चौथं भिस्तबागमध्ये, असे अनेक भुयारी मार्ग किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी होते. त्या काळातली एक त्या राजवंशातल्या लोकांना सुरक्षितपणे, सैनिकांना, राजवंशातल्या लोकांना सुरक्षितपणे संकटकाळी बाहेर पडण्यासाठी असणारी व्यवस्था होती. म्हणजे त्यांनी तीन टाळ्या वाजवल्या की तेवढं अंतर तो शत्रू तिथपर्यंत पोहोचेपर्यंत हे किल्ल्यातून पसार व्हायचे आणि दूर निघून जायचे. मला सांगा, अशीच एक योजना गोलघुमट विजापूरला आहे. म्हणजे आजची प्रगत साधनं त्या काळामध्ये मध्ययुगामध्ये नसताना सुद्धा असे स्थापत्य निर्माण करणं खरोखरच अद्वितीय आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा, तुम्ही जो प्रश्न विचारला या जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये काय आहे असं, तर ह्या गोष्टी आहेत. असं मी तुम्हाला सांगितलं गेलं की टँक म्युझियम आहे, फराबाग आहे. फराबाग हे बंदिस्त भारतातलं मध्ययुगातलं नंबर एकच प्रेक्षकगृह आहे, त्याला आपण आपण काय म्हणूया, सभागृह आहे, बंदिस्त सभागृह भारतातलं. तो बांधला गेला 1586 मध्ये. आता त्या काळामध्ये सभागृहाची संकल्पना जी पोर्तुगीज पोर्तुगालमध्ये होती, पाश्चात्य देशामध्ये होती, आपल्याकडं नव्हती, पण असं अफलातून टेक्निक इथे होतं. आणि दुसरं दौला वडगाव आहे ना, आपलं भातोडीचा रणसंग्राम 1624, त्याच्या शेजारी तिथे एक वास्तू आहे, त्याला आता अपर ब्रह्मश रूप आहे, कलावंतींचा महाल. कलावंतींचा महाल नाही, ते मध्ययुगामधलं ओपन स्टेडियम आहे. आज आपण क्रिकेट पाहतो ना, क्रिकेट स्टेडियम आपलं एक वैशिष्ट्य आहे, वाडिया पार्क, तसं स्टेडियम मध्ययुगामध्ये तिथे होतं. म्हणजे भारतातले आपण अनेक स्टेडियमचा विचार केला तर त्या हाताच्या बोटावर मोजता येतील असं युनिक स्टेडियम त्या काळामध्ये तिथे होतं. आणि आजही तुम्ही जर तुम्ही गेला तिथे, नक्की पहा. मी सांगतो म्हणून श्रोत्यांना आणि आपल्यालाही सांगाल मॅडम मी की तुम्ही नक्की पहा तिथे. आजही तिथं बांधकामाचे अवशेष दिसत आहेत. की जसं क्रिकेट स्टेडियम असताना आपलं याचं उदाहरण घेऊ आपण, वाडिया पार्कचं, त्या क्रिकेट स्टेडियमचं, ते पण खूप प्रसिद्ध आहे. तिथे पण सामने झालेले आहेत, गावस्कर वगैरे ती मंडळी आपल्या श्रोतांना माहीत आहे. तिथे असं प्रेक्षक गॅलरी आहे, अशी उंच खाली खाली खाली येताना तशा अवशेष त्या कलावंतींच्या महालाला दिसत आहे. तिथे हत्ती बांधण्याचे तिथे हे होते, हत्तीला घोड्यांना प्रशिक्षण आणि खुराक देण्याची जागा होती. असे अनेक युनिक स्थळं, त्याच्यावरती अनेक भाग आपल्याला करता येतील, असे खूप लोकेशन या जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणून याचं मी सांगितलं, तीन वर्गात वर्गीकरण करता येतं आणि ग्रंथ त्यावरती लिहिता येतील, एवढा समृद्ध वारसा या जिल्ह्याला लाभलेला आहे.
1: नक्कीच. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट इतिहास संशोधक आणि पर्यटन मंत्रालयाचा पर्यटन मित्र हा पुरस्कार सुद्धा मिळाला. आणि नक्कीच पुरस्कार असे असतात की जबाबदारी वाढवणारे हे पुरस्कार असतात. आणि आत्ताच्या तरुण पिढीमध्ये किंवा ज्या तरुण पिढीला आपण हा जो काही पर्यटनाचा आपल्या शहराचा वारसा देत आहोत ते वाढवण्यासाठी या तरुणाईला कशी त्याची मदत त्यांची आपल्याला घेता येईल, किंवा नागरिकांचं सुद्धा प्रशासनाचं सुद्धा काम हेरिटेज टुरिझम वाढवण्यासाठी कसं करता येईल?
0: इथे अगदी आपल्या माध्यमातून मला नम्रपणे आपल्या श्रोत्यांना आणि या जिल्ह्यातील सर्व इतिहासप्रेमी पर्यटक या सगळ्यांना मला असं सांगायचं, नम्रपणे सांगायचं आहे की प्रत्येक ठिकाणी एवढा मोठा मोठा वारसा लाभलेला आहे या जिल्ह्याला. फार प्रसिद्ध इतिहासकार या शहराच्या या जिल्ह्याच्या इतिहासंबंधी असं म्हणतात आणि तथ्य येते. मी जेव्हा हा सगळा फिरलो तेव्हा लक्षात आलं, ते इतिहासचार्य असं म्हणतात की अहिल्यानगर जिल्ह्याला एवढा मोठा समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे, या जिल्ह्यातील कुठल्याही मातीचा एक ढेकूळ घेतला आणि पाण्यात टाकला तर त्या मातीवर जो तरंग येईल तो इतिहासाचा असेल. काय काय म्हणजे काय अफलातून वर्णन करून ठेवलं इथे येणाऱ्या प्राचीन काळातल्या प्रवाशांनी.

0: त्याच्यावरून हे निष्कर्ष काढलेला आहे. एवढा समृद्ध वारसा आहे. जर या जिल्ह्यातल्या कोणत्याही मातीचा ढेकूळ पाण्यात टाकल्यानंतर जर इतिहासाचा तवंग येणार असेल, एवढा समृद्ध वारसा अनेक गावागावामध्ये असेल, तर त्या गावातील सर्वसामान्य लोकांचं, इतिहासप्रेमींचं, पर्यटकांचं हे कर्तव्य आहे की आपल्या गावातला समृद्ध वारसा याचं मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केलं पाहिजे. अगदी देशमुख सरांना हेच अपेक्षित होतं की आपला वारसा आपण सांगितला पाहिजे. जर समजा मी एवढ्या लोकांना इथे दाखवलं, तर नांदेडवरून एक शैक्षणिक ट्रिप आली होती, ते 28,000 मध्ये, ते पण आहेत. ज्यावेळेस त्यांना ते दाखवले समृद्ध वारसा, त्यावेळेस म्हटले की इथे आम्ही इथून पुण्याला जातो, मुंबईला जातो, इथून आम्ही ट्रिप पुढे नेतो. त्यावेळेस जर इथं विचारलं गेलं कुणाला नगरमध्ये काय पाहिजे, या इल्यानगरमध्ये काय पाहिजे, तर काही सांगता येत ना लोकांना. तर या येथील स्थळांना आपण बोलतं केलं पाहिजे. मी जर इतिहासप्रेमी आहे, मी पर्यटक आहे, मी या शहरातला नागरिक आहे, तर आपल्या वारसास्थळांची आपण जाहिरात केली पाहिजे. आणि तेथे सगळ्यात महत्वाचं, जर जिथे जिथे असे टुरिझम पॉइंट आहेत, असे असे ऐतिहासिक स्थळं आहेत, तुम्हाला सांगायला मला आनंद होईल आणि पर्यटकांना सांगायला आपण या हा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, पुरातत्वाच्या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजीनगर सर्कलला जोडलेला आहे. आपण महसूलच्या दृष्टिकोनातून नाशिकला जोडलेलो आहोत, पुण्याला काही प्रशासनाच्या बाबतीत जोडलेलो आहोत, पण पर्यटनाच्या संदर्भामध्ये किंवा ऐतिहासिक स्थापत्याच्या दृष्टिकोनातून, पुरातत्वच्या दृष्टिकोनातून आपण छत्रपती संभाजीनगर सर्कलला जोडलेलो आहोत. बरोबर आहे. किती वारसा का गरजेचं आहे, तुम्ही विचारलेला प्रश्न एवढा महत्वाचा आहे मॅडम, याची जागृती किती महत्वाची आहे. तर पूर्ण मराठवाडा, मराठवाड्याचे जिल्हे जे काही जिल्हे आहेत ते, प्लस अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा, समजा 9-2-11, धुळे जिल्हा 12, नंदुरबार 13, हे 13 जिल्हे मिळून या सगळ्या भागामध्ये, एवढ्या प्रदेशामध्ये एकूण पुरातत्वीय विभागाकडे संरक्षित असणाऱ्या वास्तू ज्या आहेत त्या आहेत 79. किती आता एकूण? या 13 जिल्हे मिळून. बरोबर आहे. एवढा विस्तीर्ण प्रदेश मिळून. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो, या 75 पैकी 28 वारसास्थळं, पर्यटनस्थळं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहेत. आपला वाटा किती आहे. तरी सुद्धा पर्यटनाची राजधानी काय आहे? अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे. एवढा समृद्ध वारसा आहे, म्हणजे त्या सगळ्या जिल्हे मिळून उरलेले 75 मधून जर 28 वजा केले, उरलेले त्यांच्याकडे आहेत, म्हणजे हे सगळे जिल्हे मिळून आणि एकटा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 28 लोकेशन आहेत. एवढे भारतीय पुरातत्व विभाग सांगतो असेल. आणि ही जी माहिती आहे, मी सआधार बोलतो आहे, आधारासह बोलतो आहे की जर तुम्हाला कुणाला हे क्रॉस चेक करायचं आहे, इतिहास संशोधकांनी दिलेली माहिती जर क्रॉस चेक करता येत असेल, तर त्या माहितीमध्ये तथ्य आहे, कुणालाही चेक करता आली पाहिजे. मी सांगितलं एवढे जे लिहिले मी, याच्यामध्ये प्रामुख्यानं आधारासह लिहिलेलं आहे. त्यानं भारतीय आर्कॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे संकेतस्थळ आहे, त्याच्या संकेतस्थळावरती छत्रपती संभाजीनगर सर्कल आहे, आणि त्या सर्कलमध्ये ती जी पुरातत्व विभागाकडे असणारी जी पर्यटनाची यादी आहे, ती यादीवरून नजर फिरवली तर मी सांगतो त्यातलं तथ्य तुमच्या समोर येईल. म्हणजे एवढं तुम्ही विचारलेला प्रश्न या दृष्टीने महत्वाचा आहे की याच्यामध्ये 28 लोकेशन या जिल्ह्यामध्ये आहेत. तर जे जिथं जिथं आहेत, आपल्या जिल्ह्यामध्ये 5-6 लोकेशन आहेत, जसं की चांदबीचा महाल आहे, फराळ भाग आहे, असे आपल्याकडे 5-6 लोकेशन आहेत. अगदी दोबोटी चिरा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, इराणमधून एक टुरिझम आले आणि मला म्हटले तुमच्या नगरमध्ये मला एकच लोकेशन पाहिजे आहे, आणि मी जर ते लोकेशन पाहिलं तर माझ्या जीवनाचं सार्थक झालं. मी म्हटलं अरे बापरे, एवढा विचार मांडतोय, मला फोन आला आणि तुम्हाला तिथे यावं लागेल. आता नेहमीच असे फोन येतात कलेक्टरमध्ये, कलेक्टर साहेबांचं किंवा महानगरपालिकेचं जर सेक्रेटरी वगैरे कोणी येणार असतील मंत्रालयातून, व्ही आय पी येणार असतील, तर ते बोलून घेतात. आणि विशेषतः हे काम मी माझं जे महाविद्यालयीन कामकाज आहे ते सांभाळून माझं इमानी येतद्वारे, कारण हाडाचा शिक्षक आहे. आणि पहिलं प्राधान्य मला त्या माझे विद्यार्थी आणि महाविद्यालयाला असतं. त्यानंतर फावल्या वेळामध्ये करायचे उद्योग आहेत, फावल्या वेळामध्ये लोक काय करतात, पण मी या हा समृद्ध वारसा जगाला सांगण्याचं काम करतो. तर मुद्दा असा आहे की या लोकांनी म्हणजे कोणी जिथे जिथेही लोकेशन आहेत, मी सांगितलं नगरमध्ये आहेत आणि या जिल्ह्यावर पसरलेली आहे, तेथील स्थानिक लोकांनी त्या वारसास्थळाला बोलतं केलं पाहिजे, कारण तो बोलतं करणारा असतो, त्याला माहीत असतं तिथलं. आणि आमच्यासारखे पर्यटक मार्गदर्शक जे आम्ही लोकांना सांगतो, आम्ही जेव्हा लोकांना सांगतो, जगाला सांगतो त्या वारसास्थळाची माहिती, त्यावेळी जगाला कळते आणि ते मग पब्लिसिटीने जगभर पोहोचतात. अशी ही लोक थोडक्यात एका वाक्यात सांगायचं, ही जी 28 स्थळं आहेत याशिवाय अत्याधुनिक पर्यटन स्थळं आहेत, जसं की वेगवेगळ्या प्रकारची आहेत, जसं की धार्मिक आहेत, शनिशिंगणापूर आहे, मोठा देवी आहे, तिथे असणाऱ्या लोकांनी त्या त्या स्थळाला बोलतं केलं पाहिजे, त्या स्थळाची माहिती सांगितली पाहिजे. हे जर प्रत्येकाने केलं तर मला वाटतं की या ठिकाणी हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जगाच्या नकाशावर येण्यास फार वेळ लागणार नाही. हे माझं वाक्य आहे. बघा पुढच्या काही जर या जिल्ह्यातल्या इतिहासप्रेमींनी, पर्यटकांनी, नागरिकांनी, लोकशाहीमध्ये लोकसहभाग महत्वाचा असतो, ह्या लोकांनी स्वतः त्या पर्यटन स्थळाची माहिती मिळवली, जगाला सांगितली, तर निश्चित मॅडम मी अगदी ठामपणे छातीवर हात ठेवून सांगतो हा जिल्हा पर्यटन जिल्हा होईल. आज सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. मग आपला आपले सध्याचे विधान परिषदेचे सभापती आमदार राम शिंदे साहेब हे पर्यटन जिल्हामंत्री असताना आणि पर्यटन मंत्री असताना या संदर्भात खूप मोठं काम झालेलं होतं. हा पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करावा हा एवढाही आधार दिला की मराठवाड्याच्या आणि मी सांगितलेल्या जिल्ह्यापैकी 28 लोकेशन येते आहेत म्हणून पर्यटन जिल्हा झाला पाहिजे. हे जरी राजकीय लोकांनी ठामपणे शासनाच्या लक्षात आणून दिलं तर हा जिल्हा पर्यटन जिल्हा होईल हे मी तळमळीन का मानतो मॅडम, कारण इथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतील. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल जर 1,00,000 लोक जर याच्या येत असतील तर तिथे आज काय प्रमाण हे 4% लोक सुद्धा नगर पाहत नाहीत, अहिल्या नगर पाहत नाहीत, त्यातले काही 10% शिर्डीला जातात आणि एवढे लोक पुढे विरुळ अजिंठ्याला जातात, इथून जातात आणि थांबले पाहिजेत. या लोकांनी, या घटकांनी म्हणजे कोणी इतिहासप्रेमींनी, पर्यटकांनी, लोकसहभाग जिथे कुणाचं काम हे, ज्या भागामध्ये हे पर्यटन स्थळ आहे, वारसा स्थळ आहे, त्या लोकांनी जर पुढाकार घेतला तर हा जिल्हा लवकरच पर्यटन जिल्हा होईल अशी मला खात्री वाटते. आणि मला माझ्या जीवनाचं उद्दिष्ट सुद्धा वाटतं या दृष्टिकोनातून जर हा पर्यटन जिल्हा झाला तर याला मोठं परकीय चलन मिळेल, ही सुधनता येईल, समृद्धता येईल. आणि म्हणजे या दृष्टीनं हा पर्यटनातून समृद्धीकडे हा प्रश्न मला महत्वाचा वाटतो.
1: नक्कीच सर. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात. या माध्यमातून अनेक नगरकरांपर्यंत, अनेक लोकांपर्यंत, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताय तर कसं वाटतंय?
0: खूप छान वाटतंय. या निमित्ताने लोकांशी संवाद साधता आला. आपल्या माध्यमातून जगभर मला माहीत आहे आपले रेडिओ नगर ऐकणारे जगभर श्रोते आहेत. ते या माध्यमातून आपल्या आवाजाच्या माध्यमातून जगभर ही माहिती कळेल आणि यातून प्रेरणा घेऊन अनेक नवयुग तयार होतील. आणि प्रबळ राजकीय इच्छाशक्ती फार महत्वाची आहे. येथील राज्यकर्त्यांनी जर याकडे लक्ष दिलं तर निश्चितपणे मला वाटतं की आपलं जे स्वप्न आहे तुमचं आणि माझं, म्हणजे जो रेडिओ नगर आहे, आपला जो आवाज म्हणतो, हा आवाज लोकांपर्यंत पोहोचेल आणि खरोखरच आपली स्वप्नपूर्ती होईल. या निमित्ताने आपण मला निमंत्रित केलं मॅडम, खरं तर रेडिओ नगर, आणि मी आपला मनपूर्वक आभारी आहे. आणि त्यासंबंधी एक चारोळी लेखकाची लेखक भेटीला आलेला आहे, तर ती चारोळी झालीच पाहिजे.
1: होय,
0: प्रत्येक गोष्टीचे आभार मानायचे नसतात, प्रत्येक गोष्टीचे आभार मानायचे नसतात, कृतज्ञतेपोटी धन्यवाद म्हणायचे असते. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच, इथे येऊन धन्य धन्य झालो, यात कोणताही वाद नाही. धन्यवाद.
1: धन्यवाद सर. तुम्ही सुद्धा स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलात. आणि जो आपल्या शहराचा ऐतिहासिक वारसा समृद्ध फक्त करण्यासाठी नाही तर तो पुढच्या अनेक पिढ्यांसाठी पोहोचवण्यासाठी तुम्ही जे कार्य करता त्यासाठी रेडिओ नगरकडून खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद सर. श्रोती हो, लेखक अपुल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत होते आपल्या अहिल्यानगर शहरातील प्राध्यापक डॉक्टर नवनाथ बांभळ सर. आज लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधला. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी एका नवीन लेखकासोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये मजेशीर गप्पा विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: मैत्रिणींनो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मंडळी आपला संडे स्पेशल संवाद सखींशी हा शो सुरू झालाय आणि मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. आणि मंडळी, दर रविवारी आपल्यासोबत वेगवेगळ्या सखी असतात बरं का, आणि प्रत्येक सखीची कथा वेगळी असते. त्यामध्ये अनेक अडचणी असतात, अनेक प्रॉब्लेम्स असतात, पण सखींना अतिशय हुशारीनं त्यावर मात केलेली असते. आणि त्यांचं प्रोफेशन असो, त्यांचा बिझनेस असो, त्यांचं घरचं म्हणजे कौटुंबिक असो, सगळं एकदम व्यवस्थित सांभाळतात. म्हणजे त्या सखींबद्दल मला कधी कधी खूप जास्त कौतुक वाटतं बरं का. म्हणजे मी एक मुलगी आहे, पण तरीही याच महिलेबद्दल, मुलींबद्दल मला खूप कौतुक वाटतं. कारण महिला, मुली हे सगळं कसं सांभाळतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे एकच दिवस जर घरात महिला नसेल तर घराचे काय हाल होतात. सगळी उधळाउधळ झालेली असते, घरात जेवण व्यवस्थित नसतं का, एखादी वस्तू ठेवल्या ठिकाणी नसते, असं तर घराचं हाल होतात. पण ही सखी हे सगळं सांभाळून घेत असते. त्याचमुळे या सखींच्या कथा ऐकायला, सखींचा लाईफ ऐकायला खूप मजा येते. आणि आज देखील अशाच एका सखी आपल्यासोबत आहेत. तर आज आपल्यासोबत आहेत भाऊसाहेब फिरोदिया, हायस्कूलच्या विज्ञान आणि गणिताच्या शिक्षिका, तसंच त्यांनी मानसशास्त्र यावर देखील अभ्यास केलेले आहेत. तर अशा शुभांगी जोशी आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार कोमल.
0: तर मॅडम, सगळ्यात आधी तर रेडिओ नगरच्या स्टुडिओत खूप खूप शुभेच्छा आणि स्वागत.
1: थँक्यू.
0: खरं म्हणजे मॅडम, एक सखी असणं, त्याचबरोबर ती सखी बाहेरही काम करते, घरातही काम करते, म्हणजे भागादौड तर आहेच. तर सगळ्यात आधी जर सांगा, तुम्ही कशा आहात?
1: मी खूप मस्त, मजेत.
0: सगळं करून तुम्ही मजेत आहात?
1: एकदम मजेत आहात.
0: मॅडम, खरं म्हणजे बालपण हे खूप महत्वाचं असतं एका स्त्रीसाठी. तर तुमचं बालपण कसं होतं?
1: मला ना कोमल, सर्वप्रथम तू मला आज मुलाखतीकरिता आमंत्रित केले, माझ्यावर विश्वास दाखवला आणि इथे आमंत्रित केल्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. आता बालपण हा खूपच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका या गावामध्ये माझे बालपण गेले. आता या गावामध्येच माझे प्राथमिक, माध्यमिक, त्यानंतर उच्च माध्यमिक, त्याचबरोबर डिग्री एज्युकेशनपर्यंत मी या श्रीरामपूर शहरातच होते. त्यानंतर मी माझी पी जी लेवल म्हणजे MSc शिक्षण मात्र लोणीमध्ये केले, PVP कॉलेजला. मालेगावला BEd केले. त्यानंतर मला असं जाणवलं की BEd केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांच्या मनाशी सतत आपला संबंध येत राहणार आहे. मग आपण सायकोलॉजी विषयामध्ये सुद्धा मास्टर डिग्री करणं फार मला गरजेचं वाटलं. म्हणून मी अहमदनगर कॉलेजमध्ये मानसशास्त्र या विषयाची पदवी घेतली. आता हे सर्व शिक्षण घेत असताना सर्वात जमेची बाजू म्हणजे काय, माझ्या घरच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला. माझं एकत्र कुटुंब, या एकत्र कुटुंबामध्ये घरात सदस्य भरपूर, म्हणजे माणसांची रेलचेल खूपच घरामध्ये, येणं जाणं खूप. आणि एकत्र कुटुंबामध्ये काका, काकू, काकांची मुलं, आम्ही भावंड सगळे एकत्र राहत होतो. आणि एकत्र राहिल्याचे फायदे खूप असतात. या कुटुंबातूनच मला सहकार्य, त्यानंतर परस्परांचा आदर कसा करायचा, जबाबदारीची जाणीव, त्यानंतर सामंजस्य, माणुसकीची मूल्य, या सर्व कुटुंबातूनच मला शिकायला मिळाली. आणि मला यामुळेच मी कदाचित आज इथपर्यंत पोहोचले आहे असं मला वाटतं. आणि शिक्षक व समुपदेशक हे दोन्हीही विद्यार्थ्यांशी संवेदनशीलतेने बोलताना मला ह्या कुटुंबातील सर्व संवादांचा याचा निश्चितच उपयोग होतो. आणि मला हे समजून, म्हणजे विद्यार्थ्यांना समजून सांगण्यामध्ये माझ्या अनुभवाचाही त्याच्यामध्ये फायदा होतो. आणि अजून एक मला येथे आवर्जून सांगावंसं वाटतं की जसे प्रेमळ, संस्कारक्षम आणि एकोप्याचे वातावरण मला माझ्या माहेरी मिळाले, तसेच जिव्हाळ्याचे, प्रोत्साहन देणारे, साथ देणारे वातावरण मला लग्नानंतर माझ्या सासरीही मिळाले. या दोन्हीही कुटुंबांकडून मिळालेले संस्कार, पाठबळ आणि प्रोत्साहन हेच माझ्या आजपर्यंतच्या प्रवासाचा मजबूत पाया ठरलेला आहे कोमल.
0: नक्कीच. आणि मॅडम, तो काळ आता आपण पाहतो, मुली सरास शिकतात किंवा मुलींच्या शिक्षणाला आता प्रतिबंध लावला जात नाही, पण तेव्हा होतं. तर अशा काही अडचणी आल्या का एक मुलगी म्हणून शिक्षणाच्या बाबतीत?
1: मुलगी म्हणून शिक्षणाच्या बाबतीत अडचणी जरी आल्या तरी सुद्धा त्या अडचणी मी कधी मानल्या नाही. त्या अडचणी ही संधी म्हणूनच पुढे मी वाटचाल करत राहिले. त्याच्यामुळे कदाचित आज मी ही सर्व दोन्ही दगडीवरची जी कामं आहेत ती करू शकते.
0: आणि मॅडम कसं असतं ना, आपण जेव्हा लहान असतो ना तेव्हा काहीतरी मनात स्वप्न असतं की मला ह्याच व्यक्तीसारखं व्हायचं आहे किंवा मला असंच आता करायचं आहे, तर लहानपणीचं काय स्वप्न होतं करिअर बाबत?
1: हा खूपच माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे कोमल. लहानपणी ना माझे असे स्वप्न होतं की मी डॉक्टर व्हावं.
0: अरे
1: मोठं झाल्यानंतर मी डॉक्टर होण्याचं माझं खूप मोठं स्वप्न होतं की समाजातील लोकांची सेवा करावी, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आणावेत ही माझी खूप मनापासून इच्छा होती. मात्र वडिलांच्या अकाली निधनानंतर मला काही माझ्या कुटुंबाची परिस्थिती बदलली आणि या परिस्थितीमुळे डॉक्टर होण्याचे स्वप्न माझे पूर्ण होऊ शकले नाही. पण मी त्या प्रसंगाला अपयश म्हणून कधीच पाहिले नाही हे पण लक्षात घे. आयुष्याने मला एक वेगळी दिशा दिली आणि ही जी शिक्षण क्षेत्राशी निवड केलेली दिशा आहे ना, ही दिशा मला आज शिक्षक आणि समुपदेशक बनवून ठेवलेलं आहे या दिशेनेच. आणि आज मला असे वाटते की डॉक्टर जसं शरीरावर उपचार करतो ना, तसेच शिक्षक देखील विद्यार्थ्याच्या मनाला, विचारांना, त्याच्या भविष्याला योग्य दिशा देण्याचं काम करतात. त्यामुळे माझे डॉक्टर होण्याचे स्वप्न जरी पूर्ण झाले नाही तरी समाजसेवा करण्याची माझी भावना शिक्षक आणि समुपदेशक या भूमिकेतून आजही तितक्याच समाधानाने मी पूर्ण करत आहे याचा मला खूप आनंद आहे.
0: नक्कीच नक्कीच. आणि मॅडम खरं म्हणजे जरी तुम्ही डॉक्टर हो तुम्हाला होता आलं नाही काही कारणांमुळे, पण तुमच्यामुळे आज अनेक डॉक्टर घडत असतील, तुमचे विद्यार्थी अनेक डॉक्टर होत असतील, ही सगळ्यात मोठी पावती आहे एका शिक्षिकेसाठी.
1: हो नक्कीच.
0: मॅडम खरं म्हणजे तुम्ही शिक्षिका आधी झालात, मग काउन्सिलर तुम्ही आहात, समुपदेशन तुम्ही करता, मग कोणता क्षण होता कधी असं वाटलं की शिक्षिका म्हणून काम करता करता काउन्सिलर होणं गरजेचं आहे, समुपदेशन देणं गरजेचं आहे?
1: माझ्यासमोर की नाही दररोज ह्युमन प्रोडक्ट आहेत हे लक्षात घेतो. म्हणजे मी दररोज वर्गात जाताना 50-60 विद्यार्थी माझ्यासमोर बसलेले असतात आणि एवढी बायोडायव्हर्सिटी असताना प्रत्येकाची भावभावना वेगवेगळे. मग हे समजून घेण्यासाठी मला असं वाटलं की नाही आपण सायकोलॉजी विषय जर घेतला तो समजून घेतला तो अभ्यासला तर आपल्याला विद्यार्थ्यांची मने अधिक चांगल्या प्रकारे कळतील. याकरता मी खरं या विषयामध्ये खूप इंटरेस्ट डेव्हलप केला आणि म्हणजे पूर्णही केलं ते एज्युकेशन.
0: मॅडम खरं म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही शिक्षिका आहात मग काउन्सिलर आहात असं म्हणायला हरकत नाही, पण सगळ्यात पहिले तुम्ही एक स्त्री आहात आणि स्त्रीचं मन आधीच खूप प्रेमळ असतं, ती कधी कोणाला ओरडू शकत नाही, ती सगळ्यांना सांभाळून घेते. आणि शिक्षिका ही काहीशी तशीच असते की विद्यार्थ्यांना सांभाळून घेणं, समजावून सांगणं हे ती करत असते. तर एक शिक्षिका म्हणून आत्तापर्यंत, म्हणजे जेव्हापासून तुम्ही शिक्षिका ही पदवी घेतलीत तर आत्तापर्यंत कसा प्रवास झाला, कुठे कुठे नोकरी केलीत?
1: आत्ता मी 2007 पासून भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलमध्ये शिक्षक या पदावर कार्यरत आहे. त्या अगोदर मी भरपूर नॉन ग्रँट स्कूलमध्ये, त्यानंतर नॉन ग्रँट कॉलेजमध्ये सर्व्हिस केलेली आहे, त्यानंतर प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमध्ये सर्व्हिस केलेली आहे. पण हा जो काही कालावधी आहे 2007 पासून तर आजतागायत हा खूप मोठा सेवेचा कालावधी आहे की तो अहमदनगर एज्युकेशन सोसायटीतील भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलमध्ये मी कार्यरत आहे. आणि आज शिक्षक म्हणून माझ्या प्रवासाकडे मी केवळ एक नोकरी म्हणून बघत नाही आहे कोमल, लक्षात घे, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची एक सुंदर संधी म्हणून मी याकडे बघते. कारण ही मला एक निसर्गाने दिलेली एक सुंदर संधी आहे की त्यामुळे मी या दृष्टिकोनातून या विद्यार्थ्यांकडे नेहमीच बघते. तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक वेगळी क्षमता असते असा माझा तर ठाम विश्वास आहे. मला शिक्षक म्हणून माझे काम केवळ विषय शिकवणे नसून त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास कसा वाढेल, त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये असे कोणते मूल्य रुजवू शकते, त्याचा सर्वांगीण विकास माझ्याकडून कसा होईल, हा प्रयत्न माझा नेहमीच या विद्यार्थ्यांच्या बाबतीत असतो. कारण अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय की शिक्षक या प्रवासात मला अनेक व्यक्तींकडून खूप प्रेरणा मिळाली आहे. आता विशेषतः सांगायचं तर अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या आमच्या प्रमुख कार्यवाह आदरणीय श्रीमती छायाताई फिरोदिया मॅडम या माझ्यासाठीच नव्हे तर आम्हा सर्व शिक्षकांसाठी खूपच प्रेरणास्थान आहेत हे लक्षात घे. विद्यार्थ्यांप्रती त्यांची जी संवेदनशीलता आहे, शिक्षणाविषयीची त्यांची जी तळमळ आहे, त्यानंतर मूल्याधिष्ठित नेतृत्व जे आहे त्यांचं आणि समाजाप्रती असलेली त्यांची जी काही बांधिलकी आहे, हे गुण जे आहेत ना मॅडममध्ये, हे गुण मला सातत्याने खूप काही नवीन नवीन शिकण्याची प्रेरणा देतात हे लक्षात घे. त्यामुळे विद्यालयात आम्ही सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतो आणि त्याच वर्गामध्ये तो विद्यार्थी कसा केंद्रस्थानी राहील, सकारात्मकतेने वागेल, असं वातावरण नेहमी वर्गामध्ये आमच्या असतं. आणि जेव्हा हे विद्यार्थी खूप मोठे होतात, आत्मविश्वासाने पुढे जाताना दिसतात, तेव्हा या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे ना, ही खरी आमच्या प्रयत्नांची काय आहे, पावती आहे. आणि हे समाधान आम्हाला खूप, म्हणजे खूप, अगदी ते तुम्ही मोजूच शकणार नाही ते समाधान, इतकं मोठं असतं. आणि त्यामुळे मी शिक्षक म्हणून करत असलेला प्रवास माझ्यासाठी सतत शिकण्याचा, स्वतःला समृद्ध करण्याचा आणि विद्यार्थ्यांसोबत वाढत राहण्याचा आनंददायी प्रवास आहे असे मला वाटते.
0: आणि अजून एक असं की शिक्षक जो असतो तो देखील नेहमी एक विद्यार्थी असतो, कारण नवीन बदल शिक्षण क्षेत्रात होत असतात, त्यामुळे नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतात शिक्षकांना. त्यामुळे तो देखील लाईफ टाईम साठी एक विद्यार्थी राहत असतो. आणि मॅडम, खरं म्हणजे पूर्वीचं शिक्षण पद्धती किंवा आत्ताची शिक्षण पद्धती यामध्ये खूप बदल होत गेलेले आहेत, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: आता बदल काळानुसार होतातच, जनरेशननुसार बदल होतात, वर्षोनी वर्ष बदल होतात. आत्ताचा सगळं काही युग जे आहे ते डिजिटल युग आहे आणि ह्या डिजिटल युगामध्ये शिक्षक म्हणून आम्हाला अडचणी असं म्हणता येणार नाही, पण शिक्षक म्हणून काम करताना अनेक आव्हाने नक्कीच असतात आमच्यासमोर. आता प्रत्येक विद्यार्थ्यांची शिकण्याची गती वेगळी आहे, लक्षात घे, क्षमता वेगळी आहे आणि त्याच्या घरची पार्श्वभूमी देखील वेगळी असते आणि यामुळे प्रत्येकापर्यंत तेवढ्याच प्रभावीपणे पोहोचणे हे खूप कठीण आव्हान आहे आमच्यासाठी. कारण हे सगळं बॅकग्राऊंड, त्याच्या क्षमता, ह्या सगळं काही वेगळं असल्यामुळे प्रत्येकापर्यंत आम्ही 100% जाऊन पोहोचू शकेलच, पोहोचण्याचा निश्चितच प्रयत्न करतो, पण हे खूप मोठं चॅलेंज आहे आमच्यासाठी. त्याच्यानंतर आज विद्यार्थ्यांवर अभ्यासाबरोबरच ताण आहे, स्ट्रेस लेवल खूप आहे, कॉम्पिटिशन खूप आहे, स्पर्धा परीक्षा पण खूप आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलसारख्या डिजिटल माध्यमांचा प्रभाव खूप वाढलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात कमी, पण म्हणजे याचा अर्थ सगळ्यात पहिले त्यांचं लक्ष केंद्रित करावं लागतं अभ्यासावर आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास भरावा लागतो, त्यांची पॉझिटिव्हिटी वाढवावी लागते. आणि पॉझिटिव्हिटी नुसती वाढवून नाही तर त्या पॉझिटिव्हिटीचा त्यांना सराव करावा लागतो, सवय करून द्यावी लागते आणि ही गुंतवणूकच त्यांच्यासाठी चांगला रिझल्ट मिळवून देते किंवा यशापर्यंत नेऊन पोहोचवते. हे पण खूप मोठं आव्हान आहे आजच्या काळामध्ये. त्यानंतर पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये एक प्रॉपर कम्युनिकेशनची लेवल असली पाहिजे. ती जर प्रॉपर असेल, बॅलन्स असेल, तर तो विद्यार्थी म्हणजे सगळ्या बाजूने काय होतो, बहरतो. विद्यार्थी म्हणून शिक्षकांकडूनही, त्या पालकांचा तो पाल्य आहे त्यामुळे त्यांच्याकडूनही बहरतो, म्हणजे सर्व बाजूने त्याला एक आधार वाटतो, सपोर्ट वाटतो, म्हणजे हे पण खूप मोठं चॅलेंज आहे. हे जरी सगळे आव्हान असले तरी प्रत्येक आव्हान हे शिकायला आणि अधिक अधिक आम्हाला शिकण्यासाठी सुद्धा काय आहे, आम्हाला सक्षम शिक्षक म्हणून आमच्या स्किल्स डेव्हलप होण्यासाठी हे सगळे आव्हानं आम्हाला खूप शिकायला मदत करतात. म्हणजे जरी सगळा बदल असला ना तरी आम्ही याच्याकडे एक चॅलेंज म्हणूनच बघतो.
0: मॅडम, खरं म्हणजे शिक्षक म्हणून तुम्ही सांगितलं की काय अडचणी किंवा काय आव्हानं येतात, पण एक स्त्री म्हणून काय अडचणी येतात? कारण स्त्री एक अशी असते जिला घर हँडल करायचं असतं, बाहेरचे कामं असतात आणि त्यात तुम्ही तर असे वेगवेगळे पैलू घेऊन चालता आहात समाजामध्ये. त्याच्यात इकडची फॅमिली आली, इकडची फॅमिली आली, दोन्ही फॅमिल्या सांभाळायच्या, मुलं असतील आणि बाकीचेही कामं असतील, तर हे सगळं कसं मॅनेज करतात, काय अडचणी येतात?
1: आता स्त्री म्हटलं की स्त्रीला आयुष्यात सर्व जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात, बरोबर आहे की नाही? आता ह्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असताना आता सकाळी उठल्यापासून, कोणतीही स्त्री असू द्या, ही स्त्री वेगवेगळ्या रोलमधून दिवसभरातून भूमिका प्ले करत असते, बरोबर आहे? सकाळी ती आई असेल, शाळेत गेल्यावर शिक्षिका असेल, ऑफिसमध्ये बसल्यावर ती काउन्सिलर असेल, त्याच्यानंतर पत्नी असेल ती, सून पण असेल, लक्षात येत आहे. म्हणजे ह्या वेगवेगळ्या सगळ्या भूमिका ज्या आहेत ना, ह्या सगळ्या भूमिका ती निभावत असताना, म्हणजे संध्याकाळ झाल्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला की नाही मल्टी टास्किंग स्पेशालिस्ट अशी पदवीच आपण द्यायला हवी, कारण सगळ्या दगडीवर ती हात ठेवते. हो की नाही? आई पणही निभावायचंय, सून पणही निभावायचंय, शिक्षक म्हणूनही जायचंय तिला. म्हणजे सर्वच लेवलवर तिला काय करायचं आहे, तिच्या भूमिका दररोज दर्शवायच्या आहेत. आणि मग पण हे करत असताना अडचणी म्हणून जर तुम्ही बघितलं तर ते काही होऊ शकणार नाही. अडचणी म्हणून त्याच्याकडे बघायचंच नाही. तर ही भूमिका पार पाडत असताना तुम्हाला वेळेचं नियोजन करावं लागेल, प्रॉपर टाइम मॅनेजमेंट असायला हवी, तुमच्या कुटुंबाचं सहकार्य तर निश्चित असणार तुम्हाला, त्याशिवाय तुम्ही हे सगळीकडे हात ठेवू शकत नाही. आणि पॉझिटिव्ह अप्रोच असेल ना तर तुम्ही यावर निश्चित मात करू शकता.
0: नक्कीच. आणि मॅडम, आता मी येते तुमच्या काउन्सलर, ही जी तुमची पदवी आहे किंवा काउन्सलर म्हणून तुम्ही जे काम करता, अजून एक तुमचं प्रोफेशन म्हणूयात आपण, तर काउन्सलर हा जो असतो तो कसा असावा असं तुम्हाला वाटतं, की कोणत्या गोष्टी काउन्सलरना समजून घ्यायला हव्यात?
1: ॲक्च्युली काउन्सलर हा एम्पथेटिक असणं फार गरजेचं आहे. एम्पथेटिक म्हणजे त्याच्याकडे, आता समोर माझ्याकडे एखादी केस आली आहे, त्याचे प्रॉब्लेम्स तो मला डिफाईन करतोय, सांगतोय सगळे, तर थोडा वेळ का होईना तो माझ्यासमोर बसलाय तोपर्यंत मी त्याच्या जागेवर जाऊन मला विचार करता आला पाहिजे. मी त्याच्या फेजमध्ये क्षणभर का होईना मला जाता आलं पाहिजे. तर मला त्याच्या जाणीवा ज्या आहेत, त्याच्या भावना ज्या आहेत, त्या खूप चांगल्या प्रकारे कळतील, आणि तरच मी त्याच्यावर काय करू शकेल, काम करू शकेल.
0: बरोबर. आणि मॅडम, खरं म्हणजे काउन्सिलिंग घ्यायला अनेक प्रकारचे वेगवेगळे लोक येतात, कधी लहान मुलं असतात, कारण लहान मुलांना पण आता आपण पाहिलं तर त्यांना ही सायकोलॉजीची किंवा काउन्सिलिंगची गरज असते कधी कधी. जसं तुम्ही सांगितलं की शिक्षक म्हणून मला कुठेतरी असं वाटलं की मुलांचे मन समजून घेणं गरजेचं आहे, किंवा कधी कधी खूप वयोवृद्ध असतात, कधी कधी युवक तर विचारूच नका, आता सध्या खूप जास्त डिप्रेशनमध्ये असतात, तर हे सगळे डिप्रेशनमध्ये असण्याचे किंवा यांना काउन्सिलिंगची गरज पडते, तर याची कारणं काय असतात त्यांच्या डिप्रेशन?
1: आता कारण नंबर ऑफ रिझन्स आहे त्याला, म्हणजे तुम्ही एक कारण आहे असं नाही सांगू शकत. कौटुंबिक वातावरण सुद्धा असू शकेल, त्याच्यानंतर त्याचा पियर ग्रुप कसा आहे हे पण कारण असू शकेल, तो कोणत्या इन्सिडन्सला त्याला हा त्रास सुरू झालेला आहे, म्हणजे त्याचं त्यावेळेसची इमोशन काय होती, त्याला काय वाटतं, हे फार महत्त्वाचं आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कधी कधी मार्क खूप पडले तरी त्रास होतो, खूप कमी पडले तरी त्रास होतो. म्हणजे ह्या इमोशन्स ज्या आहेत ना, ह्या समजून घेण्याकरिता प्रत्येक मुलाला, प्रत्येक व्यक्तीला वाटतं मला ऐकून घेणारं कोणीतरी पाहिजे, की जेणेकरून माझं बरोबर चाललंय, मी चुकलोय, मला हे सांगणारं माझ्या जवळचं कोणीतरी पाहिजे. आणि मग अशा वेळेस मग विद्यार्थी असतील, छोटे किंवा पालकही मुलांना घेऊन येतात, विद्यार्थी पण स्वतःहून ॲप्रोच होतात की त्यांना वाटतं मला बोलायचं आहे, मला माझे जे प्रश्न आहे ते घरी ऐकून घेतले जात नाही तर मला जाऊन सांगायचे, मला त्याच्यावर लवकरात लवकर रिलीफ मिळाला पाहिजे. याकरता मुलं हल्ली खूप अगदी स्वतःच्या मानसिकतेबद्दल सजग झालेले, आणि हे असणं पण गरजेचं आहे, तेवढी जागृती निर्माण होणं पण गरजेचं आहे. की आपल्याला, आपण फिजिकली फिट राहण्याचा नेहमीच प्रयत्न करतो, पण आपण मेंटली पण तेवढीच फिट असणं गरजेचं आहे. त्यामुळं हल्लीची तरुण वर्ग जो आहे हा खरोखर, मला या बाबतीत त्यांचं कौतुक वाटतं की घरी कोणी ऐकून नाही घेतलं तर ते सायकोलॉजिस्टला भेटतात, ते येऊन चर्चा करतात, त्यांना चर्चा करावीशी वाटते, कुठेतरी ते प्रश्नाला जागा निर्माण करून देतात.
0: हे खूप महत्वाचं आहे, कारण आजकाल काय झालं, आई वडील दोघे हे जॉबला आहेत,
1: बरोबर,
0: घरात कोणी नाहीये, सहारा एक आहे तो मोबाईल, आणि त्यामुळे जास्त प्रश्न निर्माण होत आहेत, तर ते तुमच्या सारख्यांकडे येतात आणि तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता, हेच खूप महत्वाचं आहे. मॅडम, जर एखादा व्यक्ती तुमच्याकडे काउन्सिलिंगसाठी आला तर प्रोसेस कशी असते ही सगळी?
1: ॲक्च्युली प्रोसेस म्हणजे तो फोन करून येणं तर गरजेचंच आहे. माझा एक फॉर्म असतो, तो फॉर्म तो भरून देतो, म्हणजे त्याचे काय सिम्पटम्स आहेत, किती महिन्यापासून आहे, त्या पद्धतीने तो एक साधारणत एक हिस्ट्री त्याची जी आहे ती हिस्ट्री अगोदर आपल्याला सेंड करतो. त्यानंतर मग अपॉइंटमेंट घेईल की मॅडम केव्हा येऊ. मग आल्यानंतर साधारणत क्लायंटने पण जे प्रॉब्लेम आहे ते तो 100% ओपन होईलच असं नसतं. तेवढं रिलायबल लगेचच त्याला तो सायकोलॉजिस्ट वाटत नाही. तो क्लायंट वेळ घेतो, मग एक तास घेईल, दोन तास घेईल, पण जोपर्यंत त्याचं समाधान होत नाही की समोरचा आपण ज्यांच्याकडे बोलायला आलो आहे ते तेवढे रिलायबल आहे आपल्यासाठी, तोपर्यंत तो तेवढा वेळ घेईल. त्यानंतर मग तो हळूहळू ओपन होईल, त्यानंतर तो एक एक त्याचे प्रश्न मांडत राहील, आणि मग काही त्याला थेरपीची गरज असेल तर मग थेरपी सुचवली जाईल, काही टेस्टची गरज असेल तर मग टेस्ट सुचवल्या जातील, नाही तर मेडिकेशनची गरज असेल तर मी पुढे सायकॅट्रिस्टकडे मग त्यांना फॉरवर्ड करते.
0: मॅडम, साधारण किती व्हिजिटनंतर आपला जो पेशंट असतो तो बरा होऊ शकतो?
1: किती व्हिजिटनंतर आपला पेशंट बरा होऊ शकतो असं म्हणण्यापेक्षा त्याला गरज कसली आहे, म्हणजे थेरपीची गरज आहे, त्याला मेडिसिनची गरज आहे का, काही टेस्ट करण्याची गरज आहे, हे डायग्नोसिस होणं पहिले गरजेचं आहे. हे झाल्याशिवाय आपण त्याला म्हणजे लगेच बरा होईल असं नाही सांगू शकत.
0: मॅडम, खरं म्हणजे तुम्ही जास्त काम विद्यार्थ्यांसोबत करता, कारण तुम्ही 8 तास शाळेत शिकवत असता, आणि जर त्या विद्यार्थ्याला काउन्सिलिंगची गरज असते ती काउन्सिलिंग पण तुम्ही करता. तर आजचा जो विद्यार्थी आहे त्याच्या मनावर कोणकोणत्या गोष्टी परिणाम करतात?
1: विद्यार्थ्याच्या मनावर परिणाम करणारे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मोबाईल आहे. मोबाईल हा पालकांपासून पण त्या विद्यार्थ्याला दूर करतोय, शिक्षणापासून तर दूर करतोच आहे पण पालकांपासून पण दूर करतोय. म्हणजे सोशल मीडियाचा वापर किती करायचा, आपण त्या टी व्हीचाही वापर किती करायचा, मोबाईलचाही वापर किती करायचा, त्याच्यावर काही नियम केले पाहिजे. प्रत्येक कुटुंबाने नियम केले पाहिजे, पालकांनी नियम केले पाहिजे. मी असं म्हणत नाही की मोबाईल वापरूच नका, त्याचा वापर केला नाही तर तो म्हणजे तेवढा तो त्याला नॉलेज नाही असं पण म्हणतील की त्याला काहीच येत नाही, पण तो गरजेचा पण आहे, आजच्या काळाची गरज आहे. पण त्याला किती हातात घेतलं पाहिजे, जितका वेळ हातात घेतलं त्याच्या दुप्पट वेळ तो हातात पुस्तक घेतो का हे पालकांनी चेक केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? कारण सगळ्यात जास्त मुलं त्या मोबाईलमध्ये असणारे शॉर्ट्स रील्स याला खूप म्हणजे इतके त्याचा इम्पॅक्ट आहे त्यांच्यावर, खूप इन्फ्लुएन्स आहे त्यांच्यावर, त्याच्यामुळे मोबाईलपासून दूर राहिलं पाहिजे.
0: म्हणजे मोबाईल चांगलाही आहे वाईटही आहे, आपण घेतो काय किंवा आपण कशा प्रकारे युज करतो हे महत्वाचं आहे. आणि मॅडम, सध्या ना पॅरेंट्स जे आहेत ना त्यांचा खूप काही वेगळाच अट्टहास असतो की प्रत्येक विद्यार्थ्यांना 100%, 98% पाडावेतच. आणि बऱ्याचदा काय होतं, विद्यार्थी हा वेगवेगळ्या क्षेत्रात हुशार असतो, सगळेच विद्यार्थी डॉक्टर होणार नाहीत, सगळेच विद्यार्थी शिक्षक होणार नाहीत, तर हा पालकांचा अट्टहास योग्य आहे का?
1: आता कसं आहे माहिती का, तुम्ही मुलाला स्कोर ओरिएंटेड बनवता का, या समाजात त्याने कसं वागावं बोलावं तसं बनवता, दोन्ही पण हे पॅरेंटचे विष आहेत. म्हणजे पालकांनी ते ठरवलं पाहिजे की स्कोर ओरिएंटेड जरी असला तो तरी तो समाजातही चांगला वावरू शकतो, त्याला बॅलन्स जमतंय, दोन्ही जमतंय, हे पण लक्षात घ्या. पण काही विद्यार्थी फक्त अभ्यासातच हुशार असतात, मग समाजातही कसं वागायचं तेही कळत नाही, किंवा काही इतके अगदी फ्री बर्ड असतात की अभ्यासात इंटरेस्टच घेत नाही. थोडा बॅलन्स ठेवला पाहिजे दोन्हीकडे. त्यांनी म्हणजे इकडे पण त्यांना समाजात वावरत असताना काही अडचणी यायला नको ही काळजी पालकांनी घेतली पाहिजे. आणि मार्कांचा अट्टहास नको, ते खूप मोठं बर्डन आहे मुलांना. जे पडले ओके ठीक आहे, यापेक्षा अजून तुझी क्षमता आहे, तू पाडू शकतो, असं तुम्ही बोला, त्याला एक प्रकारे मॉरल सपोर्ट द्या, मोटिवेट करा. आणि हे पडले, हे आवडले मला मार्क तुझे, आता यानंतर तुझ्या क्षमता जास्त आहे ना, तू अजून पाडू शकतो, तू प्रयत्न कर फक्त. असा संवाद होणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर अगोदरच बर्डन दिलं तर वाकून जातो मुलगा, विद्यार्थी आहे ना, तो वाकून जातो. म्हणजे त्याला पालकांना त्याच्या भावनांशी काही घेणं नाही, फक्त मार्कांशी घेणं आहे, असं होतो अर्थ त्याचा.
0: आणि मॅडम, पेरेंट्स कंपॅरिझन पण खूप करतात विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांमध्ये, आणि त्यामुळे पेरेंट्सचीच म्हणजे मुलांपेक्षा पेरेंट्सच चाललेलं असतं की माझा मुलगा पुढे की तुझा मुलगा पुढे. तर हे देखील अयोग्यच आहे समाजासाठी आणि विद्यार्थ्यासाठी, कारण मग विद्यार्थी हे शिकायला लागतो. तर याबद्दल काय बोलाल?
1: काय होतं माहितीये का, कम्पॅरिझन पालकांना असं वाटतं की कम्पॅरिझन केलं की मग त्याला कळेल की कॉम्पिटिशनमध्ये हे पण मुलं आहेत, त्यांना जर एवढे पडू शकतात तर मग तुला पण पडले पाहिजे. हे असं तुलना ही या करता करता की त्यांना कॉम्पिटिशन कळावी. पण सगळ्याच मुलांना तुलना कळते असं नाहीये ना. काही ते निगेटिव्हली घेतात आणि त्याच्यातून ते स्वतःला हार्म करून ठेवतात, नुकसान करून ठेवतात. जे येतं ते पण येत नाही त्यांना. आई मला समजूनच घेत नाही, सारखीच काय करते, तुलना करते, याला जास्त पडले, तुझ्या मित्राचं असं आहे, तुझ्या मित्राचं तसं आहे, असं न करता आपल्या मुलाच्या क्षमता ओळखा पहिले. त्याला कोणत्या गोष्टीमध्ये अधिक इंटरेस्ट आहे. ज्याला मार्क चांगले पडतात त्याचा इंटरेस्ट तिथे असेल, याचा इंटरेस्ट वेगळा असेल.
0: बरोबर,
1: हो की नाही? मग तुम्ही त्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्याला प्रोत्साहन द्या तुम्ही. त्याची ती जमेची बाजू आहे, त्याला ते आवडतंय, तिथे अधिक प्रोत्साहन द्या. त्याच्यामध्ये त्या विषयामध्ये किंवा त्या आवडीमध्ये त्याला टॉप लेव्हलला न्या. असं होऊ शकतं ना.
0: म्हणजे आपण विचार करणं गरजेचं आहे,
1: आपण विचार
0: मुलाकडे लक्ष देणं त्यातले त्यात जास्त गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला कळेल की तो कशामध्ये काय करू शकतो आणि त्याची कॅपेबिलिटी आपण ओळखणं खूप
1: ओळखणं गरजेचं आहे. आणि कसं माहिती का कोमल, हल्ली पालक म्हणजे खूप कमी वेळ अवेलेबल आहे ग मुलांना. म्हणजे ते मुलं वाढताय ना, ते सोशल मीडियाच्या आधारावरच वाढताय. म्हणजे आई बाबा आम्ही येतो जॉबलाच जाऊन, तू घरी टीव्ही बघत बस, तू हे करत बस. अरे कुणाच्या भरोश्यावर ठेवताय?
0: सहवास कमी
1: झालाय. मग ते त्या लेकराला तरी काय कळतंय, तो टीव्ही बघतोय, टीव्ही बघतोय, हलणारे डोलणारे चित्र बघतोय तो, आणि स्वतःची करमणूक करून घेतोय.
0: अयोग्य काय आणि योग्य काय हे सांगायलाच कोणी नाहीये.
1: आणि ही निवड करण्याचं त्याचं वय पण नाहीये ना. त्याचं वय नाहीये, त्याच्या अगोदरच त्याच्यावर काय हे सोशल मीडियाचा प्रभाव आहे. त्याच्यामुळे पालकांनी खूप जाणीवपूर्वक ह्या गोष्टींकडे लक्ष घालावं की आपण बाहेर नोकरीसाठी पडतोय हे बरोबर आहे, आज काळाची गरज पण आहे, पैसा पण कमवणं गरजेचंच आहे, पण मुलगा कुठे आहे, कुणाच्या संपर्कात आहे, किती वेळ आहे, तो टीव्ही किती वेळ बघणार आहे, नंतर तो काय करणार आहे, त्याला शेअरिंगला आहे का घरात कोणी, त्याला बोलावंसं वाटलं, तो कुठे बोलणार, कुठे सांगणार, ह्या गोष्टींचाही विचार करणं गरजेचं आहे.
0: बरोबर. आणि मॅडम, बऱ्यापैकी मुलं जे आहेत ना शिक्षकांवर अवलंबून आहेत असं मला वाटायला लागलं, कारण 8 तास ते शिक्षकांच्या सहवासात राहतात आणि बऱ्यापैकी शिक्षक त्यांच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न करतात. आणि मॅडम, खरं म्हणजे मी पुन्हा तुमच्या विषयांकडे येते, तुमचा विज्ञान आणि गणित हा विषय आहे आणि याची सगळ्यात जास्त भीती मुलांना वाटते. तर मग कसं तुम्ही शिकवता आणि कसं त्यांना काही मजेशीर शिकवता जेणेकरून ते घेतात?
1: आता आम्हाला बीएड करतानाच अशा काही पद्धती शिकवलेल्या आहे की सोप्याकडून अवघडाकडे जा. त्यामुळं गणितासारखी जी काही जो काही विषय आहे तो पहिले सोपे घेतले की नंतर मुलं ॲटोमॅटिकली अवघड उदाहरणं सोडवायला तयार होतात. विज्ञानसारखा विषय तो म्हणजे ॲक्च्युली अवतीभोवती सगळीकडे विज्ञानच आहे. आणि का शिकलो की कारण जर समजून घ्यायचं झालं तर विज्ञानच आहे त्याच्यामुळे. आणि मला मानसशास्त्र या विषयाचा पण विज्ञान शिकवत असताना खूप उपयोग होतो. त्यामुळे मुलं आनंदाने शिकतात असं, म्हणजे बर्डन घेऊन गणित आणि विज्ञान विषय काही शिकत नाहीत असं मला तरी वाटतं.
0: मॅडम, एक शिक्षिका म्हणून किंवा एक काउन्सिलर म्हणून तुमच्यासाठी अभिमानाचा क्षण कोणता असतो?
1: एक शिक्षक आणि काउन्सिलर म्हणून, आता मी पहिले शिक्षक म्हणून सांगते की माझा विद्यार्थी माझ्या डोळ्यासमोर जो मोठा होत असलेला मी बघितलाय आणि माझ्यासमोरच अगदी टॉप लेव्हललाही गेलेला मी बघितलाय आणि तो शाळेत येऊन ज्यावेळेस मॅडम मला ओळखलं का असं विचारतो त्यावेळेस त्यावेळेस मला त्याचं नाव पण आठवणार नाही, कारण तो शरीराने वाढलेला आहे, इतका चेहऱ्यामध्ये बदल झालेला आहे. पण तो ज्यावेळेस म्हणतो मॅडम मला ओळखलं का, त्यावेळेस म्हणजे इतकी समाधानाची भावना असते मनामध्ये की अरे हा एवढा मोठा झाला तरी तो मला म्हणतोय मॅडम मला ओळखलं का, ही मला माझ्यासाठी खूप खूप मोठी म्हणजे माझ्या शिक्षक या पदाची पावती, कामाची पावती आहे मला असं वाटतं. आणि दुसरं काउन्सिलर, आता खूप क्रिटिकल केसेस माझ्याकडे आत्तापर्यंत आलेल्या आहेत आणि ते जेव्हा येतात आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन निश्चितच मी कॅप्चर केलेले असतात. आणि ज्यावेळेस त्यांची जी काही फेज आहे त्या फेजमधून ते बाहेर पडतात, ते बाहेर पडल्यानंतरच्या एक्सप्रेशन या दोन्हीही माझ्याकडे माझ्या या डोळ्यांच्या कॅमेऱ्यामध्ये मी बंद करून ठेवत असते आणि त्या मला सांगतात की नाही आता हा खूप ओके झालेला आहे, म्हणजे डिप्रेस मूड जो होता आता तो खूप हॅपी मूडवर आलेला आहे. म्हणजे ह्या दोन्हीही गोष्टी मला खरोखर खूप म्हणजे माझ्या कामाचं सॅटिस्फॅक्शन देऊन जातात. म्हणजे मला असं वाटतं की खरोखर आज आपण समाजामध्ये एक छोटा का होईना खारीचा वाटा आपण उचलू शकतोय आणि याचा मला निश्चित अभिमान होतो.
0: नक्कीच नक्कीच, की एक शिक्षक म्हणून आपला विद्यार्थी पुढे जातोय ही गोष्ट, आणि एक काउन्सलर म्हणून माझा पेशंट एकदम बरा होतोय आणि पूर्वीसारखं जगायला लागतोय, आनंदी आहे, त्याची लाईफ एन्जॉय करतोय. खरंच मॅडम ह्या दोन्हीही गोष्टी खूप छान आहेत. आणि जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की डॉक्टर होता नाही आलं, पण या दोन गोष्टी तुम्ही इतक्या छान प्रकारे सांभाळत आहेत की डॉक्टर काउन्सलर म्हणजे डॉक्टर मनाचा तुम्ही आजार नीट करताय आणि मुलांना घडवतायत, अशा दोन गोष्टी घेऊन तुम्ही पुढे चालताय. तर डॉक्टर जर झाला असतात फक्त एकच गोष्ट काहीतरी केली असते, पण आता दोन गोष्टी करता आहात असं तर खरंच आम्हाला पण अभिमान वाटतं. पण मॅडम या सगळ्यात येतं सगळ्यात महत्वाचं असतं ती म्हणजे फॅमिली, घर. तर ते कसं मॅनेज करता?
1: आता फॅमिली आणि नोकरी हे मॅनेज करणं म्हणजे तारेवरची कसरत असते, पण माझ्या मते असं वाटतं की नोकरी आणि घर सांभाळत असताना ही काही माझ्या एकटीची जबाबदारी किंवा त्या एकट्या व्यक्तीची जबाबदारी नसून ती संपूर्ण कुटुंबाची सामूहिक जबाबदारी असते. हे लक्षात घे, दोन्ही जर मॅनेज करायचं असेल तर ती काय होते, मग सामूहिक जबाबदारी होते. आता माझ्या कुटुंबामध्ये ह्या सगळ्या म्हणजे सगळ्यांचं तेवढं सहकार्य असल्यामुळेच मी ह्या दोन्ही ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने पार पाडू शकते. नोकरी आणि घर यांचं मॅनेजमेंट करताना मग माझे पती, माझी मुलं, तसेच माझ्या सासूबाई यांचं मला वेळोवेळी खूप मोलाचं मार्गदर्शन होतं, सहकार्य मिळत असतं आणि म्हणूनच मी दोन्ही ठिकाणी काय खूप आनंदाने काम करते हे पण लक्षात घे. मला नेहमी असं वाटतं की नोकरी आणि घर यामध्ये आपण काही स्पर्धा करू नये. नोकरी नोकरीच्या जागी आहे, घर घराच्या जागी आहे. म्हणजे नोकरीच्या ठिकाणी तुम्ही घर नेऊ शकत नाही आणि घराच्या ठिकाणी नोकरीला आणू शकत नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये स्पर्धा करूच नाही, तर त्यांच्यामध्ये नेहमी बॅलन्स ठेवला पाहिजे. तो बॅलन्स ठेवला तर तुम्ही दोन्ही कडे चांगल्या पद्धतीने काम करू शकता. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मला मुद्दा वाटतो हा की तुम्हाला कुटुंबाचा सपोर्ट मिळतो. का मिळतो? तर तुम्ही परस्पर आदर ठेवता एकमेकांचा, तुम्ही संवाद आणि सहकार्याची भावना ठेवता एकमेकांना. आणि कोणतीही स्त्री असेल ना, तिला ह्या दोन्हीही क्षेत्रामध्ये काम करत असताना जर घरामध्ये व्यवस्थित आदर मिळत असेल, परस्पर संवाद होत असतील, त्यानंतर तिला सहकार्य मिळत असेल ना, ती खूप आनंदाने सगळीकडे म्हणजे जिंकून येऊ शकते.
0: नक्कीच नक्कीच मॅडम. खरं म्हणजे तुम्ही हे सगळं सांभाळताना किंवा हे सगळं काम करताना किंवा दोन्ही फॅमिलीला सगळं सांभाळताना एक महिला म्हणून किंवा असं साधारण आयुष्यात सगळ्यात मोठी अडचण कधी आली जिथं तुम्ही खचला होतात?
1: आता मोठी अडचण केव्हा आली असं आत्तापर्यंत तर अडचण नाही आली, फक्त मी सुरुवातीला अगदी मी 12वीला होते आणि 12वीला माझा निकाल लागल्याबरोबर वडील हार्ट अटॅकने एक्सपायर झाले. त्यावेळेस मला सगळीकडे अंधार वाटत होता की आणि माझं आणि माझ्या बाबांचं बॉन्डिंग खूप होतं. इतकं बॉन्डिंग होतं की आम्ही ॲडमिशन मेडिकलचं ॲडमिशन करायचं याबद्दल खूप चर्चा असायची आमची. पण तो काळाचा असा काही घात होता की त्यामध्ये बाबा एक्सपायर झाले,
2: त्यावेळेस मला अगदी इतकं खूप डोंगर कोसळल्यासारखं वाटलं की काय करणार. पण आईनी हिंमत नाही हारली. आईनी मला BSC ला ॲडमिशन घेऊन दिले. त्याच्यानंतर MSc केलं मी, BEd केलं. आणि या प्रवाहात शिक्षक या म्हणजे प्रवाहामध्ये माझा प्रवास सुरू झाला.
0: त्यांचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत असणार आहे आणि अजूनही आहे आणि पुढेही असणार आहे. त्यामुळेच तुम्ही एवढं छान

0: हे पा, तुम्ही नोकरीच्या ठिकाणी असताल, तुम्ही घरी असताल, तुम्ही समाजात वावरत असताल, तर स्त्री म्हणून तिला फक्त प्रत्येक ठिकाणी आदराची भावना, या आदराच्या भावनेने वागवणं फार गरजेचं आहे. ती किती शिकली आहे, स्त्रीलाच नाही तर तुमच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आदराने वागवलं तर नक्कीच तो व्यक्ती तुम्हाला शेवटी ही काय की तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळतं.
1: बरोबर.
0: तुम्ही आदर द्या, तुम्हाला म्हणजे तुम्हालाही तोच मिळेल आदर. त्यामुळे आदराची भावना फार असणं गरजेचं आहे. म्हणजे स्त्री ही दुय्यम आहे आणि मेल डॉमिनेटिंग आहे असं नसावं.
1: बरोबर. पण आत्ता सध्या समाजात या गोष्टी खूप घडत आहेत, तर या कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे आणि त्यासाठी महिलेने देखील स्वतःसाठी आवाज उठवणं खूप महत्वाचं आहे. तर आज यानिमित्त महिलांना काय सांगाल?
0: आता महिलांना सांगायचं तर माझ्या सगळ्या मैत्रिणी या महिला म्हणजे, आणि महिलांना मी एवढंच सांगू शकते की आज आपण या डिजिटल युगात जगतोय, वागतोय, मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, आणि खूप जबाबदाऱ्यांच्या गर्दीत आपण अनेकदा स्वतःलाच विसरतो.
1: बरोबर.
0: स्वतःकडे इतकं दुर्लक्ष करतो आपण. तर प्रत्येक महिलेने इतरांची काळजी घेतानाच स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यालाही तितकेच महत्त्व देणं गरजेचं आहे असे मला वाटते.
1: नक्कीच.
0: दररोज स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा. नवनवीन स्किल, काही कौशल्य शिकत राहा. तंत्रज्ञानाचा विवेकाने वापर करा. म्हणजे खूप अतिरेक पण करू नका. आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वात सातत्याने गुंतवणूक करत राहा. ती या काळाची गरज पण आहे. कारण आनंदी, आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम स्त्री हीच कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीचं खरं काय आहे, एक बळ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. याकरिता इतरांसाठी जगणं ही आपली संस्कृती आहे. म्हणजे भारतीय संस्कृती हेच सांगते. म्हणजे विवाहित स्त्री सगळे पहिले इतरांसाठीच जगतात. इतरांसाठी जगणं ही आपली संस्कृती सांगते. ही आपली संस्कृती जपताना, म्हणजे जपलीच पाहिजे ती, ही आपली संस्कृती जपताना स्वतःला जपत जगणं ही आजच्या काळाची गरज देखील आहे, हे स्त्रीने लक्षात घेतलं पाहिजे. हा खूप महत्वाचा संदेश मला आजच्या सगळ्या महिलांना द्यायचा आहे.
1: नक्कीच. आणि मॅडम, जेव्हा आपण स्वतः हॅपी असतो, आनंदी असतो, तेव्हा आपण समोरच्याला आनंदी ठेवू शकतो.
0: बरोबर.
1: त्यामुळे हे खूप महत्वाचं होतं आणि खूप छान तुम्ही सांगितलेलं आहे. आणि मॅडम, खरं म्हणजे आता येऊयात तुमच्याकडे, कारण जसं तुम्ही सांगता की स्वतःसाठी जगा, आता तुम्ही स्वतःसाठी काय करता हे बघूयात. तर आवडणाऱ्या गोष्टी काय काय आहेत?
0: मला आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे मला प्रवास आवडतो.
1: आत्तापर्यंत कुठे कुठे फिरलात?
0: आत्तापर्यंत भारतातील बरेच ठिकाणं झाले माझे. राजस्थान झालंय, काश्मीर झालंय, गोवा आहे, त्यानंतर इकडे केरळ झालंय. आत्ता कदाचित काही आठवणार पण नाही मला, पण भरपूर भटकून आलेले आहे मी. प्रवास खूप आवडतो, गाणे ऐकायला खूप आवडतात मला, प्रेरणादायी व्यक्तिमत्व वाचायला खूप आवडतात मला. त्यानंतर निसर्गाच्या सान्निध्यात भरपूर चालायला आवडतं मला. ह्या गोष्टी खूप आवडतात. त्यानंतर बागकामही आवडतं. म्हणजे ह्या गोष्टी, कुकिंग आवडतं पण नेहमीच आवडतं असं नाही, पण आवडतं. कुकिंग पण आवडतं वेळप्रसंगी. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आवडतात.
1: आणि मॅडम, जसं तुम्ही सांगितलं की वाचायला आवडतं, वाचायला आवडलं, वाचलं की लिखाण सुचतं, तर तुम्ही लेख देखील लिहिता, तर ते कसं सुचतं?
0: आत्तापर्यंत विद्यार्थ्यांकरताच लेख लिहिले गेले आणि ते सुद्धा मानसशास्त्र या विषयावरच लिहिलेले आहे मी. म्हणजे परीक्षेला जाण्या अगोदर विद्यार्थ्यांना भरपूर ताणतणाव असतो, तर ते कशा पद्धतीने हाताळले पाहिजे, पालकांनी देखील विद्यार्थ्यांनी देखील, त्यावर काही लेख लिहिले मी. त्यानंतर तुम्ही आनंदी स्वतःला कसं ठेवू शकता याकरिता देखील मी काही वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिलेले आहेत.
1: अरे वा मॅडम, आत्तापर्यंत काय कोणाकोणाला वाचलं?
0: प्रेरणादायी व्यक्तिमत्व का? अच्छा, तर त्यामध्ये सुधा मूर्ती आहेत. मला आनंद नाडकर्णी पण खूप आवडतात. म्हणजे त्यांचे सायकोलॉजीचे स्पीच बऱ्याचदा मी ऐकते आणि त्यांची पुस्तकं भरपूर वाचून झालेली आहे. आता वाचण्यात आलेली भरपूर अशी पुस्तकं आहेत की

0: प्रत्येक म्हणजे आता ज्ञानेश्वरी जरी वाचली तरी ज्ञानेश्वरून वरीमधून सुद्धा त्या काळामध्ये ज्ञानेश्वरांनी एवढ्या कमी वयामध्ये आता हे त्यांचं संचित होतं, त्यामुळे त्यांना हे सगळं परमेश्वराकडून आलेली सगळी प्रेरणा होती. पण इतकं काही शिकण्यासारखं आहे आपल्या भगवद्गीतेतूनही शिकण्यासारखं आहे. म्हणजे असं जे जे आवडतील पुस्तकं ते प्रत्येक मी वाचत गेले, जे आवडलं ते स्वतःमध्ये म्हणजे आत्मसात करण्याचा प्रयत्न करत गेले.
1: आवडते लेखक कोण आहेत?
0: आवडते लेखक सुधा मूर्ती पण आवडतात मला,
1: आणि
0: वपू काळे पण आवडतात.
1: अरे वा, वपू काळे म्हणजे त्यांचं लेखन म्हणजे विचारच नका. आणि मॅडम, जसं तुम्ही सांगितलं की जुनी गाणी ऐकायला आवडतात, तर आवडत्या गायिका?
0: आवडत्या गायिका मला लता मंगेशकरही आवडतात. त्यानंतर आशा भोसलेंचे सुद्धा काही ठराविक गाणे आहेत की ते, आणि असे जुनेच आवडतात असं नाही, नवीन गाण्यांना सुद्धा मी भरपूर मनापासून ऐकते. अरिजित सिंगचे पण गाणे मला भरपूर आवडतात.
1: फक्त ऐकता की कधी गुणगुणता देखील?
0: हो, ऐकत असताना गुणगुणतो. आता मी इथे कुठेही बाथरूम सिंगर होणार नाही.
1: चालेल, आम्हाला आवडेल तुमचा आवाज ऐकायला, कारण बोलतानाच एवढा छान आवाज आहे. मॅडम, खरं म्हणजे आपली एक बकेट लिस्ट ठरलेली असते, आता सध्या बकेट लिस्ट मध्ये काय काय आहे?
0: म्हणजे माझे पुढचे प्लॅन्स थोडक्यात. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, माझ्यासाठी शिकणे आणि शिकवणे ह्या सतत चालणाऱ्या प्रवासातील घटना आहे माझ्या, शिकणे आणि शिकवणे. तर पुढील काळामध्ये सुद्धा मला असं वाटतंय की मानसशास्त्र आणि समुपदेशन या माध्यमातून मी जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांपर्यंत निश्चित पोचावं, म्हणजे हा माझा नक्कीच प्रयत्न असणार आहे. आणि यामध्ये विशेषतः विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक बुद्धिमत्ता, सकारात्मक पालकत्व कसे असावे, आणि या डिजिटल युगामध्ये काय काय आव्हानं आहेत या विषयांवर काम करण्याची माझी ही सुद्धा मनापासून तयारी आहे. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या शाळेंमध्ये समुपदेशनाची खूप गरज असते, पण तिथपर्यंत त्या विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन पोहोचणे, त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन देणे हे पण माझं स्वप्न आहे, की जेणेकरून ते मुलंसुद्धा त्या बाबतीत जास्तीत जास्त अवेअर होतील. किंवा मग यासाठी कार्यशाळा घेणे, त्यावर काही व्याख्याने देणे, लेखन करणे, हे अगदी जनजागृतीचे उपक्रम करावेत असंही मला मनोमन म्हणजे बकेट लिस्टमध्ये ठेवलेलं असते मी माझ्या. म्हणजे हा जो काही प्लॅन आहे की या प्रत्येक प्लॅनमध्ये मला असं वाटतं की जिथे शिकण्याची संधी मिळेल तिथे मी विद्यार्थी होणार,
1: नक्कीच नक्कीच,
0: आणि जिथे शिकवण्याची संधी मिळेल ना तिथे मी शिक्षक होणार आहे.
1: अरे वा,
0: ह्या गोष्टी मी अगदी मनामध्ये म्हणजे ठेवूनच पाऊल पुढे टाकलेले की मला विद्यार्थी पण होता आलं पाहिजे, मला शिक्षक पण होता आलं पाहिजे.
1: आणि मॅडम, तुम्ही जेवढ्या आत्मविश्वासाने काम करता आहात, जेवढं स्वतःला सांभाळून इतर सगळं सांभाळून काम करता आहात, नक्कीच तुम्ही लवकरात लवकर तुमचे हे प्लॅन्स पूर्ण कराल हा आमचा विश्वास आहे. आणि आज तुम्ही इथे आलात, आमच्याशी खूप छान मन मोकळ्या गप्पा मारलात आणि सगळंच सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू कोमल, थँक्यू सो मच.
1: मॅडम, जाता जाता कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
0: सध्या रिसेंट नवीन एक मूव्ही आली आहे हक पिक्चर मधलं, कबूल है गाणं.
1: अरे वा, चालेल चालेल, नक्की तुमच्यासाठी नवीन गाणं हे गाणं प्ले करतोय. तर मॅडम, पुन्हा एकदा खरंच खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्याकडे ना अजूनही बोलण्यासारखं खूप काही आहे, पण वेळोअभावी आपण इथेच थांबतोय. पुन्हा कधीतरी भेटूयात आणि या गप्पा मारूयात.
0: शुअर, नक्की. थँक्यू, थँक्यू सो मच.
1: मैत्रिणींनो, आज आपण संवाद सखींशी या कार्यक्रमामध्ये, या शोमध्ये शुभांगी जोशी यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारल्यात आणि मॅडमनी इतकं छान सांगितलं की ऐकतच राहावं असं वाटत होतं. त्या एक शिक्षिका आहेत, काउन्सलर आहेत आणि अनेक गोष्टी करत असतात, आणि त्यांचा हा संवाद खरंच खूप छान होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी संवाद सखींशी या शोमध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित बाल भवन झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 9011201 77. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी। प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा।
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल

0: हाय हॅलो नमस्कार शुभ संध्या काळे मंडळी, संध्याकाळचे 5 वाजलेत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. आपला कॉलेज कट्टा हा संडे स्पेशल शो सुरू झालाय. मंडळी, राजमुद्रा अकॅडमी मधील नुकत्याच पोलीस भरती झालेल्या 2 विद्यार्थिनींशी आपण आज गप्पा मारत आहोत. त्यांच्याशी संवाद साधला आहे आर जे कोमल हिने.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडळी आज आपण 2 मैत्रिणींसोबत गप्पा मारणार आहोत. बरं का, आज आपल्यासोबत आहे आपलाच राजमुद्रा करिअर अकॅडमी मधील 2 विद्यार्थिनी ज्या नुकत्याच आता मुंबई पोलीस मध्ये भरती झालेल्या आहेत. प्रीती राजेंद्र शिरसाट आपल्यासोबत आहे, तसंच जुई गंगाधर कदम आपल्यासोबत आहे. हॅलो.
2: हॅलो.
1: खरं म्हणजे सगळ्यात आधी तर तुम्हा दोघींना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही खूप यश आज संपादन केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या आई वडिलांचं तुमचं स्वतःचं जे स्वप्न होतं ते पूर्ण केलंय. तर सगळ्यात आधी मी जुहीकडे येते. तर जुही, हे तुझं कधीपासूनचं स्वप्न होतं?
2: हे मॅम, माझं स्वप्न हे लहानपणापासूनच होतं की जेणेकरून माझे मामा हे आर्मीमध्ये आहेत, माझे आजोबा हे पोलीस मध्ये होते. जेव्हा मी सुट्टीमध्ये हेडक्वार्टरला जायचे मग तेव्हा ती लाल दिव्याच्या गाडीचं मला अट्रॅक्शन असायचं. त्यामुळे माझं मन झालं की माझे आजोबा कसे गाडीमधून खाली उतरतात, गाडीमध्ये चढतात, तसं मी पण कधी बसेल असं माझं स्वप्न होतं. ते स्वप्न माझं लहानपणापासूनच होतं.
1: मग तुझं शिक्षण काय झालंय?
2: माझं शिक्षण हे बीएससी केमिस्ट्री झालेलं आहे, सायन्स.
1: म्हणजे तू सायन्स मध्ये शिक्षण घेतलंय सगळं? आणि
2: ऍक्च्युली मॅम माझ्या पप्पांचं मत होतं की त्यांचं बीपीएड झालेलं आहे. त्यांची विश होती की मी नाही शिक्षक झालो तर माझी मुलगी तरी शिक्षक होईल, त्यांचं स्वप्न होतं. आणि त्यांनी मला बीएससी केल्यानंतर मला बोलले की चहुली तू एमएससीला ऍडमिशन घे. पण म्हटलं नाही पप्पा, मला डिफेन्स मध्ये जायचं. मग मला थोडासा वेळ लागला, मग मी टीवाय कम्प्लीट केलं, मग स्पर्धा परीक्षेकडे आले. मला 5 वर्ष सायन्स मध्ये होते ना, नंतर मला मराठी मधून कन्वर्ट म्हणजे करण्यासाठी मला खूप वेळ लागला. त्यामुळे
1: आणि जसं तू म्हणालीस की वडिलांची इच्छा होती शिक्षक व्हावं आणि तुझी इच्छा होती पोलीस व्हावं, तर या दोघांच्या घाळमेळमध्ये काही प्रॉब्लेम आले की जसं की वडिलांचं शेवटपर्यंत नाहीच होतं पोलीस मध्ये जाणं, असं काही झालं?
2: नाही, पप्पांचं एक मत होतं, त्यांचं फक्त मत होतं की मी नाही झालो तर माझी मुलगी झाली पाहिजे. पण माझं मत होतं पोलीस मध्ये, तर त्यासाठी त्यांनी मला काही नकार नाही दिला. त्यांनी पण मला खूप असं प्रोत्साहन दिलं, पाठिंबा त्यांनी खूप दिला मला.
1: आणि पोलीस भरती किंवा पोलीस हे क्षेत्र मुलींसाठी तेवढं म्हणावं तसं सुरक्षित नाही असं म्हटलं जातं, तर एक महिला म्हणून या क्षेत्रात येणं थोडंसं कठीण होतं. मग आईनं किंवा आजीनं काही याबद्दल आक्षेप घेतला?
2: नाही, आजी आणि आईने अजिबात आक्षेप नाही घेतला. त्या उलट अशा बोलल्या की आमच्या फॅमिलीमध्ये कोणीही महिलाही पोलीस मध्ये किंवा डिफेन्स मध्ये नाही. माझे काका आहेत, मामा आहेत, चुलते हे वगैरे आहेत डिफेन्स मध्ये, पण आमच्या फॅमिलीमध्ये एकही महिला डिफेन्स मध्ये नाही. एकमेव मी मुलगी आहे की पहिल्यांदा मी डिफेन्स मध्ये सिलेक्ट झाली आहे, त्यामुळे त्यांचा फुल पाठिंबा होता माझ्या पाठीमागे.
1: मग तू कधीपासून तयारी सुरू केलीस?
2: 2021 मध्ये तयारी केलेली. माझं 20 मध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, 21 ला मी स्टार्टिंग केली.
1: आणि आतापर्यंत हे पहिलाच अटेम्प्ट होता की आधी पण तू?
2: नाही, माझा हा तिसरा अटेम्प्ट होता.
1: आणि 2 अटेम्प्ट मध्ये अपयशी येणं, आणि माणूस काय होतं ना, एकदा जरी अपयश आलं की माणूस खचून जातो. मग असं काही झालं तुझ्यासोबत?
2: हो मॅम, माझ्या बाबतीत खूप असं झालं की लास्ट म्हणजे मागच्या वर्षी मी पुणे ग्रामीणला एज मधून बाहेर आलेली, म्हणजे डिस्क्वालिफाईड आले. फायनल मी पेपर पण दिलेला, रिटर्न पण दिलेली, फायनल मेरिट मधून मी 1 मार्क्सनी आली. आणि लास्ट इयरला आता मुंबई कारागृहाला माझं सिलेक्शन झालं, तिथं पण मी एज वरून मागं पडली. म्हणजे असं आमच्या पोलीस भरतीमध्ये कसं असतं की ज्या मुलांचे जास्त एज असतात त्या एजनुसार घेतली जातात, जेवढी वॅकन्सी जेवढे राहतात त्यांना मागं ठेवलं जातं, तेव्हा पण मी राहिलेली.
1: आणि खरं म्हणजे जसं तू म्हणालीस की 1 मार्कानं सुद्धा आपण मागे राहतो किंवा एजमुळे आपण मागे राहतो, म्हणजे आपले प्रयत्न खूप असतात, आपण खूप त्यासाठी कष्ट करतो, पण काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे मागं राहावं लागतं. मग त्यावेळी मनात काय विचार येतो?
2: मनात पूर्णतः निगेटिव्हिटी असायची, म्हणजे कायमता निगेटिव्हिटी. म्हणजे 1-1 मार्क्स हा मला 1 वर्षासारखा वाटायचा. प्रत्येक 2 वर्ष झाले 1-1 मार्क्सनी राहिले, पण 1-1 मार्क्स मला 1-1 वर्षासाठी राहिला माझ्यासाठी तो. आणि 1-1 मार्क्स कमवणं म्हणजे ती काही नॉट अ जोक.
1: आणि आता खरं म्हणजे तू फायनली भरती झाली आहेस, आज तू वर्दीत दिसतेस, दोघी पण वर्दीत आहात, तर खूप अभिमान वाटतोय तुमच्या दोघींचा. तर जेव्हा तुला कळालं की आता माझं झालंय सिलेक्शन, तेव्हा कसं वाटलं?
2: तेव्हा मला एक खूप खूप म्हणजे खूप आनंद झाला होता. म्हणजे मला पहिल्यांदा, कारण माझ्या स्ट्रगलला माझे माझे पप्पा माझ्या सोबत होते, माझ्या पप्पा आमच्या घरी एपिटाची गिरणी, माझ्या पप्पा पूर्ण ड्रेस मध्ये होते. मी लिस्ट पाहिली आणि माझं एक लक असं की मी फायनल लिस्टची पण वाट नाही पाहिली. आमची मेरिट लिस्ट साधी लिस्ट आली, त्यामध्येच मला कळलं की माझं काम होईल. माझे पप्पा गिरणीमध्ये होते, दळणदळत होते, जसं ते बाहेर आले मी लिस्ट अशी पाहिली मोबाईल वरती, माझं नाव चेक केलं की मी बसते, मी अशी पळत पळत गेली. माझे पप्पा पूर्ण पिठाने भरलेली होती, डायरेक्ट त्यांना मी अलगत मिठी मारली आणि त्या मिठीसाठीच माझा इतका अट्टहास होता.
1: आणि मग जेव्हा हे कळालं तेव्हा घरच्यांचं, जसं तू सांगितलंस की वडिलांना मिठी मारली, नक्कीच त्यांना खूप आनंद झाला असेल, भरून आला असेल, तर पूर्ण फॅमिली, आजूबाजूचे लोक किंवा तुझ्या मैत्रिणी, ह्यांचे काय प्रतिक्रिया होत्या, ह्यांना कसं वाटलं?
2: माझ्या सर्व मित्रमैत्रिणी, आमच्या गावातले सर्व माझे नातेवाईक, सगळ्यांना खूप खूप असा आनंद झाला. आमच्या फॅमिलीमधून मी पहिलीच मुलगी आहे, महिला आहे की माझं सिलेक्शन झालं, गावामधून मी तिसरी महिला आहे.
1: अरे वा, म्हणजे तू एक तुमच्या गावात इतिहास रचला असं म्हणायला हरकत नाही, आणि घरासाठी पण इतिहास रचलेला आहे. तर आता मी प्रीतीकडे येते. हॅलो प्रीती.
3: हॅलो.
1: सो प्रीती, तुझं लहानपणापासूनच स्वप्न काय होतं?
3: माझं लहानपणीपासूनच स्वप्न होतं पोलीस व्हायचं फक्त. मला याच्यातलं काही माहित नव्हतं, आमच्या नातेवाईकातलं पण कोणी नव्हतं पोलीस, पण माझं एकच जिद्द होती पोलीस व्हायचं.
1: मग तू ते कसं साध्य केलंस?
3: 9वी 10वी कोरोनात गेली माझी, 11वी 12वी आर्ट मधून शिकले गावातच. 2 वर्ष मी वावरात काम केलं. मग मम्मी त्यांना म्हणलं मला पाठवा म्हणून, पण गावातले लोक काय म्हणायचे, मुलगी आहे लग्न करून टाका, कशाला शिकवतात. पण माझी जिद्द होती, मग मम्मी पप्पानी मला खूप सपोर्ट केला आणि राजमुद्रा अकॅडमीत प्रवेश घेतला.
1: खरं म्हणजे प्रीती, जसं तू म्हणालीस की गावात ह्या गोष्टी माहीत नव्हत्या, किंवा तुलाही काय करावं पुढे, कसं करावं हे माहीत नव्हतं, पण शेवटी तू राजमुद्रा करिअर अकॅडमी पर्यंत आलीस. मग या सगळ्याची माहिती तुला कशी मिळाली?
3: मी फर्स्ट टाइम मॅडमला भेटले, मॅडमनी मग मला सगळं सांगितलं कसं असतंय काय. मॅडमचा खूप सपोर्ट होता मला. मी 9 मे 2024 रोजी अकॅडमीत प्रवेश घेतला. माझी फर्स्टच भरती होती.
1: म्हणजे तू आता या पहिल्याच भरतीस? अरे वा, ही तर खूप मस्त.
3: आणि आमच्या नात्यात पण कोणी नाहीये, गावातून पण मी पहिली स्त्री पोलीस आहे, आणि आसपास पण कोणत्या गावात पोलीस नाही आहे स्त्री.
1: जसं मी जुहीला म्हणाले, तिने इतिहास केला, तू देखील छान इतिहास रचलेला आहेस, आणि आता तुझं बघून अनेक मुली, तुमच्या गावातल्या अनेक मुली आता ह्या क्षेत्रात करिअर करण्याचा प्रयत्न करतील. तर जेव्हा तुझ्या आजूबाजूला, तुझ्या घरच्यांना हे कळालं की तू आता भरती झाली आहेस किंवा तुझं सिलेक्शन झालं, तर त्यांना कसं वाटलं?
3: त्यांना खूप आनंद झाला, म्हणजे कोणाला वाटतच नव्हतं म्हणजे मी होईन म्हणून. एकदम लास्ट स्टेपवर आले होते मी. मग मला कळालं, मी मुलींचा फोन, मैत्रिणींचे फोन चालू होते, त्यांना म्हणलं आता वेटिंगला पडन, नाही म्हणल्या थोडा दमदर. सगळ्याला मेसेज आले होते सिलेक्शनचे, मला मेसेजच नव्हता पडला. मग मी इला कॉल करून हे केला, ती म्हणली येईन थांब थोड्या वेळ. मग वेट केला, मग लिस्ट आली, मग त्याच्यात माझं नाव आलं. सगळ्यात म्हणजे माझं एज 20 आहे, त्याच्यामुळे कमी वयात लागले, त्याच्यामुळे आसपास गावातल्या नातेवाईकाला खूप आनंद झाला.
1: आणि खरं म्हणजे प्रीती, जसं की तुझ्या गावात ह्या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या, किंवा खेडेगाव म्हटलं की आपल्याला माहित आहे कसं असतं, मग तू तिथे पण काही प्रॅक्टिस किंवा तुझं स्वप्न पहिल्यापासून असल्यामुळे तिथे पण काही रनिंग वगैरे करत
3: हो? मी जिल्ह्याला त्याला खेळायला जात होते.
1: म्हणजे तू एक खेळाडू पण आहेस. कोणत्या शाळेत आणि कुठपर्यंत खेळलीस तू? म्हणजे जसं जिल्हा म्हणालीस तसं
3: गंगादेवी विद्यालय, गंगादेवी. मी आष्टीला खेळे, बीडला खेळे, नंतर जालन्याला गेले, ते पण थोड्या वाजून नुकले, मग त्याच्यानंतर मी सोडूनच दिलं.
1: कोणत्या गेम मध्ये?
3: लांबोडी.
1: लांबोडीमध्ये का? म्हणजे पहिल्यापासूनच तुझ्यात ती कुवत होती म्हणायची. आणि जेव्हा तू इथे आलीस, तर एक गाव सोडून आपण जेव्हा शहरात येतो तेव्हा खूप गोष्टी बदललेल्या असतात, तर असं काही इथे आल्यावर जाणवलं?
3: गावाकडे एवढं काहीच नव्हतं, इथं आलो खूप म्हणजे माहीत झालं मला, खूप काही सर्व शिकायला भेटलं.
1: तुझ्या घरात तू एकटीच आहेस की?
3: नाही,
1: भाऊ आहे.
3: 3 बहिणी आम्ही, एक भाऊ आहे. 2 महिन्याचं लग्न झालंय, भाऊ छोटा आहे 9वीला.
1: जेव्हा तुला असं कळालं की तुझं सिलेक्शन झालं, जसं तू म्हणालीस की मला मेसेज पडला नव्हता, नंतर तुला मेसेज आला, मग जेव्हा तो मेसेज आला तेव्हा तुला काय वाटलं आणि तू काय केलंस?
3: मला म्हणजे स्वतःवर विश्वासच होत नव्हता माझं सिलेक्शन झालंय म्हणून. सगळे आसपास होते, सगळ्यांनी मी म्हणलं होतं अर्ध्या तासात रिझल्ट लागणार आहे. मग मला मैत्रिणी त्यांनी सांगितलं तुझं नाव आलंय, इतकं मोठ्याने वराडले मी पोलीस झाले म्हणून. मग सगळ्याला कळालं, मम्मी आत घरात होती, पद पद गेले, मम्मीला मिठी मारली, मम्मीन म्हणलं मी पोलीस झाले, मम्मी पप्पा खूप रडायला लागले.
1: म्हणजे त्या क्षणासाठी एक मुलगी शिकत असते आणि त्या क्षणासाठी मुलगी पुढे येत असते, आणि हे सगळं साध्य झालं तुमची मेहनत आणि राजमुद्रा करिअर अकॅडमीमुळे आणि मॅडमच्या शिकवणीमुळे. तर तुमचं कशा प्रकारे तुम्ही इथे दिनचर्या असायची, कशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करायचात, कसं होतं सगळं?
3: सकाळी 5 उठत होतो, ग्राउंडला यायचो, 8:30 ग्राउंड सुटायचं, 1 तास आवरायचं आंघोळन, ते डायटन ते खायला, 9:30 क्लास भरायचा, 1 सुटायचा. आम्ही बनवून खात होतो, त्याच्यामुळे मग येऊन परत बांधवायचं, त्याच्यात 1.5 तास जायचा. मग आम्हाला 2:30 वाजायचे, मग लॅबमध्ये जायचो, लॅबमध्ये थोडंफार म्हणजे अभ्यास करायचो, नाही तर ग्राउंडमुळे झोप यायची. मग परत 3:30 ग्राउंडला यायचो 5, परत जायला 7 वाजायचे. मग डायटन ते खायचं थोडंफार, मग 11:30-12 वाजेपर्यंत अभ्यास करायचो, मग परत झोप.
1: म्हणजे दिवसभर तुमचं चालूच असायचं, दिनचर्या रुटीन चालूच होती. तर मी जुहीकडे येते. जुही, खरं म्हणजे जसं हिनं सांगितलं की दिवसभर तुमची रुटीन चालू असायची, तर एक मुलगी जेव्हा हे सगळं करते, मुलीला फिजिकली प्रॉब्लेम्स असतात, मेंटली खूप प्रॉब्लेम्स असतात, मग हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करायचं?
2: फिजिकली मेंटली म्हणजे माझा सगळा प्रवास सायकलवरती झालेला आहे. बुरडगाव माझं गाव आहे, मला रोजचं 4 ते 5 किलोमीटर यावं लागायचं. आपलं सायकलवरती यायचं, क्लास करायचा, नंतर लॅबला जायची, लॅब नंतर ग्राउंड करायची, संध्याकाळी 8 वाजता मी घरी जायची. फिजिकली म्हणजे ऍक्च्युली तर मुलींनी असं बोललंच नाही पाहिजे की मुलींना फिजिकली प्रॉब्लेम असतात. मुली बोलतात की माझा फर्स्ट डे सेकंड डे मॅम मला जमणार नाही, असं नाही. तर माझी मुलींना सांगण्याची विनंती आहे की तुम्ही फर्स्ट डे असो किंवा सेकंड डे असो तरी पण तुम्ही प्रॅक्टिस करत जा. जर इनकेस अबाउट जर तुमचं फायनल ग्राउंड जर त्याच डेटला आलं तर तुम्ही तिथं काही रिपोर्ट करू शकत नाही की सर फर्स्ट डे की सेकंड डे. माझ्या मुलींना तेवढीच विनंती आहे की तुम्ही फर्स्ट डे असो सेकंड डे असो तरी पण तुम्ही अवश्य प्रॅक्टिस करत जा.
1: आणि राजमुद्रा करिअर अकॅडमी जिथे तुम्ही शिकला आहात, जिथे तुम्ही घडला आहात, त्या अकॅडमी बद्दल तुम्हाला काय वाटतं?
3: मुलींसाठी खूप छान आहे, सेफ्टी 24 तास मॅडम म्हणजे आमच्या आसपासच असतात. मॅडमला म्हणजे कोण पोरगी अभ्यास करते, कोण काय करते, ते सगळं माहीत असतंय. 8 दिवस मोबाईल जमा असतात, शनिवारी देतात, रविवारी परत रिटर्न घेतात. तरी मोबाईल दिले ना तरी मॅडमचं लक्षच असतं कोणती पोरगी वाईट वापर करते, कोणती पोरगी चांगलं वापर करते. खूप छान आहे राजमुद्रा अकॅडमी, मुलींसाठी तर खूप सेफ्टी आहे.
1: तुला काय वाटतं?
2: एकमेव राजमुद्रा अकॅडमी बद्दल सांगायचं म्हणलं तर मुलींसाठी एकदम सेफ झोन आहे. मॅडम या एकदम म्हणजे मुलींच्या एकदम सपोर्टिव्ह आहेत आणि मुलींना तेवढं प्रेम पण देतात आणि तेवढा राग पण करतात. कारण मॅडमचं असं आहे जेव्हा तुम्ही आनंद व्यक्त करतात, आनंदाच्या टायमाला आनंद घ्या, अभ्यासाच्या टायमाला अभ्यास करा. फार फालतू वेळेसाठी मॅडम मुलींना वेळ देत नाही. सिक्युअर म्हणजे आत्ताच मॅडमनी नुकतीच राजमुद्रा अकॅडमी नवीन ठिकाणी चालू केलेली, स्थलांतर केलेली आहे. तर प्रत्येक मुलींचं मी स्वतः पाहिलं की मुलींसाठी प्रशस्त हॉल आहेत, व्यवस्थित क्लासेसचे रूम आहेत, परत मुलींसाठी आता नवीनच लॅब पण तयार होत आहे.
1: आणि मॅडमची शिकवण्याची पद्धत कशी आहे?
3: मॅडम स्वतः मराठी शिकवतात, मॅथला रिझनिंगला वेगवेगळे सर एजी केला, मॅडम मराठी स्वतः शिकवतात.
1: कशी वाटते पद्धत त्यांची शिकवण्याची?
3: खूप छान शिकवतात मॅडमनी, म्हणजे सांगितलं का लगेच डोक्यात बसत.
1: तुला काय वाटतं?
2: मॅडम हा मराठी आणि जीएस हा विषय शिकवतात. आता मॅडमचा असं एक प्रश्न घेतला तर त्याचं मॅम पूर्ण सोल्युशन सांगतात. एका प्रश्नावर मॅडम 10 प्रश्न शिकवू शकतात, म्हणजे आपण प्रश्न तयार करू शकतो त्या पद्धतीने शिकवतात. आणि मॅम ह्या बेसिक पासून शिकवतात. समजा मराठी व्याकरणाचं समजा मूळ वर्ण घेतलीत, मग ते मूळ वर्णांची उत्पत्ती कशी झाली, कुठं झाली, कोणी केली, समजा क्ष आणि ज्ञ झाली, सबनीसनी घेतली का कोणत्या सरांनी घेतली. म्हणजे मॅडम शिकवताना बेसिक पासून शिकवतात, म्हणजे ऍडव्हान्स मध्ये मुलांना काही त्रास होत नाही.
1: पोलीस भरतीमध्ये जसं ग्राउंड असतं तसे अनेक विषय शिकायला असतात, जीके असतं, मराठी असतं, गणित असतं, जे खूप महत्वाचे विषय आहेत. तर जे मुलं पोलीस भरती करत असतील त्यांनी सगळ्यात जास्त कशावर फोकस केलं पाहिजे?
3: एकच धरून नाही चालायचं, दोन्ही पण. एखाद्याचं ग्राउंड असेल ना ते म्हणजे जास्त ग्राउंडच करतं, तर म्हणजे दोन्ही पण सामान पाहिजे, तरच आपण म्हणजे पोलीस होऊ शकतो. आपला लेखी जास्त असली ना मग पोरी काय करतात, अभ्यासच करतात. माझी लेखी जास्त आहे मग मी फक्त अभ्यासच करेन, कोणाचं ग्राउंड जास्त असतंय ती मग जास्त ग्राउंडच करते. तसं नाही, दोन्ही पण सामान धरून चाललं तरच आपलं सिलेक्शन होऊ शकतं.
1: आणि पेपर कसे असतात, पेपरचा फॉर्मॅट कसा असतो?
2: आमचा पेपरचा फॉर्मॅट हा 25-25 टाईप असतो. प्रत्येक जिल्ह्याला ठरलेला क्रायटेरिया असतो, म्हणजे स्पेसिफिक आमचं एसपी वरतीच डिपेंड असतं. असं समजा पुणे सिटी म्हटलं, पुणे ग्रामीण म्हटलं, रायगड सिटी म्हटलं, असं ठिकाणी आमचा 25-25 पॅटर्न असतो. 25 मार्क जीएस, 25 मराठी, 25 बुद्धिमत्ता आणि 25 गणित. आणि काही असे मुंबईचे जे मोठे मोठे जिल्हे असतात मुंबई साईड, त्या ठिकाणी जीके किती पडू शकतं, मराठी किती पडू शकतं हे आम्ही काहीच सांगू शकत नाही.
1: आणि ग्राउंडचं कसं असतं?
3: ग्राउंड 50 मार्काचं असतंय, 20 मार्काचं 800 मीटर, 15 मार्काचं 100, 15 मार्काचा गोळा.
1: मुलांचं आणि मुलीचं वेगळं असतं का?
2: हो, मुलांचं ग्राउंड वेगळं आणि मुलींचं ग्राउंड वेगळं असतं.
1: काय बदल असतो त्यामध्ये?
2: मुलींना 800 मीटर असतं, मुलांना 1600 मीटर असतं. मुलींना 100 मीटर असतं 14 सेकंदात आणि मुलांना 12 सेकंदात. मुलींना गोळा 4 किलो असतो आणि मुलांना 7 किलोच असतो.
1: आणि फेकण्याची लांबी तेवढी?
2: नाही, जास्त लांबी असते मुलांची.
1: मग हे सगळं मुलं आणि मुली वेगळं असतात, मग तुम्ही इथे राजमुद्रा करिअर अकॅडमी मध्ये प्रॅक्टिस करताना मुलं आणि मुलांचं वेगळं होतं का?
3: नाही, एकत्रच पळवते.
1: खरं म्हणजे आयुष्यात आपण जेव्हा हे मेहनत घेत असतो, कष्ट करत असतो, एक क्षण असा येतो तिथं आपण खचून जातो, तर तुमचा तो क्षण होता का कोणता दोघींचा? की आता बास झालं, आता थकलोय आम्ही, नाही करायचं असं कधी वाटलं का?
2: तर माझी तिसरी भरती होती आणि माझा 12 फेब्रुवारीला पेपर होता. मी 10 फेब्रुवारीला स्लॅब मधून सगळे सामान घेऊन घरी गेले होते आणि ठरवलं होतं की लास्ट पेपर आहे माझा. 10 तारखेला मी सर पूर्ण बुक वगैरे सगळं क्लोज केलं आणि 12 तारखेला पेपर दिला. एकच ठरवलं होतं, झालं तर झालं, नाही तर नाही झालं. त्या दिवशी सगळे सील पॅक करून ठेवलं होतं. हा माझा पूर्ण वीक पॉइंट होता. आणि मी ज्या वेळेस असं माणसं बोलतात की ज्या तू वेळेस तू आशा सोडशील तेव्हाच तुला फळ भेटतं, ह्या वेळेस मी आशा सोडली आणि ते मला फळ भेटलं.
1: आणि तुझं असं कधी झालंय?
3: माझी फर्स्टच भरती होती, 12 फेब्रुवारी पेपर झालता, पण मी घरी गेले होते. पण मला म्हणजे असं वाटत होतं होईन म्हणून मी खूप कष्ट घेतले होते, त्याच्यामुळे मग एवढं काही वाटलं नाही.
1: म्हणजे आत्मविश्वास होता आणि मी केलंय, मी तेवढं कष्ट घेतलेत आणि मी करू शकते हे तुझं म्हणणं होतं. तर आज खरं म्हणजे करिअर मुद्रा अकॅडमीमध्ये तुमच्यासोबत अनेक मुली असतील ज्या अजूनही प्रयत्न करतायत, याआधीही त्यांनी खूपदा प्रयत्न केले असतील पण अपयश हाती येतं, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आपण म्हणतो. तर त्या मैत्रिणींना आज काय सांगाल?
2: असते ज्या माझ्या मैत्रिणी आहेत की ज्या 1 मार्क्स 2 मार्क्सनी झाल्यात, त्या अपयशी झाल्यात, तर त्यांना मनात थोडा किंतू वाटतोच. का वाटतो? कारण आम्ही ग्राउंडला सोबत, अभ्यासाला सोबत, क्लासला सोबत. पण आज त्यांना एक वाटतं, त्यांना हा वाटत नाही की माझी मैत्रीण झाली, मी झाले, मी मैत्रीण झाली याचा त्यांना खूप आनंद आहे, पण मी का झाले नाही हे त्यांना दुःख वाटतं. कारण त्यांनी समजून नाही, काही काही मुलींच्या कास्ट वेगवेगळ्या असतात, प्रत्येकाची सिलेक्शन प्रोसेस आहे आमची कास्ट वाईज असते. काहींचं मेरिट हाय जायचं, काहींचं लो जातं. काही मुलींचं थोडे जरी मार्क्स पडले तरी सिलेक्शन होतं, काहींचं जास्त मार्क पडून पण सिलेक्शन होतं. फक्त मैत्रिणीने एवढंच सांगणं आहे की थोडेसे तुम्ही कमी पडल्यास किंवा ग्राउंडला याला किंवा लिखीला म्हणा, तर आम्ही तुमच्या सोबत राहू, तुम्हाला सपोर्ट करू, तुम्ही फक्त फोकस करा.
3: माझ्या मैत्रिणीला एवढंच सांगणं आहे, फक्त खचून जाऊ नका, फक्त जिद्द ठेवा.
1: आणि खरं म्हणजे मॅडमने, जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की मॅडम मुलींकडे विशेष लक्ष देतात आणि मुली कुठे खचल्या तरी मॅडम त्यांना समजावून सांगतात, तर मॅडमला काय सांगाल आज तुम्ही? आज दोघी इतक्या छान पोलीस भरती झाला आहात, तुमची पोस्टिंग होईल काही दिवसात, तर काय सांगाल?
2: मॅडमला मी 2-3 वर्षापासून मॅडमची स्टुडंट आहे. मॅडमकडून मी बॅच पण कम्प्लीट केली, पण ठराविक मध्ये काळ होता की तेव्हा मी मॅडमकडे आली नाही. तेव्हा मी फक्त लॅबला, माझा एकच पण होता मी पोलीस झाल्यानंतरच मॅडमला भेटणार, तोपर्यंत मी मॅडमला भेटणार नाही. ज्या दिवशी मी पोलीस झाली मला वाटलं आज मॅमचा फोन येणार, त्या दिवशी मला अवश्य मॅमचा फोन आलता. आणि मॅडम बद्दल सांगण्यासारखं खूप काही, पण मला आता बोलताच येऊन राहिले की काय बोलावं त्यांच्याबद्दल.
3: मी आल्यापासून मॅडम कशीचे, मॅडमच्या हॉस्टेललाच राहत होते, त्याच्यामुळे मॅडमने मला खूप सपोर्ट केला.
1: आणि आज तुमच्या घरच्यांना काय सांगाल तुम्ही? घरच्यांना काय म्हणू इच्छिता?
2: तर घरच्यांना एकच सांगू शकते की अकॅडमी मध्ये जो जल्लोष होता, जो आज जो आनंद होता, तो गंगनाथ मावण्यासारखा होता. ज्या ठिकाणी मी बेंचवर बसत होते तिथं बसून जे स्वप्न मी पुढे पाहत होती की तो समजा XYZ मुलगी असायची, मुलगा असायचा, जेव्हा सत्कारा यायचं तर वाटायचं की मी त्याच्या बेंचवर मी तिथं कधी बसल, तेव्हा मी खाली मान घालून फक्त त्यांचं समोरच्या स्पीच ऐकायचे. पण आज मला स्वतःला खूप अभिमान वाटतो की मी मॅडम शेजारी बसून होते आणि एक मी महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलीस म्हणून मी मुलांना स्पीच दिलं, हा मी घरच्यांना आनंद सांगू शकते.
3: मला पण खूप अभिमान वाटतो की मी आज महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आहे. असं स्पीच द्यायचे मुलं ते मला असं कस तरी वाटायचं का माझं पण कधी भाषण होईल तिथं, ते आज मी साकार केलं.
2: आणि हा जो गणवेश मी जो आज घातलेला आहे तो माझ्या सर्व शिक्षकांचा, गुरुजनांचाच आहे आणि त्यांचे मी कायम करून राहील.
1: आणि कसं असतं ना, आपल्या आई वडील, खरं म्हणजे एका मुलीचं स्वप्न साकार करण्यामागे आपल्या जेवढी मेहनत असते तेवढीच आपल्या आई वडिलांची असते, कारण नावं ठेवणारे, आजूबाजूचे बोलणारे खूप असतात, पण आई वडील असे असतात की नाही, त्यांना आपल्यावर पूर्ण विश्वास असतो. आणि आज तो विश्वास तुम्ही खरा केलेला आहे, त्यामुळे खरंच खूप अभिमान वाटतोय तुमचा. आणि आज जे मुलं मुली आहेत जे आता स्वतः अशा पोलीस भरतीची तयारी करत आहेत, तर त्यांना काय सांगाल की कशा प्रकारे तयारी करायला हवी, कशा प्रकारे तुम्ही पुढे जाऊ शकता? कारण काही मुलं अशी असतात की जसं तू पण मागाशी म्हणालीस, ग्राउंड करायला लागले की ते ग्राउंडच करतात, अभ्यास करायला लागले की अभ्यासच. तर सगळ्यांना काय तुमचं मेसेज असेल?
2: मुलांना एकच सांगणं आहे, तुम्ही भरती आल्यानंतर ट्राय करण्यापेक्षा म्हणजे आतापासून जर सुरुवात केली, 1-1, 2-2 मार्क्स वाढत गेले तर तुम्ही फायनलला बसू शकता. कारण काही काही मुलांचं असं असतं की GR आला तेव्हाच मुलं भरतीला ट्राय करतात, त्यानंतर काही उपयोग नसतो. आतापासून सुरुवात केली की माणसांचं पूर्ण बेसिक कव्हर होतं, ग्राउंडचा आपला जो स्टॅमिना आहे तो तयार होतो. फक्त त्यांनी स्टार्ट म्हणजे खंड पाडला नाही पाहिजे, कंटिन्युटी ग्राउंडमध्ये ठेवली पाहिजे.
3: मुलांचं म्हणणं असतंय पहिली भरती आहे, म्हणजे पहिली भरती झाली तर झाली, नाही झाली त्यांना एकच सांगणं आहे, पहिली द्या नाही तर दुसरी द्या, पण जिद्द लावून द्या, पहिल्या भरतीतच व्हा.
1: नक्कीच नक्कीच. आणि खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही साकार केलेल्या आहेत. आणि जसं मी मगाशी पण म्हणाले की काही काही वेळा काय होतं ना, खूपदा करूनही ह्या गोष्टी होत नाहीत, कारण की तिथे आपणच चुकतो कुठेतरी. तर जेव्हा आपण पोलीस भरतीची एक्झाम देत असू किंवा मग आपण ग्राउंड देत असू, तर सगळ्यात मोठी चूक आपण काय करत असतो जेणेकरून कधी कधी आपलं सिलेक्शन होतही नाही?
3: मुलं काय करतात ग्राउंड करताना डाएट खात नाहीत व्यवस्थित, त्याच्यामुळे सीन पेन होतं. बरोबर टीचिंग करत नाही, त्याच्यामुळे सीन पेन आणि ते होतं. त्याच्यामुळे त्यांना हे सांगणं आहे वेळेवर डाएट आणि ते खात जा, असं जेवढं माझी टीचिंग आणि ते घेते ते व्यवस्थित करत जा.
1: काय डाएट असला पाहिजे?
3: हरभरे, मूग, शेंगदाणे, उडदाची डाळ, मठ हे भिजायचे संध्याकाळी आणि सकाळी गुळासोबत खायचे. आणि अजून पण त्यांच्याकडं म्हणजे हे असलं बदाम काजू ते पण खाऊ शकते.
2: मुलांचं सांगायचं म्हणलं तर डाएट त्यांनी हा व्यवस्थित घ्यावा, म्हणजे जेणेकरून त्यांना शिनपेन होणार नाही. आणि अभ्यासाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं, सर्व विषयांचा अभ्यास केला पाहिजे, जीएसचा तेवढाच, असे स्लॉट्स पाडले पाहिजे अभ्यासाचे, 3 तास हा, 3 तास, 3 तास गणित, 3 तास बुद्धिमत्ता किंवा 3 तास मराठी, 3 तास जीएस, प्रत्येक टॉपिकला ही रिव्हिजन दिली पाहिजे ना. आणि दिवसातून एकदा किंवा दोनदा, दोन तरी किंवा एक तरी दिवसातून 100 मार्काचा पेपर सोडवलाच पाहिजे. ते पण टाइम लावून, किती मार्क्स कमी पडतात, किती मार्क जास्त पडतात, कुठं मार्क्स गेलेत. जे मार्क आलेत मुलं त्याचाच विचार करतात, पण जे गेलेत त्याचा मुलं विचार करत नाही. जे मार्क्स आपले कटलेत, कशामुळे कटलेत, त्या प्रश्नांचं मुलांनी सोल्युशन घेतलं पाहिजे.
1: तुम्ही दोघी किती तास लायब्ररीमध्ये घालायचा तुमचा दिवसातला?
2: दिवसातले मी आय थिंक 6 तास असायचे, 6 किंवा 7 तास.
3: मी 12-13 तास असायचे.
1: ग्राउंडला किती तास जायचे तुम्ही?
2: ग्राउंडला मी संध्याकाळी 4:30 आमचं शेलर मामा ग्राउंड घ्यायचे, मी 4 वाजता लॅबवरून निघायचे, मला अर्धा तास जायला वाड्या पार्कला लागायचा, 4:30 ते माझं 7:30 ग्राउंड व्हायचं.
3: मी 2 टाइम करीत होते, सकाळी 2:30 तास, संध्याकाळी 2:30 तास.
2: मी एकच टाइम ग्राउंड केलेलं,
3: 5-7 तास झोपायचे मी फक्त, दिवसभर पण 9 ते झोपत.
1: कष्ट घेतले की यश आपोआप मिळतं,
2: ते बोलतात ना, केल्याने होता हे आधी ते केलेच पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच. आणि ते तुम्ही केलेलं आहे, आज युनिफॉर्म घालून बसलेला आहात, वर्दी तुमच्या अंगावर आहे, तर काय वाटतंय, म्हणजे कसं वाटतंय आतून, फिलिंग काय?
2: आज तर मला खूप आनंद झालेला आहे, पण असं मला अजून पण फील होत नाही की मी महाराष्ट्र पोलीस झालेली, म्हणून मला खूप असा आनंद झालेला आहे. म्हणजे जेणेकरून माणसं जे, म्हणजे जेव्हा आपण एकटा आनंद घेतो तो एकट्यालाच आनंद होतो, पण माझा आनंद हा माझे शिक्षक, माझे नातेवाईक, माझे गावकरी मित्रमंडळी यांनी सगळ्यांनी माझा आनंद वाटून घेतला, त्यामुळे मला अजून पण फील होत नाही की मी महाराष्ट्र पोलीस झाली, इतका मला आनंद झालेला आहे.
3: मला पण खूप आनंद झालाय, पण माझी तब्येत आणि ते उंचिंते हे करून, म्हणजे असं कोणी मला म्हणतच नाही तू पोलीस झाली अशी, म्हणून माझ्या नातेवाईकाला त्यांना खूप आनंद झाला, मॅडमला त्यांना, सरला त्यांना.
1: आणि आम्हालाही खरं म्हणजे खूप आनंद झाला. तर प्रीती आणि जुही, तुम्ही दोघी आता तर पोलीस झालेला आहात, पण पुढे काय करण्याची इच्छा आहे? पुढे अजून काही वेगळं आहे की आता यातच आता पुढे करिअर?
3: नाही, पुढचे पेपर द्यायचे.
1: तुझा?
2: माझी एक इच्छा, माझी ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे, 3 वर्षानंतर डिपार्टमेंटल थ्रू पेपर होतात ना, मी डिपार्टमेंटल थ्रू PSI होण्याची माझी इच्छा आहे.
1: पुढचे पेपर म्हणजे तुला कोणते?
3: माझी पण PSI, मी माझं सेकंड इयर झालेलं आहे, 3rd इयरला गेले मी आता, ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, मग 3 वर्षांनी जायचं.
1: नक्कीच. तर तुमच्या दोघींना तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या मोठ्या स्वप्नांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि माझी तर ही इच्छा आहे की आत्ता जशी मी तुमच्याशी बोलते पोलीस भरती झाल्यात म्हणून, जेव्हा तुम्ही PSI व्हाल, जेव्हा तुम्ही मोठ्या पोस्टवर जाल, तेव्हा पण मी अशीच गप्पा मारूयात आपण आणि तुमचे सगळे अनुभव जाणून घेऊयात. तर पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन.
2: धन्यवाद.
1: आज आमच्यासोबत, रेडिओ नगरच्या टीमसोबत खूप गप्पा मारल्या, त्याबद्दल धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: आताच आपण ऐकलत राजमुद्रा अकॅडमी मधील नुकत्याच पोलीस भरती झालेल्या 2 विद्यार्थिनींची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला होता RJ कोमल हिने. मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी कॉलेज कट्टा या संडे स्पेशल शो मध्ये. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, एचआयव्ही एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90110011005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबर ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा, जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. आजच्या लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत मूळचे पाथर्डीमधले आणि आपल्या जिल्ह्यामधलेच लेखक बंडू पवार सर. कोरडगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगरमधील ते आहेत आणि गेल्या 22 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत. ऑक्टोबर 2011 पासून दैनिक दिव्य मराठीच्या अहमदनगर आवृत्तीमध्ये वरिष्ठ वार्ताहर म्हणून ते कार्यरत होते. दैनिक प्रभात पुणे या वृत्तपत्रासाठी सुद्धा 5 वर्ष, नाशिकमध्ये सुद्धा जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. नवाकाळ मुंबई या वृत्तपत्रासाठी नाशिक प्रतिनिधी म्हणून देखील काम पाहिलं. देशामध्ये सगळ्यात मोठा वृत्तपत्र क्षेत्रामधला समूह आहे तो म्हणजे दैनिक भास्कर. आणि या दैनिक भास्करच्या हिंदी दैनिकासाठी सुद्धा त्यांनी महाराष्ट्र ब्युरो चीफ म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. हिंदुस्तान समाचार मुंबई या प्रादेशिक बातम्या देणाऱ्या वृत्तसंस्थेसाठी 3 वर्ष नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिलं. पत्रकारिता करत असताना नक्कीच अनेक माणसं सरांना भेटली असतील आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं भेटत असताना साहित्याकडे सुद्धा ते वळले आहेत. त्यांचं अस्वस्थ मनाच्या व्यथा हे त्यांचं स्वलिखित पुस्तक काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झालेलं आहे. तर या पुस्तकाबद्दल नेमकी या पुस्तकामधली अवस्था किंवा व्यथा काय आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये. तर सर, स्टुडिओमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद
1: सर. आपण आपला खूप आधी म्हणजे अगदी बालपणीच्या काळामध्ये मी तुम्हाला घेऊन जाते, तो काळ जो आपण कधीच विसरत नाही किंवा बालपणीचे दिवस खूप छान असतात. तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
2: मी मूळ अहमदनगर जिल्ह्यातला पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव हे माझं गाव, प्रामुख्याने दुष्काळी पट्ट्यातील ते गाव आहे आणि थोडस शेतीच्या संबंधित लोक आहेत तिथे, जास्त शेतकरी वर्ग वगैरे. मी माझं प्राथमिक शिक्षण कोरडगावात झालं, नंतर मी पुढचं शिक्षण नाशिक आणि काही वर्ष मी नागपूरला होतो. नागपूरला मी साधारण 2001-2002 आसपास नागपूरला होतो मी आणि तिथं मी एका कारखान्यात काम करत असताना पब्लिक मीडिया नावाचं एक साप्ताहिक होतं नागपूरमध्ये. तिथं मी एकदा त्या कालावधीत कुठली तरी एक कविता लिहिली होती आणि ती मला वाटतं त्यावेळेस प्रकाशित झाली होती त्या पब्लिक मीडिया साप्ताहिकामध्ये. आणि त्याचे जे संपादक होते विजय कुमार राऊत म्हणून, त्यांनी सांगितलं की तुम्ही कविता लिहिता तर उत्तम बातमीही लिहू शकता. मग थोडासा प्रयत्न केला, मी बातम्या लिहिल्या पण काही जमलं नाही. नंतर मग मी नागपूरवरनं एक माझे एक लोकमतचे मित्र आहेत त्यांना भेटण्यासाठी मी नाशिकला गेलो. त्यावेळेस मी एका वृत्तपत्रात जॉईन झालो, तिथं दिनवेद नावाचं एक वृत्तपत्र होतं त्यावेळेस 2003-04 हा कालावधी असावा. सुरुवातीला दिनवेद या वृत्तपत्रामध्ये कामाला सुरुवात केली मी, तर मला एक बातम्या लिहायचं काम दिलं होतं. म्हणजे काही घडामोड घडली की ती बातमी करायची. पूर्वी कागदावर लिहून ती संपादकाकडे किंवा वृत्त संपादकाकडे तो कागद दिला जायचा. उपसंपादक, वृत्त संपादक आणि संपादक असा तो कागदाचा प्रवास सुरू व्हायचा. त्याच कालावधीत फॅक्स पण असायचे. तर त्या बातम्या रिराईट संपादक करायचे. त्यांच्याकडे एक रवींद्र सुर्वे नावाचे एक आमचे वृत्त संपादक होते त्यावेळेस, ते नारायण सुर्वेंचे सुपुत्र ते वृत्त संपादक होते. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सुरुवात केली बऱ्यापैकी. त्यांनी मला बरंच बातम्यातलं ज्ञान दिलं. मला बातमी कशी लिहायची, इंट्रो कसा काढायचा, त्याचा मूळ गाभा कसा काढायचा, हेडिंग कशी द्यायची, याच्यावर मी त्या कालावधीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. आणि त्यानंतर पुढचा माझा प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाल्यानंतर मी बऱ्याच दैनिकामध्ये काम केलं. आपला दिनवेद सोडल्यानंतर मी दैनिक प्रभात पुणे या वृत्तपत्राला नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केलं. नवाकाळ या वृत्तपत्रासाठी पण मी नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केलं. त्याचबरोबर एक हिंदुस्तान समाचार एक बातम्याची एजन्सी आहे, ती बातम्या पुरवते. त्या हिंदुस्तान समाचार एजन्सीला मी 3.5 वर्ष काम केलं. त्यानंतर माझ्या मनात एक विचार आला की की आपण मराठी पत्रकारिता करतोय पण आपल्याला हिंदी पण जमलं पाहिजे. कशी असते ही पत्रकारिता? मुळात हिंदी बोलणं सोपं आणि प्रत्यक्षात कागदावर लिहिणं फार अवघड गोष्ट आहे. तर करूया म्हटलं प्रयत्न. मी साधारण 2003-2004 दैनिक भास्करला कामाला सुरुवात केली. मुळात त्या तो माझा प्रवास पण रंजक होता की आमचे संपादक होते प्रकाशजी दुबे सर, त्यांनी मला सांगितलं की आप शुरू करो काम. मी सुरू केलं आणि त्याच्यात काहीतरी 7-8 दिवसानंतर मला एक अपघात झाला होता. कुठेतरी कळवण परिसरात अपघात झाला होता आणि त्या अपघाताची बातमी मला कव्हर करायला लावली होती त्यांनी. मुळात मी मराठी असल्यामुळं हिंदी लिहायचं कसं हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न होता की मराठी बातमी लिहू शकतो पण हिंदी कसं लिहिणार. तर मी त्यावेळेस काय इंटरनेट वगैरे इतकी सुविधा नव्हती किंवा ते ट्रान्सलेशन वगैरे काय गुगल वगैरे काही नव्हतं. मग मी माझ्या हिंदीच्या काही तिथल्या जवळच्या मित्रांना फोन केला, मी त्यांच्याकडे गेलो आणि मग मी त्यांना सांगितलं की मला ही बातमी हिंदीतून करायची. प्रत्येक शब्द मग मी ते घेतला त्यांच्याकडून, असं याला असं म्हणतात. मला साधारण 1.5-2 तास ते एका बातमीसाठी लागले की एक अपघाताची सडक हादसे में 11 लोगों की मौत अशी ती बातमी तयार केली. मी बातमी फॅक्सने पाठवली. बातमी पाठवल्यानंतर ते इंटरनेटला ऑनलाईनला बातम्या त्या वृत्तपत्र पण त्यावेळेस दिसत नव्हतं. तर ती बातमी प्रसिद्ध झाली, लागली बातमी. त्याच्यानंतर मी 5-7 दिवसांनी फोन केला, ती म्हणजे तुमची एक सिंगल कॉलम बातमी लागली. मोठा वृत्तपत्र समूह होता तो, सिंगल कॉलम बातमी लागली. अरे म्हटलं आपल्याला पेपर येत नाही वाचायला आणि आपल्याला काय कळणार कसं लावली का नाही. तर एकच बातमी होती आणि नुकताच घरी आलो होतो मी आणि मला 100 रुपयाची मनी ऑर्डर आली होती दैनिक भास्करची एका बातमीची. म्हणजे ती मनी ऑर्डर घेऊन तो पोस्टमन घरी आला तर त्यावेळेस मला म्हणे की बंडू पवार कोण? मी म्हटलं मीच आहे, तुमची मनी ऑर्डर आली. मग मी विचार केला की माझी इतकी परिस्थिती नाही की मला कोणी मनी ऑर्डर पाठवेल म्हणून. नाही म्हटलं माझी नसेल ती कोणी नाही, तुमचं नाव आहे म्हणे बंडू पवार. मी ती मनी ऑर्डर पाहिली तर तिथं दैनिक भास्कर हे नाव लिहिलेलं होतं आणि एका बातमीचं मला मानधन 100 रुपये मिळालं होतं. आणि मी म्हटलं आता आपल्याला हिंदी पत्रकारिता करायची. मग मी सुरू केली त्या पत्रकारिता. मग मला आमच्या संपादकांनी पोस्टामार्फत 5 कॉपी सुरू केल्या दैनिक भास्करच्या. त्यातून तुम्ही वाचत जा म्हणे, तुम्हाला ते बातमी लिहायचं कौशल्य येईन. मग ते मी बातम्या वाचत त्या हिंदी बातम्या लिहायला शिकलो. साधारण 4-4.5 वर्ष मी हिंदी या दैनिकामध्ये काम केलं. पण नंतर मला सहज सोपी बातमी झाली की बाबा मराठीपेक्षा हिंदी बातमी लिहिणं सोपं झालं. कारण की मला तो अंदाज आला की आपल्याला काय म्हणायचं, आपल्या मराठीमध्ये काय आहे की आपण एखाद्या व्यक्तीनं प्रतिपादन केलं ते शेवटी म्हणतो आणि हिंदीमध्ये त्यांचं अगोदर नाव घेतलं जातं आणि नंतर बातमीला सुरुवात होते. असा तो दैनिक भास्करचा माझा प्रवास. मग मी दैनिक भास्करला 2010-2011 होतो. नंतर दिव्य मराठी सुरू झाला, दैनिक भास्करचंच वृत्तपत्र औरंगाबादला सुरू झालं, नंतर नाशिकला सुरू झालं आणि नंतर अहमदनगरला सुरू झालं. अहमदनगरला सुरू झाल्यानंतर मग मी अहमदनगरला आलो 2010-2011. 1 ऑक्टोबर 2011 अहमदनगरला माझ्या प्रवासाला सुरुवात झाली दिव्य मराठीच्या.
3: जसं आता तुम्ही सांगितलं की मराठी पत्रकारिता आणि हिंदी पत्रकारितेतला फरक, हिंदी पत्रकारिता करत असताना तुम्हाला काय चॅलेंजेस आले किंवा मराठी कसं आपली बोलीभाषा सुद्धा होती, आपल्याला अनेक त्याचे दुसरे शब्द जे आहेत एका शब्दाला दुसरे समानार्थी शब्द माहिती असायचे, त्यामुळे बातमी लिहिणं सोपं जायचं, पण हिंदी भाषेमध्ये काय अडचणी येत होत्या किंवा त्या हळूहळू कशा कमी झाल्या?
2: मला ज्यावेळेस 5 कॉप्या सुरू झाल्या वृत्तपत्राच्या, मी वाचन सुरू केलं आणि त्यातून मला शब्दाचा कोश माझा वाढला की एखाद्या शब्दाला हिंदीतून काय म्हणतात, अडचणीला काय म्हणतात, दिक्कते हा शब्द आहे. म्हणजे असे शब्दकोश वाढत गेला आणि मला बातमी लिहिणं सोपं झालं. माझे चॅलेंजिंग असं होतं की मी भास्करला असताना 2008 मालेगावला बॉम्बस्फोट झाला होता. तो एका मस्जिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता, तिथं काहीतरी 5-6 जणांचा मृत्यू झाला. अजून ते मला वाटतं ते नील झालं मागच्या वर्षी काहीतरी. तर ती चॅलेंजिंग अशी होती की नाशिकवरून मालेगाव जवळपास बरंच अंतर आणि त्यावेळेस सुविधांचा अभाव असायचा की फक्त मोबाईल तर तुरळकच असायचे, त्याचा तो काय मोबाईलचा किंवा इंटरनेटचा कालावधी नसायचा. तर मला त्या कालावधीमध्ये बसने जाऊन मी तिथून तिथली पत्रकारिता केली, तिथली काय परिस्थिती, तिथले फोटो. आणि त्यावेळेस मला वाटतं आय जी आपल्या नाशिक विभागाचे म्हणजे नगर पण त्यांच्याकडे होतं, पी के जैन म्हणून आय जी होते. तर ते प्रारंभीचा तपास ते करत होते. तर तिथं माझी ओळख बऱ्यापैकी झाली. नाशिकला आल्यानंतर मी एकदा दोनदा भेटलो त्यांना. आणि त्या घटनेच्या संदर्भातले जे काही महत्त्वाचे पैलू होते ते मला त्यांनी दिले. आणि खरं म्हणजे ते पैलू मी दैनिक भास्करला प्रकाशित केले, ते इतर वृत्तपत्राला कुठंच नव्हते. कारण की ना इतक्या मोठ्या वृत्तपत्राला हे पैलू मिळणं म्हणजे ती मोठी आश्चर्याची गोष्ट होती. आणि शिवाय काय खूप मोठा पत्रकार वगैरे काय नव्हतो, मी सर्वसाधारण माणूस होतो. पण आपल्या बोलण्याची टॅक्ट, समोरच्याला पटवून देण्याची टॅक्ट, ती त्यांना आय जी सरांना आवडली आणि त्यांनी मला ती माहिती दिली. आणि ती खूप चॅलेंजिंग होती माझ्यासाठी पत्रकारिता. मी त्यावेळेस नाशिकला असताना APJ अब्दुल कलामांची कव्हर केलं, राष्ट्रपती होते त्यावेळेस, वैतागवाडी नावाच्या एका गावाला आले होते त्यावेळेस, इगतपुरी तालुक्यातील गाव होतं ते, एक डोंगराळ भागामध्ये तिथं त्या आदिवासी शेतकऱ्यांनी फुलशेती फुलवली होती. त्यावेळेस ते APJ अब्दुल कलाम आले होते. ते त्यांचा दौरा कव्हर केला मी. सोनिया गांधींचा जे काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या त्यांच्या कव्हर नंतर मी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी असे असंख्य नेत्यांचे दौरे कव्हर केले, बातम्या लिहिल्या. आणि बातम्या लिहिताना मला मी फक्त बातम्या लिहित नव्हतो तर मी अनुभव घेत होतो त्या लोकांमधून, ते राहणीमान बोलणं आणि त्यांचे विचार. त्यातून मला हळूहळू शिकत गेलं की महाराष्ट्राचं राजकारण हे अत्यंत परिपक्व राजकारण आहे. इतर राज्याच्या तुलनेत आपल्या राजकारण म्हणजे परिपक्व, म्हणजे वैचारिक कुठंतरी त्यांना हे आहे, त्यांच्याकडे ठेवा आहे. आणि वैचारिकतेने राजकारण करणारे नेते त्या कालावधीत होते. दुर्दैव आता परिस्थिती बदलत गेली, त्याच्यात बरेच बदल झाले, पण वैचारिकता टिकवण्याचं मोठं काम ह्या राजकीय नेत्यामध्ये कुणी केलं असं तर महाराष्ट्राने केलेलं आहे असं मला सांगावं लागेल.
3: दिव्य मराठीला आलात, नगरमध्ये आलात, सुरुवातीचे दिव्य मराठीचे दिवस कसे होते? कारण वेगवेगळी वृत्तपत्र आधी होती, इथे सकाळ होतं, लोकमत होतं, दिव्य मराठी नव्यानं सुरू झालं होतं. आणि सुरुवातीच्या काळातच नगरसाठी, दिव्य मराठीसाठी तुम्ही सोबत होता दिव्य मराठीच्या, तर तो प्रवास कसा होता, कसा हा प्रवास सुरू झाला तुमचा?
2: खरं म्हणजे भूषण देशमुख सर आज आपल्यात नाहीत. आणि भूषण देशमुख सर आणि मी एकाच दिवशी जॉईन झालो होतो दिव्य मराठीला, 1 ऑक्टोबर 2011 मध्ये. सरांचा माझा फारसा परिचय नव्हता यापूर्वी पण, पण सर ज्या दिवशी जॉईन झाले त्या दिवशी माझ्या औपचारिक आमच्या दोघांच्या गप्पा झाल्या. आणि नंतर मग आमचं लॉन्चिंगचा दिव्य मराठीचा पिरियड सुरू झाला. पुढच्या 14 ऑक्टोबरला दिव्य मराठी लॉन्च झालं. आणि मग त्यांच्याकडून बोलता बोलता काही रंजक माहिती मला भूषण सरांकडून कळायची. आणि ते रंजक माहितीमध्ये मला थोडासा इंटरेस्ट येऊ लागला. आणि मग माझी भूषण सरांची मैत्री झाली. आणि पुढे मग सरांची माझी मैत्री अशी वाढतच गेली की ते निवृत्त झाले दिव्य मराठीनंतर तरी देखील माझं बोलणं व्हायचं, मी यायचो, त्यांच्याशी गप्पा मारायचो. एखादी बातमी करायची असेल, मला रेफरन्स लागत असेल तर मला भूषण सरांकडून घ्यावा लागायचा इतिहासाचा, आणि त्यांच्याकडे तो असायचा. खरं म्हणजे आमच्या दोघांची जॉईनिंग, सर तर मुळात नगरचेच होते, नगर शहरामध्ये त्यांचं बरेच वृत्तपत्रामध्ये काम केलं होतं, मी तरी इतर जिल्ह्यातून आलेलो होतो. पण नगरचा हा एक रंजक प्रवास असा की अनेक वृत्तपत्र होते, प्रस्थापित वृत्तपत्र होते. आणि अशा कालावधीत एखादं वृत्तपत्र येतंय दिव्य मराठीसारखं, नाव नवीन होतं त्यावेळेस, म्हणजे दैनिक भास्करचं भारताभर नाव, पण दिव्य मराठी हा नवीनच वृत्तपत्र होतं. अशा कालावधीत हे वृत्तपत्र सुरू झालं होतं. पण चॅलेंजिंग असं होतं की त्यावेळेची पत्रकारिता करताना एक चॅलेंजिंग पत्रकारिता होती की एखादा विषय जर हाताळायचा असेल तर तो शेवटपर्यंत त्याचा तडीच गेला पाहिजे, त्याचा फॉलोअपच घेतला पाहिजे. आणि असे काही काही बातम्या आम्ही त्या कालावधीत केल्या की शेवटपर्यंत त्या फॉलोअप करत राहिलो, तडीच नेल्या. प्रामुख्याने आजही मी नगर पुणे रेल्वे इंटरसिटी रेल्वे संदर्भात लिहितोय. गेल्या 16 वर्षापासून मी लिहितोय आणि त्या रेल्वेचा लढा त्यावेळेस देखील सुरू झाला होता. लोकांनी तो लढा उभारला होता आणि आजही लोकांची अशीच मागणी आहे की नगरवरून विद्यार्थी नोकरी करणारे चाकरमाने मोठ्या प्रमाणात पुण्याला जातात आणि त्यांना जाण्यासाठी सुविधा बसेस आहेत पण वाहतूक कोंडी आहे. वाघोली शिक्रापूर या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी असते. 3-3, 4-4 तास तिथं थांबावे लागते. ती या दृष्टीने नगरवरून पुण्यासाठी इंटरसिटी रेल्वे सुरू व्हावी हा प्रश्न वारंवार आम्ही मांडला आणि आता कुठंतरी त्या प्रयत्नांना यश यायला लागलंय आणि कुठंतरी त्या रेल्वे बोर्डाच्या समोर हा प्रस्ताव जायला लागला की एक रेल्वे सुरू होऊ शकते आणि आपल्या बातमीमुळं एखादा प्रकल्प सुरू होतोय ह्यापेक्षा मोठं कुठलीच गोष्ट नसावी मला वाटतं. आणि ती लोकांसाठीचा तो जिव्हाळ्याचा विषय होता तो थोडासा प्रकल्प असे असंख्य विषय मांडता आले. मी पर्यावरणासंदर्भात लिखाण करत असतो. वातावरणात होत असलेले बदल प्रामुख्याने मी मांडत असतो कारण मुळात वातावरणात होणारे बदल निवळ सांगून उपयोग नाही तर ते प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. कारण ह्या ज्या याच्या प्राथमिक शाळेत तच याचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे मुलांना की बा ह्या याचे ग्लोबल वॉर्मिंगचे काय काय परिणाम होत आहेत. आज आपण पाहतोय की एप्रिल मे महिन्यात 42-43 शहराचं तापमान गेलं होतं आणि इतकं तापमान भयानक झालेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये वातावरण बदलतंय हे प्रत्येकाने नोंद घेतली पाहिजे की काहीतरी आपल्याला स्वतः केलं पाहिजे की वातावरण बदलतंय आपण काहीतरी केलं पाहिजे किंवा लोकांना सांगून आपण काहीतरी केलं पाहिजे. हे जर बदल जर झाले तर जे पूर्वीचं जे 100 वर्षापूर्वी जे सर्वात सुंदर आणि स्वच्छ हवेचं शहर म्हणून ओळखलं जायचं नगर तेच शहर पुन्हा होऊ शकतं जर लोकांनी अशा प्रकारे व समोर पुढाकार घेतला आपलं शहर जगवण्यासाठी तर हे नक्कीच होऊ शकतं.
3: नक्कीच. बातमी लिहित असताना काय काळजी घ्यायला हवी आणि अशी एखादी बातमी की जी बातमी शहराचा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्यामध्ये खूप नगरकरांचे इमोशन्स अडकलेले आहेत आणि ते लिहित असताना काय विशेष काळजी घेतली?
2: बातमी नगरच्या दृष्टीने ऐतिहासिक बातमी लिहिताना काळजी घेणं आवश्यक आहे की ऐतिहासिकच नव्हे तर कुठल्याही क्षेत्राची बातमी लिहिताना एक काळजी घेणं आवश्यक आहे. पत्रकारांनी मुळातच संशोधन केलं पाहिजे बातमीतलं की हे का आलंय कसं आलंय कुठून आलंय याचा शोध घेतला पाहिजे. एखादी सोशल मीडियावर बातमी आली ती बातमी फेक आहे हे पडताळणी करण्यासाठी त्यांनी स्वतः काहीतरी शोधलं पाहिजे त्याचे सोर्स वापरले पाहिजे ही बातमी खरे की खोटी आणि त्यानंतर ती बातमी लिहिली पाहिजे. मुळात आपलं ऐतिहासिक नगर आहे एखाद्या कुठल्याही ऐतिहासिक किल्ल्याबाबत असो या कुठल्याही याच्या बाबतीत बातमी लिहिताना ते रेफरन्स पुस्तकातून वाचले पाहिजे. कारण की ना सोशल मीडियावर त्या तारखा येतात त्या तारखा अनेकदा चुकीच्या असतात चुकीचा इतिहास पसरवला जातो सोशल मीडियावरून. त्यासाठी जे लिखाण करणारे पत्रकार आहेत त्यांनी मुळात ते पुस्तकं वाचले पाहिजे आणि त्या पुस्तकातला रेफरन्स घेऊन ते लिहिलं पाहिजे तर ती बातमी दमदार आणि एक काहीतरी कस आहे अशी बातमी म्हणून ती समोर जाऊ शकते.
3: नक्कीच. सोशल मीडियाचा विषय निघालेला आहे तर आता सोशल मीडिया ही खूप मोठी ताकद आहे. अनेक सोशल मीडिया हँडल करणारे लोक आहेत. सोशल मीडियावर बातमी पटकन व्हायरल होते किंवा एखाद्या शहरामध्ये एखाद्या गल्लीमध्ये काय घडलं हे अगदी खूप काही क्षणामध्ये व्हायरल होतं. त्याचबरोबर अशाही काही गोष्टी व्हायरल होतात की ज्या फेक असतात चुकीच्या असतात आणि कुठेतरी त्यामुळे अनेक लोक विश्वास ठेवतात आणि विश्वास ठेवल्यामुळे या चुकीच्या बातमीवर नको ती घटना घडते असंही होऊ शकतं. तर सोशल मीडियाची एक चांगली ताकदसुद्धा आहे पण ही जर बाजू आपण पाहिली फेक न्यूज असेल तर फेक न्यूज आणि सत्य माहिती यातला फरक कसा आपण ओळखायला हवा किंवा लोकांनी सतर्क कसं राहायला हवं?
2: खरं म्हणजे आता आपण फेक न्यूजला थांबू शकत नाही ते आपल्या हातात पण नाहीये त्यासाठी काही अशी तरतूद नाहीये. पण मुळात फेक न्यूज आल्यानंतर ती व्हायरल करणं त्यापेक्षा भयानक आहे. एक फेक न्यूज आहे आपल्याकडे आली ती आपण न वाचता किंवा न पडताळणी करता ती आपण व्हायरल करतो किंवा दुसऱ्याला पाठवतो, ही एक सगळ्यात महत्त्वाचं चुकतं आपलं. कारण की एक फेक न्यूज आहे, आपण चार सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म पाहिले की आपल्याला त्यावर दिसते का, किंवा आपण एखाद्या वृत्तपत्राचं अधिकृत संकेतस्थळ पाहिलं किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक चॅनलचं अधिकृत संकेतस्थळ पाहिलं त्यावर ती आपल्याला बातमी दिसते का, हे अगोदर पडताळून घेतलं पाहिजे. आणि त्यामध्ये जर दिसत जर नसेल असं अशी ही बातमी आलेली तर ती बातमी आलेली बातमी ही फेक बातमी समजावी आणि ती पुढे फॉरवर्ड करू नये, जेणेकरून तुमच्या एका बातमीमुळं पुढे अनेक घटना घडू शकतात किंवा कुठलाही अनैतिक प्रकार घडू शकतो. हे टाळण्यासाठी पत्रकाराबरोबरच सर्वसामान्य लोकांनी सुद्धा फेक न्यूज ओळखली पाहिजे. त्याला ओळखण्यासाठी त्यांना मोठे प्लॅटफॉर्म आहेत की बा ए आय सारखं आपल्या सध्या ए आय आपण पाहतोय की ए आयमध्ये टाकलं तर ही बातमी खरी आहे का खोटी आहे ते तुम्हाला सांगेल, किंवा बरेच संकेतस्थळावर जरी गेले तरी तुम्हाला ती माहिती मिळेल. त्यामुळं फेक न्यूजपासून पत्रकाराबरोबरच सर्वसामान्यांनी देखील काळजी घेतली पाहिजे की आपल्या एखाद्या चुकीच्या बातमीमुळे लोकांमध्ये असा काही संघर्ष निर्माण होऊ नये ज्याचं जबाबदार आपण होऊ.
3: एआयचा मुद्दा निघालेला आहे तर आता आपण पाहतो की एआय बेस अनेक गोष्टी होत आहेत, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एआयचा वापर जो आहे तो केला जातोय. पत्रकारिता या फील्डमध्ये भविष्यामध्ये एआयचा वापर होऊ शकतो का?
2: मुळात एआयचा वापर सुरू झालेला आहे पत्रकारितेमध्ये. एक बघा की एआयनी पत्रकारितेचं क्षेत्रच पूर्ण बदलून टाकलंय. पूर्वी बघा फॅक्सपासून पत्रकारांचा प्रवास सुरू झाला, कागदावर लिहिणं याच्यावर सुरू झालेला प्रवास. आता हा प्रवास ए आय पर्यंत आलेला आहे, म्हणजे हा प्रवास अत्यंत रंजक आहे. म्हणजे पूर्वी बातमी कागदावर लिहून ती द्यायची, त्याच्यात करेक्शन केलं जायचं, आता ते इतकं सोपं झालं आहे की तुम्हाला 30 वर्षापूर्वीचा रेफरन्स घ्यायचा एखाद्या बातमीमध्ये, तुम्हाला जुने कागदपत्र तपासावं लागायचे, पाहावं लागायचे ही तारीख कधी होती, वार काय होता, वेळ काय होता. पण आता ते ए आय वर तुम्ही ते फक्त तारीख आणि हे जरी टाकलं तरी तुम्हाला ते समोर येतं. पण ए आयची माहिती ही खरीच असते असं पण नाही, अनेकदा चुकीची पण माहिती ए आय कडून मिळते. पण ती चुकीची माहिती जरी त्यांनी जरी दिली तरी पत्रकारांनी काळजी घेणे गरजेचं आहे की ही खरी माहिती आहे की खोटी माहिती आहे. कारण ए आयला एकाच वेळा डेटा दिलेला असतो तो, आणि तो काय डेटा अधिकृत आहे असं पण ए आय सांगतच ना की व ए आय चुकू शकतं, ते तुम्हाला अल्टिमेटम देतच ना. त्यामुळं ए आय हे पत्रकारितेल समोर मोठं आव्हान आहे प्रिंट मीडिया समोरचं. कारण की तुम्हाला एखादी बातमी लिहायला 15 मिनिटं 20 मिनिटं लागायचे तर तुम्हाला आता एका सेकंदामध्ये ती बातमी फक्त प्रॉम्प्ट टाकला की बातमी तयार करून मिळते. त्याच्यामुळं तुमचे तो काम तर कमी प्रमाणात झालेला आहे. आता पत्रकारांना ह्या बातम्या न करता आउटस्टँडिंग बातम्या कराव्या लागतील, ए आयच्या पुढे विचार करून बातम्या कराव्या लागतील. जे ए आयकडे माहिती नाही ती तुम्हाला शोधावं लागेल, त्याला शोध पत्रकारिता म्हणतात. ती शोध पत्रकारिता केली तरच लोक वाचतील, अरे हे काहीतरी वेगळं आहे. आणि हे चॅलेंजिंग पत्रकारांसमोर राहणार आहे
3: नक्कीच. समाजामध्ये खरं तर माध्यमांची भूमिका खूप महत्वाची आहे आपण पाहतो. आणि जसं की सुरुवातीच्या काही काळामध्ये घरी पेपर यायचा, आजही अनेक वाचक आहेत की जे पेपर वाचतात, रोज पेपर वाचतात. पण आत्ता सध्या इतकं धावपळीचं जग आहे की अनेक वाचक जे आहेत ते आता ऑनलाईन वाचनाला पसंती देतात, त्यामुळे जो पेपर वाचक होता तो आता इकडे कुठेतरी वळालेला आहे आणि भरपूर वाचक संख्या ही ऑनलाईन पद्धतीनं किंवा डिजिटल पेपर रिडिंगकडे वळालेली आहे. तर हा बदल तुम्हाला कसा वाटतो?
2: नाही, डिजिटलकडे वळालेत हे मान्य आहे. कारण की त्यांना कमी वेळात सगळं वाचायला मिळतं, शिवाय त्यांना कुठं एका ठिकाणी बसून ते करायचं नाही, ते हातात मोबाईल घेऊन ते पाहू शकतात. पण एक वाचक वर्ग असा पण आहे की त्यांना वृत्तपत्र हे अधिकृत वाटतं की वृत्तपत्रात आलेली बातमी म्हणजे 100% ही खरी बातमी आहे. आणि ते वाचक अजूनही टिकून आहेत की ते सकाळी वृत्तपत्राची वाट पाहतात आणि ते वृत्तपत्र वाचल्यानंतरच घराच्या बाहेर पडतात असेही वाचक आहेत. कारण हे बघा, कुठल्याही तंत्रज्ञानाचा स्पीड इतका असतो की भयानक स्पीड असतो आणि नंतर तो इतका कमी होतो की लोक फेकून देतात. हीच सोशल मीडियाच्या बाबतीत होणार आहे भविष्यामध्ये, की लोक कंटाळतील आणि ते फेकून देतील, पुन्हा एकदा वाचनाकडे वळतील असं मला एकंदरीत वाटतंय. कारण की ना, नवी पिढी जरी आता मोबाईलवरती व्यस्त जरी असली, ती कंटाळणार आहे आज ना उद्याच्याला. त्यांना तो इतका कंटाळ येणार, आणि नको हे आपण वारंवार तेच करतोय, त्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी करूया. आणि हे वेगळंपणच करण्यासाठी त्यांना पुस्तकं प्रोत्साहन देणार आहेत, आणि ते पुन्हा एकदा पुस्तकाकडे वळतील असं मला वाटतंय. कारण की ना, ह्या तंत्रज्ञानामुळं वाचन कमी झालं हे मान्य आहे, पेपर वाचणाऱ्यांची संख्या पण थोडी कमी झाली, पण भविष्यामध्ये वाचणाऱ्यांची संख्या 5-10 पटीने वाढू शकेल. कारण की त्यावेळेस लोक कंटाळलेले असतील, त्यामुळं भविष्य हे पुस्तकाला, दैनिकांना, वृत्तपत्रांना राहील यात शंका बाळगण्याचं काही कारणच नाही.
3: नक्कीच. पत्रकारितेच्या सुरक्षिततेबद्दल काय सांगाल?
2: खरं म्हणजे पत्रकार हा काय, त्याला बरेच प्रश्न असतात. घरापासून निघल्यापासूनच त्याचे प्रश्न सुरू होतात. आजूबाजूलाच त्याला प्रश्न दिसतात की हे नाही ते नाही, रस्त्याला रस्ते नाही, पाणी नाही. पत्रकारांसमोर खूप आव्हानं आहेत. आता वृत्तपत्रांची धोरणं बदलत चाललेली आहे, किंवा बातमी लिहिताना त्याला खूप विचार करावा लागतो, हे सगळे चॅलेंज आहेत. पण मुळात पत्रकारांना जी सुरक्षा पाहिजे की एखादी बातमी लिहिल्यानंतर धमकी येणं किंवा काहीतरी मॅसेज करणं असे प्रकार होत असतात, बरोबर. पण पत्रकार जर प्रॉपर खरा असेल, त्यांनी जी बातमी लिहिली ती खरी आहे, त्यात शंका बाळगण्याचं कारण नाही, त्यामुळे त्या पत्रकारांना भीती बाळगण्याचं तर कारण नाही. पण एक आहे की पत्रकार ज्यावेळेस बातम्या लिहितात किंवा एखादी वृत्तमालिका चालवतात किंवा काही प्लॅटफॉर्मवर बातमी चालवतात, त्यावेळेस त्याच्याला धमकी येतात, 100% धमकी येतात. पण यासाठी एक पोलिसांनी किंवा गृहशाखेने पत्रकार संरक्षक कायदा केला पाहिजे. निदान त्याच्यावर हल्ला झाल्यानंतर त्याची दखल घेतली पाहिजे की त्याच्यावर का हल्ला केला, याची चौकशी केली गेली पाहिजे, आणि पत्रकारांना कुठंतरी सुरक्षा मिळेल याची काळजी नक्कीच सरकारने घेतली पाहिजे. कारण की पत्रकार हा समाजाचं काम करतो, लोकशाहीचं काम करतो, लोकशाही व्यवस्था जिवंत ठेवण्याचं हा काम करतो. म्हणजे लोकशाही जो माणूस जिवंत ठेवतोय, त्याच्यावर जर अशा प्रकारचे जर हल्ले जर होत असतील, तर त्या हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी पत्रकारांनी सुद्धा काही भूमिका घेणं आवश्यक आहे, त्यांना सुद्धा पोलिसांनी संरक्षण देणं आवश्यक आहे असं मला वाटतंय.
3: नक्कीच. या सगळ्या तुमच्या पत्रकारितेच्या प्रवासामध्ये तुम्ही साहित्याकडे वळालात. अस्वस्थ मनाच्या व्यथा काही वर्षांपूर्वी हे पुस्तक प्रकाशित झालं. हे पुस्तक लिहिण्याचा मानस काय होता, किंवा हे कसं सुचलं, याची संकल्पना नेमकी काय आहे?
2: तो 2019 मला वाटतं 19-20 कोविडचा कालावधी होता, आणि त्या कालावधीत बहुतांशी लॉकडाऊनचा कालावधी होता, वर्क फ्रॉम होम चालू होतं. आणि मी हेल्थ डिपार्टमेंटचं माझं काम पाकायचं, म्हणजे बातम्या हेल्थ डिपार्टमेंटच्या माझ्याकडे असायच्या. आणि मी त्या कालावधीमध्ये सिव्हिलला जायचो. मी ती सगळी परिस्थिती अनुभवलेली होती, पाहिलेली होती. मास्क घालून जाणारे डॉक्टर, ऑक्सिजनसाठी लागलेल्या रांगा नातेवाईकांच्या, आणि भीषण परिस्थिती. म्हणजे अशी परिस्थिती की त्या कालावधीमध्ये सिव्हिलच्या आसपास देखील लोक जात नव्हते, भिहायचे लेक काय आपल्याला काय होईल का म्हणून. अशी परिस्थिती होती, लॉकडाऊन कडक होता. आणि अशा कालावधीत मी ते प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी परिस्थिती पाहिली, आणि अनेक काही प्रसंग मला धक्कादायक होते. एक तर प्रसंग तुम्हाला सांगतो. जिल्हा शल्य चिकित्सक बसतात सिव्हिलच्या पाठीमागे, जे मुख्य हॉस्पिटलच्या पाठीमागे, आणि मी सहज त्याच कालावधीमध्ये कोविडच्या कालावधीत मास्क लावून पायी पायी निघालो होतो. आणि तिथे काही बांबू टाकलेले होते, आणि ते तिरडी बांधण्याचं काम सुरू होतं. एका व्यक्ती कोविडमुळे गेला होता, आणि तिथं तिरडी बांधण्याचं काम चालू होतं. आणि ती बॉडी तिथून येऊन फक्त तिथं टाकून रुग्णालयात न्यायचं होतं परत अमरधामला. तर मी सहज विचारलं की कुठले आहे हे. त्यांनी सांगितलं की हे इथलेच आहेत. म्हटलं इथले कुठले, ते म्हणजे सिद्धार्थनगर. म्हणजे सिव्हिलच्या पलीकडच्या साईडला सिद्धार्थनगर, ती झोपडपट्टी, आणि सिव्हिल इकडं किती, म्हणजे साधारण 100 पावलंच अंतर, शंभर पावलाचं अंतर सुद्धा ते शेवटची आंघोळ घालण्यासाठी घेऊन घेऊ जाऊ शकले नाही. ही मी जवळून ती घटना पाहिली आणि त्यावेळेस मला सुचलं की आपण ह्या जे लोक पाहतोय, अनुभव घेतोय, त्यांच्याशी बोलतो, यावर काहीतरी लिहिलं पाहिजे. कोविडच्या प्रसंग म्हणजे बातम्या लिहित असताना बातम्या लिहू आपण की बा इथं असा असा प्रकार झाला, असं असं होतंय, असं असं होतंय, पण त्या कथा कशा मांडायच्या. मला कथा सुचल्या म्हणजे मी घरी आल्यानंतर, फिरून आल्यानंतर, मास वगैरे काढल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर मी विचार करायचो की आपल्याला सुरुवात कशी करायची. माझी पहिली कथा ही दवंडी नावाची एक कथा आहे, पहिलीच आहे ती. दवंडीपासून मी कथेला सुरुवात केली आणि जवळपास 34 कथा या कोरोना संदर्भात आहेत. म्हणजे माणसाचं जीवनमान कसं होतं त्या कालावधीमध्ये, माणसाने किती संघर्ष केलेला होता. म्हणजे त्यात असा एक प्रसंग आहे की मुंबईतून पायी चाललेलं एक कुटुंब मी पाहिलं होतं, छत्रपती संभाजीनगर रोडवरून ते जालन्याला जात होते. एक आजोबा होते, एक सून आणि मुलगा आणि नातू. त्या आजोबाच्या पायाला अक्षरशः फोड आलेले होते. उन्हाळ्याचे मे महिन्यातले दिवस होते ते आणि ते चालत होते अनुमानी पायाने. म्हणजे कसं, त्यांना प्रत्येक ठिकाणी भीती असायची की पोलीस जर कुठं चौकी दिसली की पोलीस परत पाठवायचे ना, तुम्ही जाऊ नका म्हणून. ते दुसरीकडून कुणीतरी डोंगरदाऱ्यातून येऊन पुन्हा मुख्य रस्त्याला लागायचे. तो मी प्रसंग जवळून पाहिला. मी त्या नातवाला रडताना, त्या आजोबा रडताय, ते बसलेले त्या रस्त्यावरती, सर्व बंद होतं. तो प्रसंग पाहिला आणि मी अक्षरशः हादरून गेलो की हा जे स्थलांतर आहे इतकं भयानक, म्हणजे आपण स्वातंत्र्यानंतर एवढं मोठं स्थलांतर पाहिलं असेल, इतकं भयानक स्थलांतर होतं. आणि मी माझ्या त्या नातवासाठी मग मी घरी गेलो, थोडंसं काहीतरी जेवण आणलं, त्यांना दिलं, त्यांना विचारलं बाबा कुठून आले, म्हणे जालन्यावरून आलो. त्यांचा नंबर वगैरे घेतला मी आणि ते पुन्हा ते रवाना झाले. आणि मी 3-4 दिवसानंतर फोन केला, तर फोन केल्यानंतर त्या बाबांनी सांगितलं, आम्ही गावात ज्या अपेक्षेने आलो, आम्हाला गाव आमचा मृत्यू हा आमच्या गावात व्हावा असं आम्हाला वाटायचं. गावात गेल्यानंतर वेशीच्या बाहेरच आम्हाला ठेवलं. 10 दिवस आम्हाला आमच्या नातेवाईकांशी बोलता नाही आलं, कोणाशी करतं असं, दुरून आम्हाला जेवण द्यायचं. त्यावेळेस किती वाईट वाटलं, ज्याच्यासाठी आम्ही संघर्ष करून इतका लांब प्रवास केला पायी, आणि तेच गाव आम्हाला दूर लोटतंय. मग असे काही प्रसंग आहेत की ते एक अस्वस्थ करतात मनाला. आणि खरं म्हणजे अनेकांनी मला, वाचकांनी फोन केल्यानंतर असं सांगितलं की ह्या 1-2 कथा वाचल्यानंतर लगेच माणूस अस्वस्थ होतो आणि तो पुढच्या कथा वाचत नाही, कारण तो इतका अस्वस्थ असतो की याच्यापेक्षाही भयानक काहीतरी लिहिलेलं असेल ते. म्हणजे एका दिवसात न संपवतो, टप्प्याटप्प्यामध्ये संपवतो. म्हणजे ती ही जी अस्वस्थ मनाच्या व्यथा ह्या हा कथा संग्रहातल्या ज्या कथा आहेत त्या मी स्वतः पाहिलेल्या आहेत. फक्त मी नावं पात्र बदललेली आहेत त्यांची, की नावं वेगळी दिलेली आहेत. बऱ्याच ठिकाणी एक अशा काही घटना होत्या की त्या लिहाव की नाही असा संभ्रम होता, पण ती मी शॉर्टमध्ये मांडल्या. आणि त्या कथा मांडताना मला त्या कथाचे जे रेखाचित्र आहेत ते सुप्रसिद्ध रेखाचित्रकार आहेत श्रीधर आंबोरे, त्यांचे ते रेखाचित्र आहेत. आणि त्यांना मी पहिला पुस्तकाचा कच्चा मजकूर दिल्यानंतर त्यांनी त्या पद्धतीने तयार करून मला दिले होते आणि ते अप्रतिम झाले होते. मला वाटतं 1 जुलै 2023 ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं इथं कोहिनूर मंगल कार्यालय, अभिनेते महेश मांजरेकर, पोपटराव पवार यांच्या हस्ते. आणि नंतर ह्या पुस्तकातून मला बरंच काही सुचलं की अजून काही करता येईल, बघूया आता पुढच्या याच्यामध्ये काही दुसरं काही होतंय का काय.
3: नक्कीच भविष्यामध्ये साहित्य निर्मिती कुठली होऊ शकते किंवा कुठला मानस आहे?
2: मुळात साहित्य निर्मिती आता ह्या बदलत्या परिस्थितीवर साहित्य निर्मिती होणे आवश्यक आहे. की आजच्या तरुण पिढीला आपण म्हणजे पाहतोय की सोशल मीडिया वापर करताना येणारं नैराश्य, त्या नैराश्यामुळं कुठल्या स्टेपपर्यंत ही तरुण पिढी जाते यावर खरं तर लिखाण केलं गेलं पाहिजे. कारण आपण किंवा माझ्यासारखे जे पत्रकार किंवा साहित्यिक लिहित आहेत ते काहीसे 30-40 वर्षापूर्वीचे रेफरन्स घेऊन ते लिहित आहेत, पण पत्रकाराबरोबरच लेखकांनी सुद्धा एक परिवर्तन म्हणून अशा ह्या बदलत्या परिस्थितीनुसार लिहिलं पाहिजे असा माझा एक मानस आहे की बा आता ही जी परिस्थिती बदलती जो आपण कौटुंबिक परिस्थिती पाहतोय की एका घरात पाच जण राहत असले तरी पाच जण वेगवेगळ्या ठिकाणी बसून मोबाईल बघतात त्यांच्यात संवाद होत नाही किंवा घरात एकत्र असताना सुद्धा जेवण करण्यासाठी सुद्धा मेसेज केला जातोय आणि बाहेर दाखवलं जात आहे की आम्ही एकत्रित आहोत आम्ही आनंदी आहोत त्या सोशल मीडियावर तसे फोटो सोडले जातात की आम्ही किती आनंदी आहोत हा क्षणिक आनंद दाखवला जातोय पण तो तिथं कुठेतरी दुःख आहे दुःख ते मांडत नाहीत अशा अशा प्रसंगावर असा काहीतरी वेगळं लिहिण्याचा माझा मानस आहे त्या दृष्टीनं थोडं थोडं काम चालू आहे लोकांना भेटल्यानंतर काही नवीन गोष्टी कळतायत की मोबाईलचे दुष्परिणाम मुलं काय बघतायत मुलं एक एक दोन दोन वाजेपर्यंत मोबाईलवर काय चॅट करतायत त्यातून कसं नैराश्य येत आहे आणि विशेष म्हणजे असा पण मला अनुभव येतोय की मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय मुळात लहान मुलांना घेऊन जाणाऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे तो वयोगट साधारण 3 वर्षापासून ते 22 वर्षापर्यंत वयोगट आहे आणि पालक प्रामुख्याने मानसोपचार तज्ज्ञाला सांगतानाच सांगतात की हा डॉक्टर मोबाईल फार पाहतो आणि मग तिथून पुढे ट्रीटमेंट सुरू होते ही दुर्दैवाची बाब आहे की आपण ज्याला वाचन संस्कृती आपला इतिहास महाराष्ट्राचा मोठा आहे अनेक साहित्यिक आपल्यात घडून गेलेले आहे अभ्यासक घडून आले अशा परिस्थितीमध्ये मुलांनी हा सोशल मीडिया इतक्या प्रमाणात वापर करतात त्याऐवजी जर वाचनाकडे जर वळले तर ते अधिक परिपक्व होतील असं मला वाटतंय
3: तुमच्या आयुष्यातील मग पत्रकारितेचा सगळ्या प्रवासामध्ये असेल असा एखादा भावनिक प्रसंग जो तुम्हाला आजही आठवतो आणि आजही कुठेतरी तुम्हाला ते फील होतं
2: पत्रकारितेत बरेच अनुभव आलेले आहेत मी माझ्या म्हणजे माझ्या पुस्तकाच सांगतो मी की महेश मांजरेकर आणि मी जवळपास 20-25 वर्षापासून आम्ही दोघे मित्र आहोत मुंबईला गेलो तर मी माझ्या कार्यक्रमामध्ये पण त्यांनी सांगितलं की मंडू माझा असा मित्र आहे की तो माझ्याकडे कुठल्याच अपेक्षेने येत नाही आमची दोघांची मैत्री आहे या कार्यक्रमाला सगळ्यांनी ते ऐकलं आणि मी त्याला त्यांना फोन केला दादा रे माझं पुस्तक प्रकाशन आहे तू येशील का तो म्हटला किती तारखेला आहे मी म्हटलं 1 जुलैला आहे म्हटलं 2023ला ठीक आहे म्हणे मी येतो म्हणे आणि अनपेक्षित मला म्हणजे मैत्री आहे पण एवढा मोठा कलाकार माझ्या कार्यक्रमासाठी छोट्या कार्यक्रमासाठी येईल का नाही अनेक लोक शंका घ्यायचे अरे तू इतका मोठा माणूस कसा येईल आणि माझी कार्यक्रमाची तयारी सुरू झाली होती बऱ्यापैकी मी नंतर 2-3 दिवस अगोदर महेश मांजरेकरांना फोन केला दादा तयारी झाली तू काही काळजी नको करू म्हणे मी येतोय म्हणे कार्यक्रमासाठी तर मुंबईवरून ते स्वतः ड्रायव्हर ते आले वाघोलीमध्ये प्रचंड ट्रॅफिकमध्ये अडकले फार वैतागले ते आणि वैतागले आणि येतोयच म्हणून मला सांगितलं आणि वेळेच्या त्या कार्यक्रमाला ते पोहोचले भावनिक याच्यासाठी की एक मैत्री कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे महेश मांजरेकर कारण की ना आम्ही मला काय त्यांच्याकडून काही स्क्रिप्ट किंवा त्यांना माझ्याकडून काही बातमी लिहायची असं माझ्या कार्यक्रमालाच त्यांनी सांगितलेलं होतं किंवा

0: मित्र कसा असावा याचं उत्तम उदाहरण की त्यांना माहिती आहे माझा फाटका मित्र आहे पण मित्र आहे. मग याला विचारलं पाहिजे तुला काय पाहिजे काय नाही. मी घरी गेलो की अनेकदा त्यांच्या घरी गेल्यानंतर घरगुती वातावरणामध्ये राहणार, त्यांच्यासमोर जेवण करणार, नाश्ता करणार, घरगुती म्हणजे फॅमिली रिलेशनसारखं आमचं राहील. ते माझ्यासाठी भावनिक होतं की एक पुस्तक प्रकाशनाला महेश मांजरेकरांसारखा दिग्दर्शक अभिनेता येणं, 3-3.5 तास देणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट होती पत्रकारितेतली, मैत्रीतली. हे माझ्यासाठी कायम स्मरणात राहील.
1: नक्कीच नक्कीच सर. आज सर तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आला आहात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, कसं वाटतंय?
0: अगदी आनंद होतोय आणि दुःख याचं होतंय की 2023 या स्टुडिओमध्ये भूषण सर माझ्या जागेवर बसले होते आणि मी तिकडे बसलो होतो आणि या स्टुडिओमध्ये माझ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त भूषण सरांनी माझी इंटरव्ह्यू घेतली होती आणि आज त्याच स्टुडिओमध्ये मी मुलाखत देतोय. पण दुर्दैव असं की माझ्याबरोबर भूषण सर नाहीत. ही एक माझ्यासाठी एक मनाला वेदना देणारी गोष्ट आहे कारण भूषण सर माझ्या पुस्तक प्रकाशनाला होते शेवटपर्यंत आणि त्यांनी मला प्रसंग पण सांगितला होता. त्यांचं प्रकाशन सोहळ्याला येण्यासाठी ते कुठेतरी बाहेर गावी होते आणि आल्यानंतर कार्यक्रम आटोपल्यानंतर मला भूषण सर म्हटले की मी आमचा मोठा अपघात होता होता वाचलो की देवाच्या मनात असं असेल की बंडू पवारांचा कार्यक्रम पाहावा म्हणून. म्हणजे मला सर गेल्यानंतर मला ते प्रसंग समोर आला आणि तुमच्या ह्या याच्यामध्ये मला आज येता आलं. मला भूषण सरांची या स्टुडिओमध्ये झालेली मुलाखत आजही आठवते. दिलखुलासपणे आम्ही दोघांनी गप्पा मारल्या होत्या, अनेक विषयांना हात घातले होते. खरं म्हणजे मुळात सोबत काम करत असताना मी माझं बोलणं म्हणजे फक्त पत्रकारिता किंवा अन्य विषयासंदर्भात, पण त्यांनी मला पूर्ण असं माझ्यातले जे गुण आहेत त्या त्यांना माहीत होते. बोलतं बोलतं केलं आणि आज मला उणीव भासते की भूषण सर आपल्यात नाहीत आणि ते त्यांची पदोपदी मला आठवण राहील की कुठलाही विषय जर लिहिताना भूषण सरांची आठवण येईल मला. नक्कीच
1: नक्कीच. या माध्यमातून आज सर तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गीत तुम्हाला इथे ऐकावंसं वाटतं?
0: मी सुरेश भटांचं मी फॅन आहे. मुळात मी नागपूरला असताना सुरेश भटांना भेटलेलो आहे. मी त्यांच्याबरोबर जेवण केलेलं आहे 2001 आसपास. तो रामदास पेठेमध्ये सुरेश भट राहायचे नागपुरातल्या आणि आमचे एक मित्र होते विजय राऊत, त्या पब्लिक मीडियाचे ते संपादक होते आणि ते त्यांचे जवळचे. एकदा विजय राऊत माझ्या घरी आले, आपल्याला रामदास पेठेमध्ये जायचं आहे जाऊया म्हटलं. त्यांच्याकडे त्यावेळेस रिलायन्सचा एक फोन होता आणि ते गाडी आम्ही दोघंजण गेलो त्या रामदास पेठेमध्ये. ते पडक्या घराजवळ बसलो आणि त्यावेळेस मी रेडिओवरती बऱ्यापैकी गाणे ऐकायचो, मराठी गाणं. आणि गेलो तर मी फक्त पाहिलेलं होतं फोटोमध्ये कुठंतरी त्यांना, सुरेश भटांना. त्या पडक्या वाड्यामध्ये ते एक घुसलो, त्यांनी आवाज दिला ये विजू म्हणे. ते बसलं आणि मी बसलो. मला माहीत नव्हतं समोरचे गृहस्थ कोण आहेत. माझी ओळख करून दिली आणि हे म्हणे सुरेश भट. मला एक तर समोर सुरेश भट बसलेत यावर विश्वासच बसाना. मुळात समोर सुरेश भट आहेत साक्षात्कार आणि गझलकार आणि प्रसंग खूप छान. आणि त्यांनी ओळख करून दिली मला, माझी म्हणे कुठं राहतो काय वगैरे. आणि बोलता बोलता मी त्यांना म्हटलं की उषप काळ होता होता काळ रात्र झाली, हे तुमचं मी अनेकदा रेडिओवर ऐकतो, मला फार आवडतं. आणि मला तो प्रसंग आजही आठवतो. स्वतः सुरेश भटांनी ते गाणं मला ऐकून दाखवलं होतं आणि ते माझ्या म्हणजे आयुष्यभर स्मरणात राहील की सुरेश भट म्हटलं की उषप काळ होता होता काळ रात्र झाली. ते गाणं मला ऐकायला आवडेल.
1: नक्कीच सर. या निमित्तानं या गाण्याचीही आठवण निघाली आहे, सुरेश भटांची सुद्धा आठवण निघाली आहे. तर नक्कीच मी हे प्ले करेन आणि वेळात वेळ काढून सर तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात, अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, तुमचं मार्गदर्शन मिळालं, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: थँक्यू सर. श्रोते हो, आजच्या लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होते लेखक आणि पत्रकार बंडू पवार सर. आज आपण लेखक

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन सादर करत आहे रेडिओ नगर 90.4 FM. अभिवाचन केलं आहे रीमा सदाशिव अमरापूरकर यांनी. आज ऐकूयात भाग 10वा.
1: गिरीशनं त्यांना फक्त एवढंच सांगितलं, हा ही शरीर विक्रय करणाऱ्या महिलांची सुटका करण्याच्या कामाचाच भाग आहे, कारण आपण त्यांना जगताना आणि मरताना सुद्धा सन्मान देत आहोत. दररोज सकाळी गिरीश स्नेहालयाच्या MIDC जवळच्या जागेत जाऊन झोपड्या स्वच्छ करून तिथं ठेवलेल्या रुग्ण स्त्रियांना आंघोळी घालत असे. नंतर त्या स्त्रियांसाठी एक मोठी पत्र्याची शेड उभी करण्यात आली. तिथं जवळच एक सिमेंटचा डोम बांधलेला होता. HIV पॉझिटिव्ह अशा शरीर विक्रय करणाऱ्या महिला आणि त्यांची पॉझिटिव्ह असणारी मुलं यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीनं ही व्यवस्था करण्यात आली होती. तिथे तात्पुरती वेगळी शौचालयं तयार करण्यात आलेली होती, जिथे रात्रीच्या वेळेला कंदील घेऊन जावं लागे. त्या शेडमध्ये दर आठवड्याला 5 पेक्षा जास्त मृत्यू होत असत. गिरीशकडे काही स्वयंसेवक रात्री झोपायला असायचे. त्यात एक होता दीपक काळे. हा 20-21 वर्षांचा तरुण संगीत शिक्षक होता. हा मूळचा शेवगावजवळच्या एका खेड्यातला असून अतिशय गरीब घरातून आलेला होता, पण नशिबानं त्याला एका चांगल्या इंग्लिश मीडियम शाळेत शिकण्याची संधी मिळाली. ही शाळा शिर्डीजवळच्या राहता नावाच्या गावात एका धर्मादाय संस्थेनं चालवलेली होती. ही शाळा काही टक्के गरीब मुलांना प्रवेश देऊन त्यांच्या राहण्याचा आणि जेवणाचा सुद्धा खर्च उचलत असे. काळेला शास्त्रीय गायनाची आवड होती आणि त्यानं संगीत शिक्षक होण्याकरता वेगळं प्रशिक्षण घेतलेलं होतं. त्याच्या मित्राच्या वडिलांनी मित्राच्या आईचा खून केलेला होता आणि ते तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. काळेच्या या अनाथ मित्राची देखभाल गिरीश करत असल्यामुळे त्याची नगरला गिरीशशी भेट झाली होती. या एका भेटीतच काळेनं निर्णय घेऊन टाकला की गिरीशसोबत स्नेहालयाचे काम करायचे. MIDC जागेतली शेड अंथरुणांनी भरून गेलेली असे आणि तिथेच एका कोपऱ्यात काळेचं अंथरुण असे. त्या काळात HIVचा प्रसार नक्की कशाकशामुळे होतो हे कुणालाच नीट माहिती नव्हतं. त्यावरचे उपचार देखील अजून प्राथमिक अवस्थेत होते. एखाद्याला HIV झाल्याचं निदान होणं म्हणजे फाशीची शिक्षा झाल्यासारखं वाटे. कमालीचा दुःखद आणि अत्यंत लाजीरवाणा मृत्यू. काळे दररोज सकाळी उठला की कुणीतरी शेवटचे आचके देत असायचं किंवा कुणाचा तरी प्राण गेलेला असायचा. डॉक्टरसुद्धा मुकाट्यानं येऊन मृत्यूचा दाखला देत पटकन निघून जात. डॉक्टर गेल्यावर दीपक काळे आणि इतर स्वयंसेवक काळजीपूर्वक मृतदेहाला आंघोळ घालायचे, स्वच्छ कपड्यात गुंडाळून सन्मानपूर्वक दहनासाठी किंवा पुरण्यासाठी तयार करायचे. ते मृतदेह सडलेले अगदी भयानक अवस्थेत असायचे. संपूर्ण कातडीला बुरशीची बाधा झालेली आणि बेडसोर्स पण चिघळलेले असायचे. त्या स्वयंसेवकांना अशी भीती वाटायची की आपल्याला या रोगाची लागण तर नसेल ना झालेली, म्हणून त्यांच्यातले बरेच जण नियमितपणे रक्ताची तपासणी करून घेत असत. जेव्हा एखादा एड्सचा रुग्ण प्राण सोडत असे, त्याचे नातेवाईक तेव्हा अंत्यविधीसाठी हजर राहण्याचे सुद्धा कष्ट घेत नसत. त्यांना तर ती बातमीसुद्धा ऐकायला नको असायची. कधीकधी गिरीश, दीपक काळे आणि डोममध्ये राहणारी इतर मुलं हेच मृतदेहाला घेऊन हातगाडीवर घालून अमरधाममध्ये जात. नगरला वाहनांचा व्यवहार करणारे एक सुप्रसिद्ध उद्योगपती श्री फिरोदिया यांना जेव्हा गिरीशची हातगाडी आणि तो करत असलेलं काम याबद्दल कळलं, तेव्हा त्यांनी गिरीशला एक लाल रंगाची 3-चाकी पेट्रोलवर चालणारी टमटम भेट दिली. त्यामुळे त्या लाकडी हातगाडीपासून त्यांची सुटका झाली. आता ती टमटम धान्य, भाज्या, सरपण, कापडचोपड आणायला, शिवाय मृतदेहांना अमरधामपर्यंत पोचवायला देखील उपयोगी पडायला लागली. त्यावेळी संपूर्ण भारत देशात स्त्रिया आणि लहान मुलांसाठी हे एकमेव HIV पुनर्वसन केंद्र असल्यामुळे जवळपासच्या प्रदेशातून HIV बाधित रुग्ण मोठ्या संख्येनं स्नेहालयाकडे येऊ लागले आणि त्याचे नंतर होणारे परिणामही ओघानं झालेच. लोक स्नेहालयला एच आय व्ही बाधितांची संस्था म्हणू लागले. एव्हाना एच आय व्ही आणि एड्स हे जीव घेणारे रोग असल्याचं सर्वांना कळलं होतं. ज्या शरीर विक्रय करणाऱ्या महिलांनी त्यांच्या निरोगी मुलांना गिरीशच्या एम आय डी सी डोम वसतिगृहात ठेवलं होतं, त्या त्यांच्या मुलांना परत बोलावू लागल्या, कारण त्यांना आपल्या मुलांना एड्स झालेल्या व्यक्तीबरोबर ठेवायचं नव्हतं. त्या एम आय डी सी कॅम्पसमध्ये घुसून आपल्या मुलांना ओढून बाहेर काढायच्या आणि एकीकडे गिरीशला मराठी भाषेतल्या सगळ्यात वाईट शिव्या घालायच्या. रांडेच्या शरम वाटत नाही का? आमच्या पोरासनी एड्स लावून माराय बघतोयस, वैर मोड द्या. त्यांनी काळेवर या कामातून पैसे कमावतोस म्हणून आरोपसुद्धा केला. एकदा वैतागलेल्या काळेनं या शरीर विक्रय करणाऱ्या महिलांच्या आक्रमक वागणुकीबद्दल गिरीशकडे तक्रार केली. तेव्हा गिरीशनं त्याला समजावलं, आपण स्वतःहून या सेवाभावी संस्थेच्या कामात भाग घ्यायचं ठरवलंय, आपल्याला हे काम करायचं असेल तर अशा काही गोष्टी सहन करायला शिकलं पाहिजे. तरी पण हा प्रश्न शिल्लक होताच की या शरीर विक्रय करून जगणाऱ्या महिलांना या धंद्यातले धोके, होऊ शकणारे रोग, व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडचणी यांचा मुकाबला करण्याइतकं सक्षम कसं बनवता येईल. एच आय व्ही बरोबरच्या त्यांच्या संघर्षात त्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले नाहीत तर लढा देणं अशक्यच आहे. आता या महिलांना हलवून जागं करून एच आय व्ही आणि एड्सच्या परिणामांबद्दल जाणीव करून देण्याची वेळ आलेली होती. अशी एखादी संस्था पाहिजे होती जी त्यांच्या मागे भक्कमपणे उभी राहील आणि मदतीसाठी ते संस्थेकडे हक्कानं पाहू शकतील. मी फेब्रुवारी 2020 तमिळनाडूमध्ये कोडाई कॅनॉलच्या जंगलात असताना या पुस्तकाबद्दल चर्चा करण्यासाठी गिरीशला फोन केला तेव्हा तो जरा थकल्यासारखा दिसला. मला फोनवर म्हणाला, आता 2020 उजाडलंय तरी अजून माझ्यापुढे पुन्हा पुन्हा त्याच प्रकारच्या केसेस येत आहेत. आत्ता माझ्यापुढे एक 19 मुलगी बसलेली आहे आणि जीवनात घडू शकणाऱ्या सगळ्या भयंकर घटना हिच्या आयुष्यात घडून गेल्या आहेत. या मुलीला आपण रीमा म्हणूया. हिचा जन्म अत्यंत गरीब घरात झाला. अवघ्या 14 हिचं लग्न एका 27 पुरुषाशी लावून देण्यात आलं. हा माणूस लैंगिकदृष्ट्या आक्रमक होता. तिचा मानसिक आणि शारीरिक छळ झाला. त्यातच 15 तिनं एका मुलाला जन्म दिला. छळाला कंटाळून ती नवऱ्याच्या घरातून पळाली आणि माहेरी येऊन राहिली. तिथं तिचे आई वडील, एक धाकटी बहीण आणि भाऊ असे सगळे दारिद्र्यात राहत होते. वडिलांना एच आय व्हीची बाधा झालेली असल्यामुळे त्यांना काम मिळत नव्हतं. आई एका किराणा दुकानात काम करून किरकोळ कमाई करत होती. तिनं तिला एच आय व्हीची बाधा झाल्याचं कुणाला सांगितलं नसलं तरी गिरीशची खात्री होती की तिलाही एच आय व्हीची लागण झालेली असणारच. आई वडिलांजवळ राहत असताना त्या 7 नापास रीमाचा गावातल्या एका पोरावर जीव जडला. त्याच्यापासून तिला पुन्हा गर्भ राहिला, पण यावेळी तिनं गर्भपात करवून घेतला. काही महिन्यातच तिचा यार तिला सोडून परागंदा झाला. वर्षभरानं ती आपल्या बाळाला आईच्या घरी सोडून एका विवाहित पुरुषासोबत पळून गेली. नंतर पुन्हा एकदा गरोदर राहिली. तो माणूस तिला रोज मारहाण करू लागला. दोघांमध्ये सतत भांडण होऊ लागली. काही महिन्यांनंतर दिवस भरत आलेल्या रीमाला सोडून तो माणूस निघून गेला. ती परत आईबापाकडे आली. आता ते संपूर्ण कुटुंब म्हणजे रीमा, तिचे आईबाप, तिचा भाऊ, बहीण, पहिल्या नवरापासून झालेला 4 मुलगा असे सर्वजण चाईल्डलाईनच्या ऑफिसमध्ये आलेले होते, कारण त्यांना तिच्या नवजात बाळाला दत्तक द्यायचं होतं. आता कुणी म्हणतील की प्रत्येक वेळी नव्या नव्या पुरुषाबरोबर संबंध ठेवते हा रीमाचा दोष आहे, पण जी मुलगी वयाच्या 14 सतत लैंगिक छळच सोसत आली तिनं दुसरं करावं तरी काय? तिला शिक्षण नव्हतं, कुणी तिला व्यावसायिक कौशल्य शिकवलं नव्हतं, तिच्या वडिलांना एड्स असल्याचं सगळ्यांना ठाऊक झालेलं होतं, त्यामुळे गावातले सगळे लोक त्यांना हेतूपूर्वक टाळत असत. घरात कायम अन्नाची टंचाई असे. घर म्हणजे एक लहानशी खोली आणि त्यात 12 भुकेली, आजारी आणि अपराधीपणाच्या ओझ्याखाली दबलेली माणसं. ती स्वतः एक लहान मुलगीच तर होती. घराबाहेर सूर्यप्रकाश शोधण्याचा प्रयत्न करणारी. पुन्हा पुन्हा तिचे प्रयत्न फोल ठरत होते. गिरीशनं मला सांगितलं की जर मी या कुटुंबासाठी काही केलं नाही तर रीमा आणि तिच्या बहिणीपुढे शरीर विक्रयाच्या व्यवसायात शिरण्यावाचून दुसरा पर्याय उरणार नाही. मग रीमाचा भाऊ आणि तिचा 4 वर्षांचा मुलगा दोघं रस्त्यावरच लहानाचे मोठे होतील. भविष्यात कुठल्या तरी अत्याचाराचे बळी ठरतील, नाहीतर स्वतः गुन्हेगार बनतील. स्नेहालय पूर्ण कुटुंबाला तर दत्तक घेऊ शकणार नव्हतं, पण त्या 2 मुली आणि ती 2 मुलं यांची जबाबदारी घेण्याचं त्यांनी ठरवलं. त्यानंतर अनेक महिन्यांनी 2020 जेव्हा पूर्ण भारत देश COVID-19 लढण्याच्या तयारीला लागला होता, तेव्हा मी गिरीशकडे रीमाची चौकशी केली. तेव्हा गिरीश म्हणाला, तिने 17 मार्चला जीव दिला. बाळाला दत्तक देण्यासाठी आमच्याकडे सोपवल्यानंतर रीमा आई वडिलांच्या घरी गेली. लवकरच तिची आई आजारी पडली. त्यावेळेला स्पष्ट झालं की तिच्या आईला पण HIV लागण झालेली होती. याच घटनेनं तिच्या सहनशक्तीचा अंत झाला असावा. 5 वर्षांचा मुलगा मागे ठेवून तिनं स्वतःला गळफास लावून घेतला. जेव्हा माझं या पुस्तकासाठी लेखन सुरू होतं आणि त्याकरता मी COVID-19 साथ सुरू होण्यापूर्वी नगरला गेले होते, तेव्हा गिरीशनं मला दीपक बुरमला भेटायला सांगितलं. दीपकनं स्वतःला HIV पॉझिटिव्ह लोकांसाठी वाहून घेतलंय. ज्यांच्या शरीरात HIV व्हायरसनं प्रवेश केलेला आहे, अशांनी योग्य ती औषधं घेत राहून स्वतःला जपावं आणि दीर्घ आणि उत्तम जीवन जगावं, हेच त्याचं लक्ष आहे. स्नेहालयाची हेल्पलाईन आणि स्नेहज्योत प्रकल्प यांचंही काम दीपक बुरम बघतो, म्हणून त्याची वेळ ठरवून मी त्याच्या ऑफिसमध्ये भेटायला गेले. बहुतेक लोकांची अशी कल्पना असते की HIV विषाणूंच्या विरुद्ध उपाययोजना केली की तुमचे सगळे प्रश्न संपतात, बुरम पुढे सांगू लागला. पण फक्त पेशंट आणि त्यांचे काळजीवाहक यांनाच माहिती असतं की पुढे तो एड्समध्ये परिवर्तित होऊ नये, याकरता HIV नियंत्रणात ठेवायचा म्हणजे केवढं मोठं काम आहे. बुरमचे डोळे बरंच काही बोलू पाहत होते. त्याचं ऑफिस चित्रा टॉकीजच्या समोरच्या इमारतीत वरच्या मजल्यावर चाइल्ड लाईनच्या शेजारी आहे. तिथल्या सर्व टेबलांवर स्वच्छ हिरवे आणि पांढरे टेबल क्लॉथ घातलेले होते. तिथल्या एकुलत्या खिडकीतून गिरीशनं पहिल्यांदा जिथे पावसाळा काढली ते 14 नंबर शाळेचं मैदान दिसतं. HIV बाधित व्यक्तींना कायम औषधोपचार सुरू ठेवण्यास उद्युक्त करणं ही मोठी अवघड गोष्ट आहे. बरेच लोक अर्ध्यातूनच औषध बंद करतात कारण मळमळ, उलटी आणि ॲलर्जीसारखे त्याचे परिणाम होतात. मुख्य समस्या ही वाईट स्वप्नांची असते. काही व्यक्तींना इतकी भयानक स्वप्न पडतात की ते दचकून जागे होतात आणि पुन्हा स्वप्न पडेल या भीतीनं रात्रभर झोपू शकत नाहीत अशी त्यांची तक्रार असते. हे सांगताना बुरमच्या डोळ्यात कमालीची चिंता दिसत होती. तुम्हाला माहिती आहे का की ARTची ट्रीटमेंट खूप जास्त दिवस घेतली तर शरीरातला सगळा मेद वितळून जातो. चेहरा, हातपाय काटकुळे दिसायला लागतात आणि पोट फुगायला लागतं. मी मान हलवून नाही म्हटलं. खरं तर ट्रीटमेंट मोफत असते, तरी त्या अनेक कारणांनी ती नाकारतात आणि लवकरच त्यांच्या शरीरातला विषाणू पहिल्या प्रकारच्या औषधांना दाद देईनासा होतो. मग दुसऱ्या प्रकारची औषधं घ्यावी लागतात. ही महाग असतात आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ती मोफत मिळतीलच याची खात्री नसते. मग ती बाहेरून विकत घ्यावी लागतात. जर आपण हे त्यांच्यावरच सोपवलं तर त्यांना न परवडणारी औषधं असल्यामुळे ते ती पूर्णपणे थांबवतात आणि मग त्यांना एड्स होतो आणि अत्यंत वेदनादायक पद्धतीनं मृत्यू ओढावतो. आणि याच ठिकाणी स्नेहज्योत प्रकल्पाचं काम सुरू होतं. आम्ही असे पेशंट्स शोधून काढतो आणि त्यांच्यापर्यंत पोहोचून ही औषधं पुरवतो. आम्ही त्यांना ही औषधं सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन देत राहतो आणि त्याकरता जी हवी ती सगळी मदत करत राहतो. बुरमनं मला खुलासा करून सांगितलं की एखाद्या एड्सग्रस्त रुग्णाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे आई वडील पहिली गोष्ट कोणती करत असतील तर त्याच्या बायकोला आणि मुलांना घराबाहेर हाकलून देतात. अशा वेळेला अत्यंत नम्रपणे स्नेहज्योत त्यांच्यात हस्तक्षेप करतं. त्यांना हे समजावून सांगतं की तो गेला पण त्याच्या विधवेला घरात राहण्याचा अधिकार आहे. तुम्ही त्याच्या बायको मुलांच्या डोक्यावरचं छप्पर असं काढून घेऊ शकत नाही. HIV पेशंटना निराशा, संताप, सूड भावना, अतिरिक्त चिंता आणि ताणतणावाचा त्रास होतो. त्यावेळीही स्नेहज्योत त्यांना मदत करते. शरीरविक्रीच्या क्षेत्रातल्या HIV लागण झालेल्या व्यक्तींपर्यंत पोचणं एक वेळ सोपं, म्हणजे शरीरविक्रय करणाऱ्या आणि तृतीयपंथी, पण समलैंगिक व्यक्तींचा माग काढणं फार अवघड असतं. 2018 भारतीय दंडविधानाच्या 377 कलमानुसार ज्या निसर्गविरुद्ध आहेत अशा सर्व लैंगिक कृती ह्या बेकायदा मानल्या जात होत्या. ज्या कुणी स्वतःहून निसर्गक्रमाविरुद्ध कुणाही पुरुषाशी, स्त्रीशी किंवा प्राण्याशी शारीरिक संभोग केला असेल त्याला शिक्षा केली जाईल. आजन्म कारावास किंवा 10 वर्षांपर्यंत कारावास आणि न्यायालय देईल तेवढ्या रकमेचा दंड. शारीरिक संभोगासाठी केवळ पीनस पेनिट्रेशन हा सुद्धा या कलमाखाली गुन्हा धरला जातो. समलिंगी संभोग हा गुन्हा मानला गेल्यामुळे त्याकरता एखाद्या व्यक्तीवर खटला भरला जाऊ शकत होता. अशा रीतीनं नैसर्गिक भिन्न लैंगिक आकर्षणाच्या विरुद्ध आचरण असलेले पुरुष समाजाच्या दबावामुळे पुढे यायला तयार नसत. 6 सप्टेंबर 2018 रोजी या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयानं आपल्या ऐतिहासिक निर्णयात म्हटलं की परस्पर संमतीनं जर दोन सज्ञान व्यक्तींनी समलिंगी संभोगक्रिया केली असेल तर त्यासाठी 377 कलम लावणं घटनाबाह्य होय. याचा अर्थ आता समलैंगिकत्व हा गुन्हा राहिला नाही. पण 377 कलम इथून पुढे अज्ञान व्यक्तींशी संभोग करणं, बळजबरी करणं आणि पाशवी वर्तणूक यासारख्या कृतींसाठी लागू राहील. बुरमनं सांगितलं की 2018 नंतर समलिंगी पुरुष हळूहळू पुढे येऊ लागले. समलिंगी संबंध फक्त शहरात असतात हा एक गैरसमज आहे. आता नव्या कायद्यामुळे समलिंगी आकर्षण असणाऱ्या पुरुषांना आपला लैंगिक प्राधान्यक्रम जाहीर करायला भीती न वाटता सुरक्षित वाटू लागलं आणि आता ते स्नेहज्योतच्या स्वयंसेवकांकडून HIV/AIDS माहिती करून घ्यायला देखील पुढे येऊ लागलेत. मी त्याला विचारलं, तुझी गिरीशची गाठ कशी काय पडली बरं? हां, ती फार मोठी कहाणी आहे. यशवंत कुरापट्टी आणि प्रवीण मुत्याल यांच्यासारखा मी पण चित्रागल्लीचीच पैदास आहे, बुरम निर्विकार चेहऱ्यानं म्हणाला. मी गिरीश सरांचा पावशाळेचा विद्यार्थी होतो. सर नगरच्या रस्त्यावरून लाकडी हातगाडी घेऊन हॉटेलवाल्यांनी कचऱ्यात न फेकता आमच्यासाठी काढून ठेवलेलं अन्न गोळा करायला जायचं ना, तेव्हा मी पण त्यांच्याबरोबर असायचो. त्यांनी असंख्य शरीर विक्रय करणाऱ्या महिलांची सुटका केली तेव्हा मी पण त्यांच्यासोबत जायचो. मी 17-18 वर्षांचा होतो तेव्हा फार बंडखोर होतो. कायम गिरीश सरांना रागानं शिव्या घालत असायचो. काय सांगतोस, खरंच? मग त्यावर त्यांची प्रतिक्रिया काय असायची? ते कधीच माझ्यावर रागावले नाहीत. माझ्याशी नेहमी प्रेमानंच वागायचे आणि पुन्हा मला आपल्या जवळ करायचे. मी आज इथं आहे ते त्यांच्यामुळेच. नाहीतर आज मी एखादा गुन्हेगार, शरीर विक्रय करणाऱ्या महिलेचा दलाल किंवा नगरच्या गटारीत लोळणारा दारुडा म्हणून तुम्हाला दिसलो असतो. हे सांगताना बुरम मनापासून हसला. स्नेहज्योत प्रकल्प नियमितपणे ज्यांना HIV/AIDS किंवा गुप्तरोग होण्याची शक्यता आहे अशा व्यक्तींसाठी अभ्यास शिबिरं किंवा शिक्षण आणि जागृती कार्यक्रम आयोजित करत असतो. गणेशोत्सव, नवरात्री, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन या दिवशी हे कार्यक्रम घेतले जातात. वेश्यागृहांचे मालक, हॉटेल मालक, महाविद्यालयीन विद्यार्थी, पोलीस, प्रसिद्धीमाध्यमातले लोक, डॉक्टर्स यांच्यासाठी सुद्धा जाणीव जागृती कार्यक्रम घेतले जातात. दरवर्षी डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा हा HIV/AIDS बद्दलच्या व्याख्यानांसाठी राखून ठेवलेला असतो. शरीर विक्रय करणाऱ्या हजारो महिला त्यांचे एक दिवसाचे उत्पन्न या कार्यासाठी वर्षानुवर्षांपासून देत आहेत हे सांगताना बुरमच्या स्वरात अभिमान भरला होता.
0: श्रोते हो, आपण ऐकत होता स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष उभा करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं रीमा सदाशिव अवराबुरकर यांनी केलेलं अभिवाचन. मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अवराबुरकर यांनी. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन दर रविवारी रात्री 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर क्रमशः सुरू आहे.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. क्रीडा झेप या मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दक्षिण आफ्रिकेत पार पडलेली 99वी कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धा 9 तास 57 मिनिटं 48 सेकंदात यशस्वीपणे पूर्ण करणारे डॉक्टर अमित बडवे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर.
1: मिनिटात ती आपली मॅरेथॉन पूर्ण केली 89 किलोमीटरची अशी दैदिप्यमान कामगिरी, चमकदार कामगिरी करणारे व्यक्तिमत्व आज आप किलोमीटर केले आहेत, त्याचबरोबर केलेले आहेत. मॅरेथॉन बद्दल सर देवनगर मध्ये सरतो.
2: धन्यवाद
1: सर. तुमचं मला कॉम्रेड मॅरेथॉन किती तारखेला झाली आणि त्याचं वैशिष्ट्य काय होतं याबद्दल अगोदर श्रोत्यांना सांगा.
2: नमस्कार, मी डॉक्टर अमित बडवे अहिल्यानगर मधून. कॉम्रेड मॅरेथॉन ही 14 जून 2026 रोजी झाली.
1: बर,
2: यावेळी त्याचा रूट डर्बन टू पीटरमॅटिसबर्ग असा होता. ही पूर्ण हिल मॅरेथॉन असते. जगातली ही फार सर्वात जुनी मॅरेथॉन आहे. हिच हे 2026 हे वर्ष 99वं वर्ष होतं.
1: बर,
2: आणि त्यासाठी साधारण ऑफिशियल रूट होता किलोमीटर्स 85.7 किलोमीटर्स.
1: बर,
2: आणि ती त्याचं इलिव्हेशन होतं साधारण 1800 मीटर.
1: बर,
2: म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं 14 वेळेस चांद बेबी खालीवर जाऊन येऊन एवढं त्याचं इलिव्हेशन होतं.
1: बर बर बर. आणि 99वी मॅरेथॉन होती ना ही?
2: 99वं वर्ष होतं त्याचं.
1: बर बर बर बर.
2: ही साऊथ आफ्रिकेमध्ये होते.
1: हा,
2: एकदा ती अपहिल असते म्हणजे खालनं वरती जायचं असतं, एकदा डाऊन हिल असते. आणि साधारण त्याचा ऍव्हरेज किलोमीटर्स असतात 90. ह्यावेळी थोडासा डिफिकल्ट रूट असल्यामुळे त्यांनी 3 ते 4 किलोमीटर त्यांनी रूट शॉर्ट केला.
1: मग ते डोंगर किती किलोमीटर अंतराचं होतं तुम्हाला?
2: साधारण ऍव्हरेज 5 मोठे डोंगर आणि 5 छोटे डोंगर असे लागतात तिथं.
1: बर,
2: साधारणतः एक हिल 3 ते 4 किलोमीटरचा असतो.
1: बर बर बर. आणि रोड वगैरे रोडवरच असते का पूर्ण
2: रोड मॅरेथॉन आहे?
1: बर बर बर बर. आणि त्याचबरोबर वातावरण कसं असतं तिथलं?
2: वातावरण पहिल्या दिवशी तिथे सतत वातावरण बदलत असतं. पहिल्या दिवशी बरंच कमी वातावरण, थंडी होती तिथे, साधारण 1-5-6 डिग्री पर्यंत टेम्परेचर होतं.
1: अरे बापरे.
2: नंतर मग दुसऱ्या दिवशी थोडा पाऊस झाल्यानंतर दमट वातावरण झालं आणि कोस्टल एरिया असल्यामुळे सुरुवातीचा जो ट्रॅक होता तो काही समुद्राच्या बाजूला होता, त्याच्यामुळे थोडंसं प्लिझंट 11-12 डिग्री पर्यंत मॉर्निंगला टेम्परेचर होतं आणि ते खूप हेल्पफुल राहिलं आपल्या. आम्ही आमची सगळी प्रॅक्टिस सगळी दमट वातावरणामध्ये हीटमध्ये झाल्यामुळे ते जरा आम्हाला सोपं गेलं.
1: बर बर बर बर. आणि त्याचबरोबरीने तिथली जी वातावरणाचं असलं पण ते जे बदलतं तर तुम्हाला तसं अडचणीचं नाही गेलं म्हटलं?
2: अडचणीचं फारसं नाही गेलं.
1: हा हा. कारण जरी थंडी असली तरी तुम्हाला त्याचं आपल्याकडे तसं नॉर्मल सारखंच झालं ते.
2: हो हो.
1: बर बर बर. आणि त्याचबरोबरीने तिथली जी व्यवस्था कशी होती?
2: व्यवस्था अति उत्तम होती. भारत हा पहिल्या 5 क्रमांकामध्ये येतो पार्टिसिपंट्समध्ये, म्हणजे भारताचं पार्टिसिपेशन फार महत्वाचं मानलं जातं तिथे.
1: बर.
2: आणि खूप चिअर करतात लोक आपल्यासाठी, आपल्यासाठी खूप प्रे करतात आणि खूप वेगळ्या पद्धतीचा अनुभव आला. जसं की प्रत्येक जण आपल्या टी शर्टला जो इंडियाचा लोगो असतो त्याला पाहून इंडियाला चेअर करतात ते लोक. नाव असतं आपल्या बीब वरती तर त्याला बघून चेअर, नावाने चेअर करतात. मग त्याच्यात आपली एनर्जी वाढते.
1: बर.
2: आपल्या देशाचं नाव, आपलं नाव घेतल्यानंतर आपल्याला पळण्याची ऊर्जा, एक आगळी वेगळी ऊर्जा मिळते. ते खूप चांगलं वाटतं. आणि पूर्ण 87 किलोमीटर्स हे साधारण ह्युमन चेन असते, म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत दोन्ही बाजूला पूर्ण लोकांची एक साखळी तयार झालेली असते.
1: अरे बापरे. चेअरअप करायला?
2: चेअरअप करण्यासाठी.
1: अरे वा. म्हणजे पूर्ण रस्त्याने बाजूनी लोकांची गर्दी असते?
2: हो हो.
1: वा वा वा. आणि साधारणतः किती वाजता सुरू झाली ती स्पर्धा तुमची?
2: त्याचे साधारण 22,000 पार्टिसिपंट्स होते. त्याचे 3 ग्रुपमध्ये डिवायडेशन झालं.
1: बर.
2: 7,000-7,000

0: ढोबळमानाने एका ग्रुपची संख्या 7000 अशी होती.
1: बर.
0: एक ग्रुप 5 वाजता सोडला त्यांनी, दुसरा ग्रुप 5:15 वाजता सोडला, तिसरा ग्रुप 5:30 वाजता सोडला.
1: बर बर बर बर बर. सकाळी पहाटे. आणि मग तुम्ही 9 तास 57 मिनिटं तुम्ही पूर्ण केली.
0: हो.
1: बर बर बर. मग शेवटी दमछाक कशी, म्हणजे तुमची एवढं पळणं सोपी गोष्ट नाहीये.
0: नक्की सोपी नाही.
1: पण तुम्ही कसं काय ते अचीव केलं, काय त्याच्या मागचं?
0: त्याच्या मागे प्रॅक्टिस होती, मेहनत होती. आमचे प्रॅक्टिस रन खूप चांगले झाले होते आणि ओव्हरनाईट प्रॅक्टिस असायची बऱ्याच वेळेला. म्हणजे आमची प्रॅक्टिस 10:30 चालू होऊन सकाळी 6-6 वाजेपर्यंत 8-8 वाजेपर्यंत चालायची.
1: बर.
0: असे 3-4 65-70 किलोमीटर्सचे आमचे रन झाले होते ऑलरेडी.
1: बर.
0: आणि त्याचा खूप बेनिफिट झाला.
1: मग तुम्ही वर्षभर तरी अगोदर सराव करावा लागला असेल ना?
0: आयडियली करायला पाहिजे. पण माझा सराव साधारण ऍक्च्युअल सराव चालू झाला नोव्हेंबर डिसेंबर नंतर.
1: बर. अरे बापरे, म्हणजे तुम्ही 5-6 महिन्यातच कव्हर केलं सगळं.
0: हो. तोपर्यंत तेवढं म्हणजे कॉम्रेड करायचं का नाही असं काही कन्फर्म नव्हतं.
1: बर. त्याची नोंदणी वगैरे कशी असते, काय?
0: त्याची नोंदणी साधारण 4-5 महिने आधी रजिस्ट्रेशन करायला लागतं. त्याची साधारण फी 25,000 रुपये त्याचं रजिस्ट्रेशनच्या 25-30 घरात असतं, कधी कमी जास्त असतं. आणि त्यानंतर मग तुम्हाला एक फुल मॅरेथॉन विदिन 5 अवर्स कम्प्लीट केलेली तुम्हाला लिंक त्यांना शेअर करायची असते.
1: बर.
0: मग त्याच्यात ऑफिशियल टायमिंग दिल्यानंतर ते तुम्हाला ग्राह्य करत, म्हणजे तुमचं बिब व्हॅलिड रजिस्ट्रेशन व्हॅलिड धरतात.
1: बर बर बर.
0: तुम्ही जर 5 तासाच्या आत कम्प्लीट केलेली नसेल फुल मॅरेथॉन तर तुम्हाला ते रजिस्ट्रेशनला अलाउ नाही,
1: नोंदणी होतच नाही. मग तुम्ही कुठली मॅरेथॉन पूर्ण केली होती?
0: मी पहिली मॅरेथॉन म्हणजे पुण्याची पुणे इंटरनॅशनल, त्यानंतर पुणे वर्ल्ड मॅरेथॉन, त्यानंतर बारामती आणि मुंबई टाटा TMM केली होती, टाटा मुंबई मॅरेथॉन.
1: मग ते 5 तासाच्या आत तुमच्या पूर्ण झालेल्या होत्या?
0: हो. त्या सगळ्या एक पहिली 4:27 नंतर 4:23 नंतर 4:17 आणि 4:04 असे
1: 4.25 तासाच्या दरम्यानच तुमच्या झाल्यात
0: सगळ्या झाल्या.
1: अरे वा. त्याच्यामुळे तुम्हाला एंट्रीला काहीच प्रॉब्लेम झाला
0: नाही? नाही.
1: बर. मग सरावाची काय पद्धत होती तुमची?
0: आमची सराव त्याच्यामध्ये वेगवेगळं हे असायचं, शेड्यूल असायचं.
1: बर.
0: कधी फास्ट रनिंग असायची, कधी स्लो लॉंग रन असायचं, कधी मिडियम पेसनी रनिंग करायला लागायचं.
1: बर.
0: तर अशा पद्धतीचं शेड्यूल आठवड्यातून 3 वेळेस असायचं. संडेला जनरली लॉंग रन असायचे.
1: बर.
0: लॉंग रन सुरुवातीला स्टार्टिंगला साधारण 25-30 किलोमीटरचे असायचे.
1: बर.
0: नंतर ते हळूहळू वाढवत 40 किलोमीटरपर्यंत नेले, 40-50 पर्यंत झाले. मग काही मॅरेथॉन आम्ही खास कॉम्रेड पार्टिसिपंट आहेत त्यांच्यासाठी सप्तशृंगी गडावरती काही ठेवली होती एकदा.
1: बर.
0: ती 10:30 चालू झालेली रात्री, ती सकाळी 8:00 कट ऑफ होता त्याला.
1: बर.
0: ती साधारण मी 64 किलोमीटर 7.5 तासात कंप्लीट केली होती.
1: अरे वा. बर बर बर.
0: त्याला एलिव्हेशन खूप चांगलं होतं, म्हणजे इवन ती कॉम्रेडच्या लेवललाच डिफिकल्ट होती.
1: बर.
0: कारण हीट खूप होती त्या दिवशी. त्यानंतर एक मुळशीला पण एक मॅरेथॉन केली होती.
1: बर.
0: ती रात्री 10 वाजता चालू झालेली, 10:30 आणि तिचाही कट ऑफ सकाळी 7:00 होता. ती साधारण 54 किलोमीटरची होती. तिथे माझा टायमिंग साधारण 6-6.5 तास आलेला माझा.
1: अरे वा. म्हणजे आता हे डोंगर जर तिथले मॅरेथॉन मध्ये असतात तर आपल्या इथं तुम्ही डोंगर असे कुठले प्रॅक्टिस, कुठं सरावासाठी कुठलं ठिकाण होतं आपलं?
0: मेनली बायपासचा जो चांदबी बीच जे आहे डोंगर, तिथेच आमची मेनली प्रॅक्टिस व्हायची. त्याचं इलिव्हेशन वन टाइमचं आहे, 140-145 मीटर्स इलिव्हेशन आहे खालनं वरपर्यंत, आणि अंतर आहे ते 2.3 किलोमीटर.
1: बर.
0: साधारण तिथे मग आम्ही रिपिटेशन करायचो, 2 रिपिटेशन 3 रिपिटेशन नंतर हळू 4 रिपिटेशन 5 रिपिटेशन पर्यंत गेलो तो.
1: बरोबर. तुम्हाला मार्गदर्शन वगैरे सर कोणाचं आहे?
0: संदीप जोशी सर म्हणून आहेत आमचे मार्गदर्शक. त्यांनी अति उत्तम मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या ह्याच्यामध्येच आम्ही ती व्यवस्थित.
1: तुमच्या बरोबर अजून सहकारी होते ना त्यांच्याबद्दल सांगा ना.
0: आम्ही टोटल 4 रनर होतो
1: नगरमधले.
0: नगरमधले
1: 4 जणांनी ती कॉम्रेड मॅरेथॉन यंदा पूर्ण केली.
0: रजिस्टर केली आणि व्यवस्थित पूर्ण पण केली.
1: बर बर बर. कोण कोण त्यांचं?
0: जसमित सिंग वधवाजी होते.
1: बर.
0: त्यानंतर सुनीलजी बनकर होते. नंतर सचिनजी राणे सर होते.
1: बर.
0: हे आम्ही 4 जण होतो आणि आमचे कोच पण संदीप सर पण आमच्या सोबत होते.
1: ते पण आले होते. बर बर. मग तिथली व्यवस्था वगैरे कसं, अगोदर तुम्हाला किती दिवस जायचं, कारण तिथलं वातावरण आणि ह्याचं तुम्ही तसं कसं अभ्यास?
0: साधारण आम्ही 2-3 दिवस आधी तिथे पोहोचलो. तिथे वातावरण आणि थोडस टाइम लॅग असतो ना.
1: हो,
0: ते टाइम थोडस आपल्या वेळ थोडीशी मागे आपल्या 3.5 तासाने.
1: बर.
0: तर त्या पद्धतीने आपल्याला विश्रांती वातावरणाचं ऍडजस्टमेंट ह्याला सगळे 2 ते 3 दिवस लागतात. तेवढे दिवस आपण आधी जायला पाहिजे.
1: बर बर बर. तर तुमची एकूण मॅरेथॉनची जी हे आहे, तर तुम्ही याच्या अगोदर तुम्ही मॅरेथॉनकडे कसे वळालात याबद्दल सांगा ना.
0: मॅरेथॉन मी पूर्वीपासून रनिंग करायचो, पण असं त्याच्याकडे कधी मॅरेथॉनच्या अँगलने पाहिलेलं नव्हतं.
1: बर.
0: जस्ट एक फिटनेस म्हणून रनिंग असायची, 5-10 किलोमीटर पर्यंत व्हायची. फार क्वचित कधीतरी वर्षात एकदा 21 किलोमीटरचा रन व्हायचा मुंबईला. तर हळूहळू मग जो संदीप सरांना जो आम्ही जॉईन केलं, तर त्यानंतर त्यांनी मग थोडस गायडन्स केलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही फुल मॅरेथॉन करा.
1: बर.
0: त्यानंतर मग एकदा फुल मॅरेथॉनचं त्यांनी पेस आणि सगळं टायमिंग आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी हे आश्वस्त केलं की तुम्ही कॉम्रेडचा पण विचार, अल्ट्रा मॅरेथॉन करू शकता, 50 किलोमीटर्सला पण जाऊ शकता, 50-55 ला. ते केल्यानंतर मग सरांनी मग कॉन्फिडेंटली आम्हाला नाही करायचंच कॉम्रेड मॅरेथॉन म्हणून सांगितलं.
1: बर बर बर. मग तुम्ही त्या आता सांगितलं त्या 4-5 मॅरेथॉन त्या फुल मॅरेथॉन त्या तुम्हाला तिथं नोंदणीसाठी जसं योग्य ठरलं तर त्याच तुम्ही मॅरेथॉन पूर्ण केलेल्या त्याच्या अगोदर. बर बर बर बर. पहिली मॅरेथॉन तुमची कुठली झाली त्यातल्या त्यात?
0: पहिली मॅरेथॉन पुणे इंटरनॅशनल नोव्हेंबर 2025 मध्ये झाली.
1: बर. तुम्ही 1.5 वर्षातच मॅरेथॉन धावायला लागलात.
0: हो.
1: तसे फुल मॅरेथॉन?
0: फुल मॅरेथॉन मी 8 म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये पहिली मॅरेथॉन केली.
1: बर.
0: 8 महिन्यापूर्वी केलेली पहिली.
1: थोडस सर तुमचं, तुम्ही अस्थिरोग तज्ञ आहात, तर तुमचं शेड्यूल कसं तुम्ही हे केलं? कारण तुम्ही तुमचं बिझी शेड्यूल असतं, तर तुम्ही हे याला खूप तपश्चर्या लागते, म्हणजे 6 ते 7 तास तरी सरावाची गरज असते, तर तुम्ही ते वेळेचं मॅनेजमेंट कसं केलं?
0: वेळेचं मॅनेजमेंट म्हणजे आमचा सराव सकाळी पहाटे लवकर चालू व्हायचा.
1: बर.
0: मग 7-7:15 मॅक्झिमम आम्ही तो संपवण्याचा प्रयत्न करायचो. त्यानंतर घरी येऊन ब्रेकफास्ट करून 8 ला काम चालू करून द्यायचं लवकर, जे की नॉनस्टॉप मग 6 वाजेपर्यंत काम संपून टाकायचं. 7 ला जेवण करून 8 पर्यंत झोपणे हाच एक दिनचर्या.
1: बर बर.
0: 7:30-8 पर्यंत आम्ही विश्रांती झोपून जायचं.
1: आणि 5 वाजता परत शेड्यूल सुरू.
0: 4 लाच चालू.
1: 4 ला सुरू.
0: 4 लाच. कधी कधी 3 ला, कधी 2 ला.
1: बरोबर. म्हणजे तुमच्या मॅरेथॉनचे हे असेल
0: त्या पद्धतीने हे व्हायचं.
1: मग तुमचं शेड्यूल कसं असायचं ते जरा सांगा ना जरा. म्हणजे तुम्ही 7 च्या पूर्ण 7 दिवस रनिंग करायचे का कसं काय?
0: नाही, रनिंगसाठी आपल्याला कंटिन्युअस रनिंग करणं गरजेचं नसतं.
1: बर.
0: त्यासाठी जिम करायला लागते, स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणतो आपण.
1: बर.
0: प्रॉपर रनिंगच्या आधी वॉर्मअप पाहिजे असतो. रनिंग झाल्यानंतर स्ट्रेचिंग करायला लागतं. ते खूप, ह्या सगळ्या खूप गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. जिम ट्रेनिंग मध्ये आपल्याला लोअर बॉडी, बॅक, चेस्ट, शोल्डर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. रनिंग झाल्यानंतर काही सप्लिमेंट्स, फॉर एक्झाम्पल प्रोटीन पावडर घेणं गरजेचं असतं. तुम्ही 30 मिनिटाच्या आत घेतले तुम्हाला मसल रिकव्हरीला खूप चांगलं येतं. विश्रांती पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढं तुम्ही ट्रेनिंग घेता तेवढी ती रिकव्हरीसाठी विश्रांतीची पण आवश्यकता असते. आणि कधी कधी कोल्ड वॉटर स्विमिंग म्हणजे स्विमिंग पूल मध्ये किंवा थोडस थंड पाण्यात तुम्ही पाय सोडून बसलात किंवा स्विम केलं तर मसल रिकव्हरी खूप चांगली होते.
1: मग तुमचं असं रोज 7 दिवसाचं रोजचं शेड्यूल असेल ना?
0: साधारण संडेला लॉंग रन असायचा.
1: बर.
0: मंडेला जस्ट स्लो रन असायचा.
1: बर.
0: ट्यूजडेला स्ट्रेंथ ट्रेनिंग.
1: बर.
0: म्हणजे तुम्ही जिम करू शकता किंवा तिथे जाऊन वर्कआउट करू शकता.
1: बर.
0: पण रनिंग फारशी नसते, जस्ट वॉर्मअप. बुधवारी फाटलेक रन म्हणतात त्याला, एकदम फास्ट रन असतो.
1: बर.
0: पण त्याचे इंटरवल्स असतात, म्हणजे 100 मीटर खूप फास्ट, 1 मिनिट एकदम स्लो.
1: बर.
0: 100 मीटर खूप फास्ट, 1 मिनिट एकदम स्लो, असं त्याचे रिपिटेशन्स असतात. 10 रिपिटेशन्स, 20 रिपिटेशन्स, 30 रिपिटेशन्स असे करायचे. त्यानंतर गुरुवारी पण स्ट्रेंथ ट्रेनिंग असायचं. तुम्ही मग एक तर जिमला जाऊ शकता किंवा तिथे ग्रुप सोबत करू शकता.
1: बर.
0: शुक्रवारी तुमचा टेम्पो रन असतो. टेम्पो म्हणजे खूप फास्ट पण नाही आणि खूप स्लो पण नाही, मधला एक पेस असतो. प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, ते आपल्या घड्याळाप्रमाणे आपल्याला, म्हणजे ते गार्मिन किंवा इतर अनेक कंपनीचे वॉचेस आहेत, त्याच्यावर आपल्याला रेकॉर्ड येतं. आणि जे की ते रेकॉर्ड स्टोअर राहून आपल्या कोचला पण कळतं की ह्याचा पेस किती आहे, ह्याचा हार्ट रेट किती आहे, ह्याला किती दम लागतोय, आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर रेकॉर्ड होतात. मग त्या पद्धतीने ते प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल प्लॅन शेअर करतात.
1: बर बर बर बर. आणि संडेला मात्र फुल मॅरेथॉन असते.
0: संडेला लॉंग रन असतो,
1: लॉंग रन
0: तो थोडस स्लो करायला लागतो. जेवढं तुमचं लॉंग रन आहे तेवढं स्पीड कमी असतं.
1: मग तुमचे प्रॅक्टिस, सराव आणि याच्यामुळे तुम्हाला तर असं दमछाक झाली का खुशी अशी काही वाटली का तुम्हाला काही त्रास वगैरे झाला का?
0: कधी कधी होतो पण त्यातनं मॅरेथॉन संपल्यानंतर आनंद जो असतो त्याच्याकडे पाहून मग तो त्रास थोडासा कमी होऊन
1: पण आपण आता खूप झालं वास झालं आता असं असं वाटलं का कधी?
0: वाटतं ना बऱ्याच वेळेला वाटतं.
1: बरोबर. पण तिथं कॉम्रेडच्या तिथं असं काही घडलं का? कारण तुम्ही 65 किलोमीटर पर्यंतचे प्रॅक्टिस होती पण पुढचे जे आहे तो कसं कव्हर केला तुम्ही?
0: तिथे चेअरअप आणि वातावरण तो सगळं टेम्पो बघून बरोबर आपण कम्प्लीट करतोच. 70 किलोमीटरला मला थोडंसं असं वाटलं होतं की कशासाठी थांबून जाऊयात काय नाही केलं तरी चालेल.
1: बरोबर.
0: पण ते ह्युमन चेन एवढी स्ट्रॉंग असते की तुम्ही तो पुश करता स्वतःला आणि ते एक वातावरण वेगळं असतं त्यात तुम्ही करता व्यवस्थित.
1: बरोबर. मग तुमच्या सहकारी होते आता तुमची टीम असेल ना ही सगळी?
0: हो हो.
1: बरोबर. मग तुमचे रेग्युलर अशी प्रॅक्टिस मध्ये आणि हे सहकारी 4 जण होते त्यामुळे तुम्हाला त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट मिळाला
0: एकमेकांना.
1: तुम्ही बरोबरच पळाले का कसं काय?
0: नाही प्रत्येकाचा पेस वेगळा असतो.
1: बर.
0: आणि तिथे एवढ्या गर्दीमध्ये असं सोबत कोणी पळू शकत नाही
1: म्हणजे एकाच वेळेस 7-8 हजार लोक पळायचे ना.
0: बरोबर. त्यामध्ये असं जवळजवळ जरी असेल तरी कम्युनिकेशन नाही होत तिथे आणि प्रत्येक जण आपापल्या ह्याच्या टेम्पो प्रमाणे पळतो.
1: भारताचा सहभाग किती म्हणला तुम्ही याच्यात?
0: 279 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं.
1: बर.
0: भारतात ना त्यातले 7 लोक सुरुवातच केले नाही त्यांनी किंवा आले नाही.
1: बर.
0: आणि 7 लोक फिनिश लाईन पर्यंत पोहोचू शकले नाही 12 तासामध्ये.
1: बर बर बर.
0: तर साधारण म्हणजे 255 लोकांनी ते 265 लोकांनी ते
1: पूर्ण केली. हो. म्हणजे तुमच्या त्या नियमाच्या ह्याच्यामध्ये
0: 12 तासाच्या कम्प्लीट करणं गरजेचं
1: असतं. हो. मग तुम्ही 9 तास 57 मिनिट. बनकरांनी किती केली?
0: बनकर सरांचा वेळ 11 तास 10 मिनिट.
1: बर बर बर. आणि वधवा सर?
0: वधवा सरांचा वेळ साधारण 10 तास 7 मिनिटे.
1: आणि हे
0: सचिन राणे सरांचा वेळ 11 तास 52 मिनिट.
1: बर बर बर. मग ते थोडक्यात वाचले म्हणजे?
0: हो.
1: कारण 12 तासाला 8 मिनिटच कमी होते.
0: होय.
1: तरी वापरे म्हणजे त्यांना हे झालं असेल जरा.
0: नाही पण ते मनाने स्ट्रॉंग आहेत आणि प्रत्येकाला एक कॉन्फिडन्स असतो. प्रत्येकाचा एक पेस असतो.
1: पण यांची तिसऱ्यांदी बनकर सरांची तिसऱ्यांदा होती?
0: त्यांची थर्ड टाइम.
1: आणि तुम्ही पहिल्यांदीच होते का?
0: माझी राणे सर आणि जसमित सिंग सरांची
1: पहिलीच. आणि ते सायकल पट्टू पण आहेत ना वधवा सर? बर बर बर बर. तर तुमचं एकूणच सगळं वातावरण आहे तर खेळाचं तुम्ही खेळाकडे बॅडमिंटन वगैरे खेळायचेत ना अगोदर?
0: पूर्वी बॅडमिंटन खेळायचं.
1: तुमचं सध्या शिक्षण वगैरे सांगा ना सर, बालपण तुमचं थोडस.
0: मी नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार म्हणून गाव आहे तिथे माझं लहानपणीचं स्कूलिंग झालं.
1: बर.
0: त्यानंतर 6th स्टँडर्डला 6वीला मी तळेगाव दाभाडे येथे पुणे जिल्ह्यातलं रामभाऊ परोळेकर विद्यानिकेतन म्हणून एक स्कूल आहे, बोर्डिंग स्कूल आहे, तिथे माझी ऍडमिशन झाली. मग त्यानंतर परत मी 11वी 12वीला इकडे अहमदपूरला ऍडमिशन झाली माझी.
1: बर.
0: तिथून मग माझं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर येथे MBBS पूर्ण झालं.
1: अरे वा.
0: तिथनं माझी मग कंपल्सरी MOship सरकारी जी नोकरी असते आपली 1 वर्षाची ती कम्प्लीट करण्यासाठी राशीन इथे म्हणजे नगर जिल्ह्यातलंच एक कर्जत तालुक्यातलं एक राशीन गाव आहे तिथे मेडिकल ऑफिसर म्हणून 1 वर्ष कार्यरत होतो. त्यानंतर मग मला ऑर्थोपेडिक नंबर लागला मिरज मेडिकल कॉलेजला.
1: बर.
0: आणि तिथे कम्प्लीट झाल्यानंतर मी मुंबई येथे बॉम्बे हॉस्पिटलला होतो 2 वर्ष.
1: बर.
0: त्यानंतर तिथून झाल्यानंतर मग मी YCM यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल जे आहे पुण्याचं तिथे 1 वर्ष काम केलं आणि मग पुण्याला आलो मी.
1: बर बर बर बर. मग इथं तुमचं हॉस्पिटल आहे ना?
0: हो, श्रीदीप हॉस्पिटल म्हणून आहे.
1: बर बर बर. ऑर्थोपेडिक तुम्ही 16 वर्षापासून प्रॅक्टिस करताय. बर बर बर. तुम्हाला मॅरेथॉन मध्ये याचा उपयोग झाला असेल ना तुमच्या वैद्यकीय ज्ञानाचा?
0: हा, टेक्निकली इंजुरीज झाल्या तर पटकन लक्षात येतात आणि कळतं की ही इंजुरी होती आपण थांबायला पाहिजे, थोडं इंजुरी कडे लक्ष देऊन त्याला रिकव्हरीचा वेळ द्यायला
1: पाहिजे,
0: ते थोडस लवकर पिकअप होतं.
1: आणि इंजुरीचं प्रमाण आहे ना तसं मोठ्या प्रमाणात?
0: रनिंग मध्ये इंजुरीचं प्रमाण आहे
1: कारण मेन म्हणजे स्नायूंची दुखापती वगैरे याचा
0: स्नायूंची होऊ शकते, गुडघ्याची होऊ शकते, आपल्या हिलची होऊ शकते.
1: बर बर बर बर. मग तुम्हाला त्याचे ज्ञान असल्यामुळे तुम्ही रिकव्हर स्वतः वैयक्तिक व्यवस्थित करू शकत होता तुम्ही.
0: एक्झॅक्टली.
1: बरं बरं. तुम्हाला असं कधी झाली का कुठल्या इंजुरीचं काही असं जाणवलं का?
0: झाली ना, मला शिन पेन व्हायचं. मी फुल मॅरेथॉन 42 किलोमीटर्स करताना थोडंसं स्पीड पेस वाढवल्यानंतर मग मला शिन पेन, म्हणजे आपल्या ज्या गुडघ्याच्या खाली नडगीचं हाड असतं
1: बरं,
0: तिथे खूप वेदना होणे पळताना, ह्या गोष्टीचा त्रास झाला. नंतर हिल पेन पण व्हायचा. जेव्हा आपण हिल मॅरेथॉन करतो ना डोंगरावरती, तर त्यावेळी आपली टाच जास्त दुखते, कारण तुम्हाला टाचेवरती अनइवन प्रेशर येतं, म्हणजे उतरताना वेगळ्या पद्धतीने प्रेशर येतं आणि चढताना वेगळ्या पद्धतीने टाचेवरती प्रेशर येतं, तर त्याचाही त्रास बऱ्यापैकी झाला मला.
1: त्यासाठी वेगळी काही प्रॅक्टिस करावी लागते का डोंगर चढण्यासाठी?
0: हो, वेगळी तुमचं स्प्रिंग ऍक्शन असली पाहिजे तुमच्या बॉडीमध्ये आणि कोर तुमचं स्ट्रॉंग पाहिजे, त्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग लागते. आणि पहिल्यांदा कमी ग्रेडियंट म्हणजे कमी चढ असलेलं हिल देतात ते, आणि जसं जसं तुमची प्रॅक्टिस वाढते तसं तसं तुमचं चढाची तीव्रता वाढवतात ते.
1: बर बर बर बर बर. म्हणजे अशी प्रॅक्टिस तुम्ही संदीप सरांकडनं करून, त्यांनी करून घेतली तुमच्याकडलं, आणि त्याचाही खूप मोठा हे असतं ना, ताण ताणतणाव असेल असं.
0: हो हो, एक्झॅक्टली असतो.
1: बर बर बर बर. तर आता एकूण तुम्ही बॅडमिंटन खेळत होता, त्याच्याबद्दल सांगा ना काही.
0: बॅडमिंटन वाडिया पार्कला खेळायचो मी, MBBSला असताना पण अधूनमधून खेळायचो, तिथे फारसा वेळ मिळत नव्हता. पण इथे नगरमध्ये असताना वाडिया पार्कला रेग्युलर खेळायचो, पण माझ्या पार्टनरला शोल्डर इंजुरी झाल्यामुळे त्याला आमचं थोडंसं कमी झालं बॅडमिंटन, आणि मग आम्ही रनिंगकडे जास्त.
1: पण असं कसं काय वळालात एकदम बॅडमिंटन रनिंग?
0: रनिंग पण असायची पण संडेला 5-10 किलोमीटर अशी फिटनेससाठी म्हणून रनिंग करायचो. पण मग ह्याच्यात संदीप सरांची भेट झाली, त्यांनी ग्रुप जॉईन करायला सांगितलं आणि मग त्यांनी थोडंसं पुश केलं.
1: बर बर बर. त्या मॅरेथॉनचं नवीनच तुम्हाला हे झालं, ओळख झाली,
0: ओळख झाली
1: आणि त्याच्यावर तुम्ही चांगलंच यश मिळवलेलं आहे. आणि आता पुढे काय एम आहे?
0: सध्या तरी काही नाही, सध्या रिकव्हरी फेज मध्ये आम्ही, त्याच्यामुळे स्विमिंग जास्त सध्या तरी भर आहे. 3-4 आठवडे लागतात रिकव्हरीला रन नंतर,
1: म्हणजे या मोठ्या रन नंतर.
0: हो, त्यानंतर फारसा रन करू देत नाहीत, आणि केला तरी तो लीजर रन असतो, वॉक जॉक आणि स्लो, एकदम स्लो रन असतो तो.
1: बर बर बर बर बर बर. काय नवीन काही सांगू इच्छिता का सर तुम्ही?
0: नवीन असं काही नाही, प्रत्येकाने फिटनेस साठी काही ना काहीतरी करायला पाहिजे. कुठल्या तरी स्पोर्ट्स ला तुम्ही जॉईन असाल किंवा स्पोर्ट्स कडे तुमचं कल असेल तर तुमचे मेंटल स्ट्रेंथ पण खूप वाढते, आणि तुम्ही जीवनामध्ये एक यश अपयश या अधिक इझिली तुम्ही डायजेस्ट करू शकता, पचवू शकता, आणि जीवनाकडे एक वेगळ्या अँगलने बघितलं जातं. परत तुमच्या जीवनामध्ये खूप शिस्त येते, म्हणजे तुमचं बाहेरचं खाणं बंद होऊन
1: जातं,
0: त्यानंतर एक वेळ पाळली जाते, कारण रनर्स हे जनरली दिलेले वेळ 5-6 मिनिटं इकडे तिकडे होतात, त्याच्यापेक्षा फारसं काही हे होत नाही, अनलेस अँड अंटिल त्यांना काहीतरी इमर्जन्सी किंवा नाही जमलं तर. ह्या काही गोष्टी आहेत, ह्या खूप चांगल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं शिकवून जातात, आणि तुमचे प्रोफेशन सोडून वेगळे कोणीतरी मित्र तुम्हाला जोडले जातात, वेगळा विषय तिथे डिस्कस.
1: बरोबर. आणि 1-2 तास वेगळा आणि तुमच्या कामाच्या ह्याच्यातून थोडस वेगळं हे येतं. बरोबर. त्याचा तुमच्या जीवनात प्रगतीकडे वाटचाल सुरू होते. बर सर, आज तुम्हाला असं कधी एखादी अडचण आली का, पण तुम्ही त्याच्यावर अडचणीवर मात केली, असा काही अनुभव आहे का तुम्हाला कुठला असा
0: रनिंगच्या बद्दल?
1: रनिंगचा नाही तर जीवनातली एकूणच असं
0: अडचणी तर भरपूर आलेले आहेत. शिक्षण घेताना पण आले आहेत, प्रॅक्टिस करताना पण आले आहेत, तर त्यातनं मार्ग निघतात. थोडंसं पेशन्स ठेवलं तर हळूहळू मार्ग आपोआप सुचतो. इन्स्टंट पटकन डिसिजन न घेता थोडासा विचार केला एखाद्या गोष्टीवर तर त्यातनं हळूहळू मार्ग निघतात.
1: बर सर, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, आत्ता आपल्या समोर आहेत डॉक्टर अमित बडवे सर होते, त्यांनी कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण केलेली आहे, तर त्याबद्दल त्यांनी आपल्या श्रोत्यांना विवेचन केलं. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय मौल्यवान अशी मार्गदर्शन तुम्ही केलं, धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकत होता दक्षिण आफ्रिकेत पार पडलेली 99वी कॉम्रेड्स मॅरेथॉन ही स्पर्धा 9 तास 57 मिनिटं आणि 48 सेकंदात यशस्वीपणे पूर्ण करणारे डॉक्टर अमित बडवे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया क्रीडा झेप या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिकहो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

नमस्कार नगरकर, मी रुचिता ठाकूर आणि तुम्ही ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 कम्युनिटी रेडिओ, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणे या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही सर्व ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. तर मंडळी, आज आपण चर्चा करणार आहोत अशा व्यक्तीबद्दल ज्यांनी 1960 ते 1990 दशकात आपल्या संगीताने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले आणि त्यांना लाडाने पंचमदा बोलले जात होते. एवढंच नाही तर भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार होते ते. त्यांनी हिंदी चित्रपट संगीताला एक नवीन आधुनिक ओळख मिळवून दिली. ते म्हणजे आरडी बर्मन, म्हणजेच राहुल देव बर्मन. यांचा जन्म 27 जून 1939 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील सचिन देव बर्मन हे सुद्धा प्रसिद्ध संगीतकार होते आणि त्यांच्या आई मीरा देव बर्मन ह्या गीतकार होत्या. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. त्यांचे वडील स्वतः नामांकित संगीतकार असल्यामुळे घरातील वातावरण ही संगीताचंच होतं. त्यामधूनच घडले भारतातील प्रसिद्ध संगीतकार आर डी बर्मन. त्यांचे सर्वप्रथम गुरु म्हणजे त्यांचे वडील. लहानपणापासूनच आर डी बर्मन यांनी आपल्या वडिलांकडून संगीताचे धडेही घेतले होते. आपण आर डी बर्मन यांचे नाव घेतले तर त्यांच्या नावासोबत त्यांनी गायलेले गाणे आठवतात आणि गाणं आठवलं की गाणं गुणगुणत राहावं असं वाटतं, किंवा हे गाणं संपूच नये असंही वाटतं. तर मंडळी, तुम्हाला पण वाटतंय ना आता आर डी बर्मन यांचं गाणं ऐकलं पाहिजे? तर मंडळी, ऐकूया आर डी बर्मन यांचं शोले चित्रपटातील मेहबूबा मेहबूबा हे गाणं. आणि या गाण्याचे लेखन केलते आनंद बक्षी यांनी.

नमस्कार श्रोते हो, तर आत्ताच आपण ऐकलं आर डी बर्मन यांनी गायलेलं गाणं. आणखी पण तुमच्या मनात ते गाणं गुणगुणत आहे ना? तर माझ्या पण मनात ते गाणं गुणगुणत आहे. तर मंडळी, आपण आर डी बर्मन यांचे टोपण नाव ऐकलेच असतील ना, पंचमदा हे त्यांचे सुप्रसिद्ध नाव. पण हे नाव त्यांना दिले कोणी, त्या नावाच्या मागचे कारण काय होते आणि हे नाव पडले कसे, तर मंडळी आता माहिती करून घेऊया या नावाच्या मागचा इतिहास. तर आर डी बर्मन यांचं पंचमदा हे नाव पडण्यामागे त्यांचा लहानपणीचा एक किस्सा आहे. लहानपणी ते जेव्हा रडायचे तेव्हा त्यांच्या रडण्याच्या आवाजात संगीतशास्त्रातील पाचव्या सुरासारखा म्हणजेच प सुरासारखा ऐकू यायचा, म्हणजेच पंचम. त्यानंतर एकदा लहानपणी आर डी बर्मन रडत होते तर प्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार यांनी त्यांचे हे रडणे ऐकले आणि त्यांनी आर डी बर्मन यांना पंचम हे नाव दिले. तर आपल्याला हे तर माहिती झाले पंचम नाव कसे आले, पण पंचमदा मधील दाचा अर्थ काय? तर मंडळी, दा हा बंगाली शब्द आहे. दाचा अर्थ मोठा भाऊ असा होतो. तर अशा प्रकारे आर डी बर्मन हे फक्त आर डी बर्मन न राहता पंचमदा पण झाले. तर मंडळी, आता नावाप्रमाणेच ऐकूया आर डी बर्मन यांनी गायलेलं हम किसी से कम नहीं या चित्रपटातील तुम क्या जानो मोहब्बत क्या है हे गाणं. आणि या गाण्याचे गीतकार आहेत मजहूर सुलतानपुरी.

नमस्कार श्रोते हो, कसं वाटलं गाणं ऐकून? छान वाटलं ना? पण तुम्हाला हे माहिती आहे का, ह्या गाण्यापर्यंत पोचायला त्यांनी किती अभ्यास केला गाण्याचा? तर मंडळी आर डी बर्मन हे स्वतंत्र संगीतकार होण्याआधी त्यांनी अनेक वर्ष आपल्या वडिलांचे सहाय्यक म्हणून काम केले. एवढेच नाही तर त्यांनी कधीच आपल्या कामावर दुर्लक्ष केले नाही. त्यांनी त्यांचे काम अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडत होते. गाण्याच्या चाली तयार करताना, विविध वाद्यांची निवड करताना, संगीत संयोजन करताना, रेकॉर्डिंगचे नियोजन आणि एवढेच नाही तर गायकांसोबत सराव करताना ते आपल्या वडिलांना मदत करायचे. रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये तासन तास थांबून राहायचे. त्यामुळे त्यांनी संगीत निर्मितीची प्रत्येक प्रक्रिया जवळून पाहिली होती आणि शिकलेही होते. आर डी बर्मन यांच्या डोक्यात सतत काही ना काही कल्पना चालू असायच्या. त्यांचा स्वभाव म्हणजे प्रयोगशील वृत्ती. काही ना काही प्रयोग ते करत राहायचे संगीतासोबत. एवढेच नाही तर ते भारतीय शास्त्रीय संगीतासोबतच पाश्चात्य संगीताचा पण अभ्यास करायचे. जॉर्ज, रॉक आणि लॅटिन ह्या संगीताचा पण त्यांनी अभ्यास केला होता. आणि ते लहान असताना त्यांनी जी धून तयार केली होती ती धूनही पुढे चित्रपटात वापरण्यात आली. तर मंडळी ऐकूया आर डी बर्मन ह्यांनी डायरेक्ट केलेलं कालिया ह्या चित्रपटातील तुम साथ हो जब अपने हे गाणं. याचे संगीतकार आहेत आशा भोसले व किशोर कुमार आणि गीतकार आहेत मजूर सुलतानपुरी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आपल्या सगळ्यांना आर डी बर्मन यांच्या यशाबद्दल प्रगतीबद्दल तर माहितीच आहे, पण मंडळी जेवढं मोठं त्यांचं यश तेवढाच मोठा त्यांचा संघर्ष. 1980 दशकात हिंदी चित्रपट संगीताची शैली बदलू लागली, नवीन गोष्टी येऊ लागल्या, त्याचप्रमाणे नवीन संगीतकार उदयास येत होते आणि चित्रपट निर्मात्यांचीही पसंती बदलत होती. त्यामुळे आर डी बर्मन यांना आधीसारख्या चित्रपटांच्या संधी मिळण्याशा झाल्या होत्या. तरी पण त्यांनी त्या काळात काही चित्रपटाला संगीत दिले, पण ते अपेक्षाप्रमाणे यशस्वी ठरले नाही. त्यामुळे अनेक निर्मात्यांनी त्यांच्याऐवजी इतर संगीतकारांना पसंती दिली. त्यामुळे त्यांना मानसिक आणि व्यावसायिक अडचणींचा पण सामना करावा लागला आणि त्याच काळात त्यांची तब्येतही बिघडू लागली. ह्यामुळे त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. एवढ्या सर्व गोष्टींना ते सामोरे गेले, पण तरी सुद्धा त्यांनी आपल्या संगीतावरील प्रेम कधीच कमी केले नाही. ते सतत नवीन चाली, धून आणि संगीतावर काम करत राहिले. त्यांचा त्यांच्या प्रतिभेवर कायम विश्वास होता. त्यानंतर 1994 त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित झालेले अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील संगीताने प्रचंड लोकप्रियता मिळवली. या चित्रपटातील गाण्यांनी पुन्हा एकदा आर डी बर्मन यांचा विलक्षण संगीत प्रतिभेची ओळख संपूर्ण देशाला करून दिली. त्यामुळे त्यांचे नाव भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अमर झाले. तर मंडळी ऐकूया अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील गाणं एक लड़की को देखा तो ऐसा लगा. याचे गायक आहेत कुमार सानू, गीतकार जावेद अख्तर आणि संगीतकार आहेत आर डी बर्मन.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणे या शोमध्ये तुमचे स्वागत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आर डी बर्मन ह्यांनी एकूण 331 हिंदी चित्रपटांना आपले संगीत दिले होते. एवढंच नाही तर बंगाली, तेलुगू, तमिळ आणि ओडिया भाषेतील काही चित्रपटांसाठी त्यांनी संगीत दिग्दर्शन केले. त्यांनी त्यांच्या काळात 1000 अधिक गाण्यांना चाल देऊन संगीत तयार केले होते. त्यांच्या प्रत्येक गाण्यात नाविन्य, मधुर चाली आणि आधुनिक संगीताचा सुंदर संगम दिसून यायचा. एवढेच नाही तर भारतीय शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि पाश्चात्य संगीतांचा मिलाप करून त्यांनी हिंदी चित्रपट संगीताला एक नवीन ओळख निर्माण केली होती. त्यांच्या संगीत बंद केलेल्या अनेक गाण्यांनी आजही लोकप्रियतेचे शिखर गाठले आहेत. जसे की दम मारो दम, चुरा लिया है तुमने जो दिल को, ओ मेरे दिल के चैन ये शाम मस्तानी, तेरे बिना जिंदगी से महबूबा महबूबा, आनी एक लड़की को देखा तो ऐसा लगा, ह्या सारखी गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात अमर आहेत. आर डी बर्मन यांचे गाणे एकदा ऐकले तर सतत हे गाणे ऐकू वाटतात. तर मंडळी, आपल्या आजच्या शो मध्ये चर्चा केली ती आर डी बर्मन यांच्याबद्दल, त्यांच्याबद्दल माहिती घेतली, त्यांचा प्रवास जाणून घेतला. तर मंडळी, आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. तर पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी एक नवीन विषयासोबत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. निरोप घेण्याआधी ऐकूया यादो की भारत या चित्रपटातील चुरा लिया है तुमने जो दिल को याचे गायक आहेत आशा भोसले आणि मोहम्मद रफी, गीतकार आहेत मजूर सुलतानपुरी आणि संगीतकार आहेत आर डी बर्मन.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.